मित्रांनो, वंदन कार्यक्रमात आपण वेगवेगळ्या व्रतवैकल्यांचा परिचय करून देत असतो, दिनवैशिष्ट्यांचा सुद्धा समावेश करतो आणि भाद्रपद कृष्ण पक्ष हा पितृपक्ष असतो असं आपण म्हणतो. आणि आज अमावस्येचा दिवस म्हणजे सर्वपित्री अमावस्येचा दिवस. कसं आहे बघा ना की आपल्या संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या विधींना महत्त्व आहे आणि त्यामध्ये श्राद्धविधीला सुद्धा खूप महत्त्व आहे. अनेकदा असं होतं की आपले पूर्वज त्यांच्या मृत्यूची तिथी आपल्याला माहिती नसते आणि मग अशा वेळेला सर्वपित्री अमावस्येचा दिवस हा महत्त्वाचा मानला जातो. आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करायची. आणि आपल्याकडे अशी पद्धत पण आहे ना की पूर्वजांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करताना त्यांचं स्मरण करून, आपल्या पूर्वजांचं स्मरण करून काही ठिकाणी श्राद्धविधीसुद्धा केले जातात. आणि अशा वेळेला सर्वपित्री अमावस्येला आपण बाहेर पान ठेवत असतो. घरामध्ये जे आपण अन्न शिजवलेलं आहे ते आपण बाहेर पान ठेवत असतो. अशी सुद्धा पद्धत आपल्याकडे. पूर्वजांचं स्मरण महत्त्वाचं. आणि ज्यावेळेला आपण आपल्या संस्कृतीचा विचार करतो त्यावेळेला आपल्या विधींना सुद्धा खूप महत्त्व आहे त्यामध्ये. मित्रांनो, मातृदेवो भव पितृदेवो भव असं आपण म्हणतो आणि आपल्या आईवडिलांच्या प्रती कृतज्ञता आपण व्यक्त करतच असतो. ज्या माता पित्यांनी आपल्याला जन्म दिला त्यांचं जे ऋण असतं ना ते न फिटणार असतं. त्यामुळे जर कोणाचे आई वडील आता हयात नाही आहेत तर त्यांचं स्मरणसुद्धा आजच्या दिवशी, खरं तर रोजच्याच दिवशी आपण आपल्या आईवडिलांचं स्मरण, ज्यांचे आईवडील हयात नाहीत अशांनी आईवडिलांचं स्मरण तर करावंच. आणि ज्यांचे आईवडील हयात आहेत आत्ता त्यांनी, म्हणजे त्या मुलांनी रोज आपल्या आईवडिलांना नमस्कार करावा. त्यांचे आशीर्वाद खूप महत्त्वाचे असतात. आणि आपली जी संस्कृती आहे, भारतीय संस्कृती आत्म्याला मानत असते, त्यामुळे जिथं आईवडील हयात नाहीत ते आईवडील, त्यांचा आत्मा आपल्याला आशीर्वाद देत असतो अशी सुद्धा आपल्याकडे जे म्हणतात ते अगदी खरे. आईवडिलांची सेवा हा खरा धर्म असतो, नाही का?

तेच एक तीर्थक्षेत्र जाणीवही ठेव. आईवडिलांचे आशीर्वाद आपल्याला कायम पुढे उपयोगी पडत असतात. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची, ते संस्कार महत्त्वाचे असतात नाही का. पण सध्या समाजामध्ये काय चित्र दिसून येतं, मालमत्तेसाठी इस्टेटीसाठी भावाभावांमध्ये भांडणं होताना दिसतात, कोर्ट कचेऱ्या चालू असतात. पैसा मालमत्ता यासाठी आपण आपल्यातली नाती त्यातले नातेसंबंध बिघडवून बसतो. आणि मग काय शाश्वत आहे जगामध्ये? जगामध्ये काहीच शाश्वत नाही आहे. कुठे घेऊन जायचा आहे तो पैसा? म्हणजे बघा ना, विचार करण्याची गरज आहे की पैसा आणि नाती, त्या पैशाच्या पाठी आपण धावत असतो आणि पैशाच्या पाठी धावताना आपण आपली नाती गोती नातेसंबंध बिघडवून बसतो. संवाद कुठेतरी हरवला आहे नाही का समाजातला? विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.

आणि म्हणून आपण म्हणतो ना की कुणासंगे भांडू नये, कुठे घेऊन जायचा आहे तो पैसा ते सगळे इथेच सोडून जायचं आहे. त्यामुळे विचार करण्याची गरज निर्माण आहे की आपण मोहपाशामध्ये गुंतायचं असतं. एक कविता होती, त्यातल्या कोणाची कविता आठवत नाही मला आत्ता, पण त्या दोन ओळी आठवतात. नाही कशात गुंतायचं, हळूच त्यातून सटकायचं आणि श्रीराम जयराम म्हणायचं. नाही कशात गुंतायचं, हळूच त्यातून सटकायचं आणि श्रीराम जयराम म्हणायचं. हो, म्हणायला सोपं आहे पण प्रत्यक्षात अंगीकारणं कठीण आहे. जिथे आपलं 5 रुपयाचं पेनसुद्धा जरी हरवलं तरी आपण अस्वस्थ होत असतो, तिथे पैसा ही खूप वेगळी गोष्ट आहे. नाही का, सांगायला सोपं आहे, अंमलात आणायला खरंच कठीण आहे. पण जीवनाच्या वाटेवर मार्गक्रमण करताना जीवनाची गाडी विचारानं हाकणं हे महत्त्वाचं असतं.

मित्रांनो, आज व्हॉट्सअप संदेशांमध्ये थोडासा प्रॉब्लेम येतोय, त्यामुळे व्हॉट्सअपवरचे मेसेज आत्तापर्यंत आलेले नाही आहेत. थोडी यंत्रणा बंद आहे. आपण प्रयत्न करतोय की पुढच्या कार्यक्रमात तरी व्हॉट्सअप संदेश सुरू होतील. पण दूरध्वनीच्या माध्यमातून जोडले गेले होते अविनाश देवेकर रत्नागिरीहून, जयंत बर्वे वसई इथून, संयोगिता बापट, दीनानाथ पेडणेकर, प्रशांत कायकिणी आणि अंजलिताई बोरिवलीहून, शैलेश वैशंपायन, त्यानंतर हरिश्चंद्र पाटील दिघाटी गावातनं आणि उरणकरंजा इथून नितिशा ठाकूर. ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या बातम्या आपण ऐकाल. 6:05 रेनबो फंडेमध्ये नव्या विषयासह नक्की भेटू. 8:00 मी तुमच्यासोबत आहे. आजचा दिवस तुमच्या जीवनात आनंद घेऊन येऊया सदिच्छेसह. आजचा आपला वंदन हा मराठी भक्तिसंगीताचा कार्यक्रम इथंच समाप्त करण्याची गणेशला अनुमती द्या. नमस्कार, पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात 6:05.

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स।
1: नमस्कार मित्रांनो, नमस्कार। 107.1 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे एफएम रेनबो वाहिनी। मी आहे तुमचा मित्र गणेश आचवल, तुमच्याकरता सादर करतोय तुमच्या आमच्या मनातल्या गाण्यांचा सदाबहार कार्यक्रम, ज्याचं नावच आहे रेनबो फंडे। आजच्या रेनबो फंडे कार्यक्रमात शनिवारच्या प्रसन्न सकाळी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। सुरुवातीला दोन गीतं ऐकवतो, बघा काही समान सापडतंय का। सापडलं तर अवश्य संपर्क साधा। व्हॉट्सअप यंत्रणा अजून चालू नाही आहे। 45 15 41 32 आणि 45 43 33 या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधून तुम्ही आजचा विषय ओळखू शकता। सुरू करूया रेनबो फंडे।
2: फेसबुक इन स्काय, व्हाट्सअप इन लाइफ, मन मोड काम, इथनो आराम, सो स्टार्ट अप योर डे विद रेनबो फंडे। रेनबो फंडे,
3: रेनबो फंडे, रेनबो फंडे।
2: म्यूजिकल साथ, रियल लाइफ बात, सिनेमा नाटक,

मित्रांनो, विषयाकडे वळण्यापूर्वी जाणून घेऊया हवामान वृत्त. काल दिवसभरात जी कमाल आणि किमान तापमानाची नोंद झाली त्यानुसार कुलाबा येथील कमाल तापमान होतं 37 अंश सेल्सिअस, सांताक्रूज येथील कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस होतं. किमान तापमान कुलाबा इथं 27 अंश सेल्सिअस, सांताक्रूज इथं 25 अंश सेल्सिअस. सापेक्ष आर्द्रता कुलाबा येथील उपलब्ध नाही. सांताक्रूज येथे सापेक्ष आर्द्रता होती 81%. येत्या 24 तासातील हवामानाचा अंदाज असा. मुंबई शहरात आणि उपनगरात आकाश प्रामुख्यानं निरभ्र असेल, पण मुंबई शहरात आणि उपनगरात उष्णतेच्या झळा या सोसाव्या लागतील. कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. आणि आता आजच्या विषयाकडे. विषयाचा अगदी सोपा आहे. दोन्ही गाण्यातला समान शब्द होता, प्रभाती सूर्यनभिरंगती दश दिशा भूपाळी म्हणती. आणि मग 10-20 असती कार्य का घेतला असेल मी आजचा विषय हा. आज तारीख काय? 10 ऑक्टोबर 10-10-2026. त्यामुळे थोडंसं 10 आकड्याबद्दल बोलूया त्याच्या संदर्भात. म्हणजे प्रत्येक गाण्यामध्ये 10 शब्द असेलच असं नाही, पण दश, 10 किंवा 10शी संबंधित काही गोष्टी आहेत. आपल्या जीवनात 10चं महत्त्व काय, 10 आकड्याचं महत्त्व काय या संदर्भात आपण बोलणार आहोत. तुम्ही संपर्क साधू शकता. अजून व्हॉट्सअप यंत्रणा चालू व्हायची, पण दूरध्वनी आहे आपल्याकडे. आता अधिक व्यावसायिक विश्रांती असेल आणि त्यानंतर 10 या शब्दाचा उल्लेख असलेले गीत आपण ऐकणार आहोत. गणितातली गंमत ऐकणार आहोत. बे के बे बे दोणे चार, त्यामध्ये 2×10 असा उल्लेख आहे. ते गीत ऐकवणार आहे, पण त्याआधी व्यावसायिक विश्रांती. प्रतीक्षा करा काही क्षणांची.

0: श्रीमन्महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आईवडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो।

मित्रांनो, कसे बघा ना की मुळातच आपल्याकडे दहा आकड्याला महत्त्व आहे, आणि ज्यावेळेला आपण दहा या शब्दाचा विचार करतो त्यावेळेला आपल्याला भगवान विष्णूंचे दशावतार आठवतात ते का, आणि ज्यावेळेला आपण दशावतारांचा विचार करतो त्यावेळेला त्या दशावतारांची आरती सुद्धा आपल्याला आठवते। कुठली आरती बघा विचार करून, ती आरतीच तुम्हाला ऐकवतो दहा अवतारांची काही क्षणात।

दशावतारांची आरती आपण ऐकली आणि ही आरती अनेकदा आपण गणेशोत्सवातनं म्हणत असतो. कसं आहे बघा ना, की ज्यावेळेला आपण 10 आकड्यांचा विचार करतो त्यावेळेला 10 शब्दावरनं आणखीन आपल्याला आठवतात त्या 10 दिशा. दशदिशा भूपाळी म्हणते असं आपण म्हटलं. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, ईशान्य, आग्नेय, वायव्य, नैऋत्य, ऊर्ध्व आणि उत्तर असं आपण उल्लेख करत असतो 10 दिशांचा. आणि ज्यावेळेला आपण 10 दिशांचा उल्लेख करतो, पण समजा एखाद्या व्यक्तीच्या जीवनात असं घडलं, काही दुःखद घटना घडली असेल किंवा वाट बघणं असेल एखाद्याचं, की जिव्हाळा नावाचा चित्रपट आठवत असेल आणि त्यामध्ये बघा ना की परदेशी मुलं गेलेली आहेत अशी कल्पना करा आणि आईवडील वाट बघतायत, आपल्या परदेशी गेलेल्या मुलांना परत बोलवतायत, असा संदर्भाला सुद्धा हे गीत नक्कीच तुम्हाला आठवायला लागतं. म्हणजे ज्यावेळेला ती माऊली पुकारत असते आपल्या मुलांना, तो संदर्भ आठवतो या गीतातनं.

107.1 MHz पर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या एफएम रेनबो वाहिनीवरती सुरू आहे कार्यक्रम रेनबो फंडे. सादर करतोय मी तुमचा मित्र गणेश आचपल. आणि आज तारीख आहे 10 ऑक्टोबर. त्यानिमित्ताने आपण 10 आकड्याबद्दल बोलतोय. 10 आकड्याचं महत्व अजून सांगणार, एक व्यावसायिक विश्रांती असेल आणि मग त्याच्याबद्दल आपण थोडं बोलूया. अजून एका वेगळ्या विषयाबद्दल आपल्याला बोलायचं आहे.

0: श्रीमन्महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आईवडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः।
4: मित्रांनो, शालेय जीवनामधला महत्वाचा टप्पा म्हणजे 10वीची परीक्षा। म्हणजे पूर्वीच्या काळी 11वी मॅट्रिक होतं, पण त्यानंतर ज्यावेळेला जो पॅटर्न सिस्टीमचा जो बदलला, की 4थी, मग त्याच्यानंतर 7वी आणि मग 10वी, शालांत परीक्षेला खूप महत्त्व आहे, नाही का? कारण 10वीच्या नंतर करिअरची दिशा ठरत असते। कोणी कॉमर्सला जातं, कोणी आर्ट्सला जातं, कोणी सायन्सला जातं, डिप्लोमाला जातं। त्यामुळे 10वीचा टप्पा, आणि 10वीचं वर्ष असताना तेव्हा सगळेजण, अगदी म्हणजे आत्ता जर कोणी 10वीच्या विद्यार्थ्यांपैकी किंवा पालकांपैकी कोणी ऐकत असेल तर लक्षात येईल की आत्ता 6 महिने परीक्षेला सुरुवात झालेली असेल शाळांमधनं, आणि म्हणजे 10वीचं वर्ष हे खेळायचं नाही, 10वीचं वर्ष हे नाही करायचं, असं सगळं सांगितलं जात असतं, नाही का? बरोबर आहे ते, पण तरीसुद्धा आपण एकंदरीतच

जर व्यवस्थित अभ्यास केला, व्यवस्थित नियोजन केलं, तर आपल्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज आणि दहावीचा अभ्यास हे सुद्धा व्यवस्थित होऊ शकतं, नाही का? पण दहावीनंतर जी करिअरची दिशा ठरते, एका वेगळ्या जगामध्ये ही मुलं पाऊल ठेवत असतात. पुढच्या गाण्यामध्ये 10 शब्दाचा उल्लेख नाही आहे, पण शालांत परीक्षा झाल्यानंतर जो उंबरठा ओलांडला जातो, त्या सगळ्या मुलांना शुभेच्छा देणारं गीत आहे.

मित्रांनो, दहा आकड्याच्या संदर्भात अनेक गोष्टी आहेत, नाही का? म्हणजे आपण शालांत परीक्षेबद्दल बोललो, हा पितृपक्ष सुरू आहे आणि आज सर्वपित्री अमावस्या आहे आणि दशक्रियाविधी, त्या दशक्रियाविधीला सुद्धा महत्त्व आहे. आणि काकस्पर्श सिनेमा जर तुम्हाला आठवत असेल तर तो जो काकस्पर्शचा संदर्भ आहे तोसुद्धा एक फक्त त्या गोष्टीचा उल्लेख केला. त्याचप्रमाणे आपण दहा आकड्याचा जेव्हा उल्लेख करतो त्यावेळेला दशमान पद्धती, म्हणजे पूर्वी कसं होतं, एक डझन, दोन डझन, म्हणजे बारा होतं. आणि मग दशमान पद्धतीचा विचार झाल्यानंतर मग दहा, वीस, तीस अशा प्रकारे, दही दही शंभर, त्या दशमान पद्धतीचा गणितामध्ये वापर केला गेला. आणि दहा दिशांबद्दल आपण बोललो, एक नाट्यपद आहे त्याच्यामध्ये दहा दिशांचा संदर्भ आहे म्हणून ते नाट्यपद ऐकवतं आहे. अजूनही काही मुद्दे असतील तुम्ही सांगू शकता, दहा आकड्याचं महत्त्व काय आहे?

मित्रांनो, उद्यापासून नवरात्र सुरू होणार आणि नवरात्र म्हटल्यानंतर मग नवरात्राचा उत्सव, त्या उत्सवाची सांगता, सीमोल्लंघन, विजयादशमीचा दिवस. आणि विजयादशमीला रावण दहन करण्याची पद्धत आहे, आपल्याकडे प्रथा आहे. आणि रावण म्हटल्यानंतर दशानन, दशमुख, देवहो पहा रामलीला, भुवरी रावण वध झाला. अनेक ठिकाणी लोककलातनं त्याचप्रमाणे त्या रावण दहनाचं महत्त्व सांगितलं जातं. म्हणजे सगळ्या वाईट गोष्टींचं आपल्याला दहन करायचं आहे. आणि दशमुख मर्दुनी जी श्री रघुवर संरक्षी अशी ओळ ज्या गीतात रचली गेलेली आहे, अर्थातच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या लेखणीतने साकारलेली शिवरायांची, छत्रपती शिवाजी महाराजांची आरती, ज्याच्यामध्ये दशमुख मर्दुनी जी श्री रघुवर संरक्षी अशी ओळ आहे, ते ऐकवतोय. या गीताची पसंती, या आरतीची पसंती आम्हाला कळवली अनुभा दीक्षित यांनी.

0: रसिक हो, संघर्षातून जन्माला येणारं नाटक शब्द आणि संगीतातून जिवंत होतं ते नभोनाट्याद्वारे.
1: आम्ही घेऊन आलो आहोत एक नवी कोरी नाट्य मालिका उमेद जीवनाची.
0: जगण्याच्या आशेप्रत नेणारा प्रवास नाट्यरूपात अनुभवया
1: उमेद जीवनाची.
0: दिनांक 14 ऑक्टोबर पासून दर बुधवारी सकाळी 9:30
1: महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून
0: उमेद जीवनाची.

दहा ऑक्टोबरच्या निमित्ताने आपण दहा या आकड्याबद्दल बोलतोय आणि त्या संदर्भातली विविध गीतं ऐकवतोय. दशावतार चित्रपट सुद्धा खूप लोकप्रिय ठरला गेल्या वर्षी आणि मुख्य म्हणजे बाबुली मस्त्री ही जी व्यक्तिरेखा दिलीप प्रभावळकरांनी साकारली ती सुद्धा कमाल होती. सिद्धार्थ मेननचा अभिनयसुद्धा कमाल होता. पर्यावरणाचा प्रश्नसुद्धा त्यामध्ये मांडला गेला, रहस्यसुद्धा मांडलं गेलं. आणि दशावतार चित्रपटाच्या बाबतीतला एक विक्रम असा की पहिला मराठी चित्रपट आहे जो मल्याळम भाषेमध्ये डब करण्यात आला आणि दाक्षिणात्य लोकांकडून सुद्धा त्या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद लाभला हे विशेष नमूद करावं असं वाटतं. दशावतार चित्रपटाला गेल्या वर्षी अनेक पुरस्कार मिळालेले आहेत आणि मुख्य म्हणजे परदेशामध्ये सुद्धा दशावतार चित्रपट जेव्हा रिलीज झाला तेव्हा त्याला सुद्धा उत्कृष्ट यश मिळालेलं होतं. पुढच्या गाण्याकडे आपल्याला वळायचं आहे पण त्याच्या आधी एक व्यावसायिक विश्रांती आहे. आज व्हॉट्सअप यंत्रणा अजून सुरू नाही आहे, आपण प्रयत्न करतोय पण तुमचे अभिप्राय मिळत आहेत आणि 10 ऑक्टोबरच्या निमित्ताने आज आपण जे बोलतोय 10/10/2026 या तारखेच्या निमित्ताने ते आवडल्याचं सुद्धा तुम्ही कळवलेलं आहे. तुमच्या अभिप्रायांबद्दल धन्यवाद.

0: अभिप्रायांसाठी दूरध्वनी क्रमांक 45 15 41 32 आणि 45 15 41 33।
1: श्रीमन महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
2: अग शिल्पा येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणकेतील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
2: अहो गुरुजी आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
1: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95 95 24 25 59।
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59।
1: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः।
0: मित्रांनो, चित्रपटामध्ये असं एखादं गीत असतं की जे गीत संपूर्ण कथानक त्या चित्रपटाचं जे ते गाण्यामधनं मांडलं जातं। पिंजरा चित्रपट आठवत असेल, त्या पिंजरा चित्रपटातल्या एका गीतातनं संपूर्ण चित्रपटाची कहाणी आपल्यासमोर त्या गीतातनं त्या शब्दातनं व्यक्त होते। गीत लक्षात आलं असेल, ज्याच्यामध्ये 10 आकड्याचा उल्लेख आहे। पिंजरा चित्रपटाचं कथानक सांगणारं हे गीत।

मित्रांनो, 10 आकड्याचा उल्लेख असणारे काही चित्रपट सुद्धा आहेत. काल रात्री 10 वाजता नावाचा एक चित्रपट सुद्धा रहस्यमय चित्रपट होता, सहज त्याचा उल्लेख केला. आणि आता नवरात्रानंतर मराठी चित्रपट एक प्रदर्शित होतो ज्याचं नावच आहे दशमी. आणि त्या दशमी चित्रपटाची टॅगलाईनच आहे की रावण दहन दसऱ्यालाच. काय असेल तो चित्रपट, उत्सुकता वाढवणारा असणार आहे. आणि मुख्य म्हणजे मकरंद अनासपुरे आणि गौरी इंगोले यांच्या त्या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका आहेत. दाक्षिणात्य चित्रपटातले प्रमुख अभिनेते रवी प्रकाश हे त्यानिमित्ताने मराठी चित्रपटामध्ये पदार्पण करत आहेत दशमी चित्रपटातनं. आणि दशमी म्हटल्यानंतर, विजयादशमी म्हटल्यानंतर सीमोल्लंघनाचा दिवस. नवरात्र उद्यापासून सुरू होते, माहितीच आहे. त्या नवरात्राच्या शुभेच्छा तर देऊच आहे. आपण नवरात्राच्या निमित्ताने वेगवेगळे कार्यक्रमसुद्धा आपल्या FM रेनबो आणि FM गोल्ड वाहिनीवर असणार आहेत, त्या संदर्भात तुम्हाला माहिती मिळेलच. पण या टप्प्याची सांगता करताना हे सीमोल्लंघनाचं जे गीत आहे, महिषासुरासी मारुनी अंबे बैसेग सिंहासरी, त्यांनी या टप्प्याची सांगता.

श्रोते हो, 7 वाजत आहेत आणि तुम्हाला माहितीच आहे की आपण जी मालिका सुरू केलेली आहे सुभाषित गुंजनम, त्या मालिकेचा पुढचा भाग लेखन आणि निवेदन इंद्रजित दुडीले, काही क्षणातच सुभाषित गुंजनम।

ऐकण्यासाठी ज्याने आपल्याला दोन कान दिले, बोलण्यासाठी सुंदर आणि प्रसन्न असे मुख दिले, सुगंध घेण्यासाठी नाक दिले, चालण्यासाठी दोन पाय दिले, पाहण्यासाठी दोन डोळे दिले, देण्यासाठी दोन हात दिले आणि चिंतन करण्यासाठी चित्त दिले, अशा त्या परमेश्वराने आपले सदैव रक्षण करावे. या सुंदर श्लोकामध्ये परमेश्वराने मानवाला दिलेल्या विविध अवयवांचे आणि त्यांच्या उपयोगाचे वर्णन केलेले आहे. त्याचबरोबर या अमूल्य देणग्यांसाठी परमेश्वराप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. परमेश्वराने आपल्याला ऐकण्यासाठी कान, बोलण्यासाठी मुख, सुगंध अनुभवण्यासाठी नाक, चालण्यासाठी पाय, जगाचे सौंदर्य पाहण्यासाठी डोळे, इतरांना मदत करण्यासाठी आणि देण्यासाठी हात आणि योग्य अयोग्याचा विचार करण्यासाठी चित्त दिले आहे. खरे पाहता मनुष्याकडे असलेल्या सर्व संपत्तीपेक्षा सुदृढ शरीर आणि त्यातील सर्व अवयव सुस्थितीत असणे हीच सर्वात मोठी संपत्ती आहे. डोळे, कान, हात, पाय, वाणी आणि विचार करण्याची शक्ती ही निसर्गाने किंवा परमेश्वराने आपल्याला दिलेली अनमोल संपत्ती आहे. ही अमूल्य संपत्ती आपल्याला प्राप्त झाल्यानंतर जीवनात इतर काहीही

गोष्टी मिळाल्या नाहीत तरी आपण त्याबद्दल कृतज्ञ आणि समाधानी राहायला शिकले पाहिजे. मात्र समाधान म्हणजे निष्क्रिय राहणे नव्हे. आपल्याला मिळालेल्या सर्व अवयवांचा योग्य उपयोग करून आपल्या सामर्थ्याची जाणीव ठेवून आणि आपल्या ध्येयाप्रती सतत कटिबद्ध राहून प्रयत्न करत राहणे हाच या श्लोकाचा व्यापक संदेश आहे. आपले कान ज्ञान ऐकण्यासाठी, मुख सत्य आणि गोड बोलण्यासाठी, डोळे चांगले पाहण्यासाठी, हात सत्कार्यासाठी, पाय योग्य मार्गावर चालण्यासाठी आणि चित्त चांगले विचार करण्यासाठी वापरले पाहिजे. जीवनात किती संपत्ती मिळाली यापेक्षा आपल्याला मिळालेल्या शरीराचा, अवयवांचा आणि बुद्धीचा आपण किती सदुपयोग केला हे अधिक महत्त्वाचे आहे. म्हणूनच या श्लोकातून आपण अशी प्रेरणा घेऊया की आपल्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहूया, त्याचा सदुपयोग करूया आणि आपल्या ध्येयाप्रती सतत कटिबद्ध राहून प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहूया. हीच या सुंदर श्लोकाची जीवनाला दिशा देणारी शिकवण आहे. म्हणून म्हणूया, श्रोतुम कर्णौ वक्तुमास्यम सुहास्यम घ्रातुम घ्राणम पादयुग्मं विहर्तुम द्रष्टुम नेत्रे हस्तयुग्मं च दातुम ध्यातुम चित्तं येन सृष्टं सपातु. श्रोतुम कर्णौ वक्तुमास्यम सुहास्यम घ्रातुम घ्राणम पादयुग्मं विहर्तुम.

मित्रांनो, आत्ताच आपण ऐकलीत सुभाषित गुंजन ही मालिका, आणि या आजच्या भागाचं लेखन आणि निवेदन होतं इंद्रजीत दुडिले यांचं. मित्रांनो, खरोखर त्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांचं महत्त्व आपल्याला कळलं, आणि ज्यावेळेला आपण शरीराचा विचार करतो, मनाचा विचार करतो आणि भक्तिमार्गाचा विचार करतो, तेव्हा कुठलं नाट्यपद आठवत असेल? बघा,

0: ठीक 7:10 आपण ऐकू शकाल पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी बातम्या।
1: शिमाजी परिस्थिती आजार आणि समाजाच्या गैरसमजांना सामोरं जात शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभी राहिलेली सुषमा, तिची कहाणी साकारत आहेत अमेय बोरकर, कुहू दातार आणि पल्लवी वैद्य। लेखिका सारिका ढेरंगे। नक्की ऐका मालिका उमेद जीवनाची भाग पहिला, बुधवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही। उमेद जीवनाची।

आकाशवाणी पुणे, पराग चिंचोळकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रीय पथकाकडून राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी. राज्यातल्या दुष्काळ जाहीर न झालेल्या आणखी 36 तालुक्यांचं सर्वेक्षण करण्यात येणार. विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठीच्या निवडणुकीचं चित्र स्पष्ट. यंदाचं विष्णुदास भावे गौरव पदक ज्येष्ठ अभिनेत्री सई परांजपे यांना जाहीर. आणि दुसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात भारताचा पराभव करत वेस्ट इंडिजची मालिकेत 1-1 अशी बरोबरी. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय पथकानं काल राज्यातल्या विविध जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातल्या नाणेगाव, अंबड तालुक्यातल्या किणगाववाडी, जामखेड आणि गल्लाटी परिसरातल्या पिकांचं नुकसान, पाणीटंचाई आणि शेतकऱ्यांच्या अडचणींची माहिती या पथकानं घेतली. बीड जिल्ह्यात या पथकानं गेवराई तालुक्यातल्या तूर, कापूस, ऊस आणि तुतीच्या शेतीची पाहणी केली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देमनी शिवारातील करपलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी करून पथकानं शेतकऱ्यांशी संवाद साधला. सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यात उपळई ठोंगे आणि पानगाव गावालाही भेट दिली. यावेळी सोयाबीन, तूर पिकांची स्थिती तसंच पानगाव इथल्या पूर्णपणे कोरड्या पडलेल्या साठवण तलावाची पाहणी या पथकानं केली. अहिल्यानगर जिल्ह्यात या पथकानं चास कर्जत तालुक्यातील टाकळी, खंडेश्वरी, चिंचोली, काळदात या ठिकाणी पिकांची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. राज्यातल्या दुष्काळ जाहीर न झालेल्या आणखी 36 तालुक्यांचं सर्वेक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. यापैकी 18 तालुक्यांमध्ये प्रत्यक्ष शेतात जाऊन पडताळणी करण्याचा शासन आदेश सरकारनं काल जारी केला. या पाहणीनंतर त्यांचाही दुष्काळ यादीत समावेश करण्याबाबत विचार केला जाणार आहे अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ई KYC अभावी पीक कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी गावनिहाय याद्या तयार केल्या जाणार आहेत. पीक कर्ज माफीचे अर्ज मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी तलाठी आणि ग्रामसेवक घरोघरी जाऊन ई KYC प्रक्रिया पूर्ण करतील असं बावनकुळे यांनी सांगितलं. विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा काल शेवटचा दिवस होता. त्यामुळे आता 5 मतदारसंघांमधलं निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपच्या स्मिता जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या हर्षदा देशमुख जाधव यांच्यात लढत होणार आहे. पुणे शिक्षक मतदारसंघासाठीच्या निवडणुकीतून शिवसेनेचे उमेदवार मंगेश चिवटे आणि राष्ट्रवादीचे प्रताप माने यांनी काल माघार घेतली. इथं महायुतीतर्फे भाजपाचे कौस्तुभ गावडे तर महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे जयंत आसगावकर निवडणूक लढवत आहेत. पुणे शिक्षक मतदारसंघात 30 तर पुणे पदवीधर मतदारसंघात 47 उमेदवार रिंगणात आहेत. नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपाचे

0: बंडखोर उमेदवार रमण सेनाड यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि भाजपाचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांना पाठिंबा जाहीर केला. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघासाठीच्या निवडणुकीसाठी 26 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. काल 4 उमेदवारांनी माघार घेतली. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून 13 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल 103 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शौर्य पुरस्कार प्रदान केले. 2022 2023 आणि 2024 या वर्षांमध्ये हे पुरस्कार जाहीर झाले होते. विकास प्रकल्पांमुळे विस्थापित व्हावं लागलेल्या आदिवासी समुदायांचे पुनर्वसनाचे प्रलंबित प्रश्न सरकार मार्गी लावेल आणि त्यांना चांगल्या पायाभूत सुविधा तसंच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. पालघर जिल्ह्यात धामणी धरणासाठी विस्थापित झालेल्या कुटुंबांना जमिनीचा मालकी हक्क देणाऱ्या शासन निर्णयाची प्रत काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ग्रामस्थांना वितरित करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक क्षेत्रातील कारकिर्दीची 25 वर्ष पूर्ण करत आहेत. यानिमित्त सुरू असलेल्या आमच्या विशेष वृत्त मालिकेत आज जाणून घेऊया युरिया खताबाबतच्या निर्णयाविषयी.
1: 2014 पर्यंत शेतकऱ्यांसाठी अत्यंत कमी किमतीत विकल्या जाणाऱ्या युरियाच्या साठ्यातला बराचसा साठा उद्योगांसाठी वापरला जायचा. त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारं अनुदान इतरांच्या वैयक्तिक लाभासाठी वापरलं जायचं आणि शेतकऱ्यांना नेहमीच युरिया खताचा तुटवडा जाणवायचा. यावर उपाय म्हणून केंद्र सरकारनं सप्टेंबर 2015 भारतात तयार होणाऱ्या सर्व प्रकारच्या युरिया खतांसाठी कडुनिंबाचं आवरण सक्तीचं केलं. यामुळे अनुदानित खताचा उद्योगासाठी वापर होणं थांबलं, शिवाय खताची गुणवत्ता देखील वाढली. कडुलिंबामुळे रोपांची या खतामधला नायट्रोजन शोषून घेण्याची क्षमता वाढल्यामुळे शेतीसाठी ते जास्त फायदेशीर झालं. धानाची उत्पादकता 5.79% वाढली, तसंच मक्याची आणि सोयाबीनची सुमारे 7%, तर तुरीची आणि ऊसाची उत्पादकता सुमारे 17% वाढली. कडुलिंबाच्या एका आवरणामुळे कित्येक दशकांपासून सुरू असलेला युरिया खताचा काळा बाजार रोखण्यात मदत झाली आणि शेतकऱ्यांचाही फायदा झाला. आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून सुरेखा जोशी.
0: हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.
2: महावीरचा जग

0: यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री लेखिका दिग्दर्शक आणि नाट्य प्रशिक्षक सई परांजपे यांना जाहीर झाला आहे। सांगलीच्या अखिल महाराष्ट्र नाट्यविद्या मंदिर समितीतर्फे हा पुरस्कार दिला जातो। येत्या 5 नोव्हेंबर रोजी रंगभूमी दिनी ज्येष्ठ रंगकर्मी मोहन जोशी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे। गौरव पदक 30,000 रुपये, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचं स्वरूप आहे। प्रत्येक बालकाला कुटुंबाचा अधिकार आहे या तत्वावर बाल संरक्षण व्यवस्था बळकट करण्याला राज्य शासन प्राधान्य देत आहे असं महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काल सांगितलं। केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयातर्फे नवी दिल्लीत झालेल्या विभागीय शिखर परिषदेत त्या बोलत होत्या। यावेळी आदिती तटकरे यांनी राज्यातल्या प्रभावी उपक्रमांचं सादरीकरण केलं। विविध राज्यांमधल्या प्रभावी पद्धती, अंमलबजावणीतील अडचणी आणि व्यवहार्य उपायांवरील विचारमंथन महिला आणि बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी दिशादर्शक ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त राज्यात मनजागृती आणि मनसंवाद या संदेशातून मानसिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यावर भर दिला जात आहे असं राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी काल सांगितलं। मानसिक आरोग्याच्या समस्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून नागरिकांना वेळेत मदत मिळावी यासाठी शासन प्रयत्नशील आहे। टेलिमानस हेल्पलाईन, मनशक्ती क्लिनिक, स्मृतीदोष क्लिनिक आणि मनोसामाजिक पुनर्वसन सेवांच्या माध्यमातून मानसिक आरोग्य सेवांचं जाळं बळकट करण्यावर सार्वजनिक आरोग्य विभागाचा भर आहे अशी माहिती त्यांनी दिली। मानसिक आरोग्याबाबत जागरूक, संवेदनशील आणि कलंकमुक्त समाज निर्माण करण्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घ्यावा असं आवाहन आंबेडकर यांनी केलं आहे। आज जागतिक मानसिक आरोग्य दिवस आहे। प्रत्यक्ष अनुभव कथन, खरे आवाज, वास्तव बदल ही यंदाच्या दिनाची संकल्पना आहे। यानिमित्त मानसिक आरोग्याविषयी सांगत आहेत डॉक्टर रोहन जहागीरदार।
1: यंदाची जी थीम आहे याच्यामध्ये काय म्हटलं जातंय, नॉन जजमेंटल विचारांनी एखाद्याला पहा, त्याला ती सेफ स्पेस म्हणजे त्याला सुरक्षित जागा बोलायला द्या आणि त्यांच्या भावनांना रिस्पेक्ट, त्यांना तो तेवढा आदर द्या। म्हणजे काय करायचं नक्की, एखाद्या व्यक्ती म्हणतोय मला भीती वाटते, तर याच्यात घाबरण्यासारखं काय, हे काय त्याचं उत्तर होऊ शकत नाही। तो असं का म्हणतोय, त्या मागचं काय कारण आहे किंवा त्या व्यक्तीला ते तसं का वाटतंय, हे थोडं न चुकीचा विचार करता, म्हणजे हा मुद्दाम करतोय किंवा हे असं होऊ शकत नाही अशी काही कल्पना न ठेवता त्याला ते शेअर करणं, त्याला ती सेफ स्पेस देणं याची ही सुरुवात आहे। मानसिक स्वास्थ्याकडे बघा, आपल्या भावनांना तो आदर स्वतः पहिल्यांदा द्या म्हणजे सगळे देऊ शकतील। आणि नेहमी म्हणतो, ईट ऑन टाइम, स्लीप ऑन टाइम अँड प्लीज माइंड युअर ओन बिझनेस, म्हणजे आपण आपले काम आपल्या जबाबदाऱ्या करत राहिलो तर बरेच अडचणी कंट्रोलमध्ये राहतात। स्टे हेल्दी, प्लीज टेक केअर ऑफ युअर मेंटल हेल्थ।
0: क्रिकेट। भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या दुसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिजनं भारताचा 6 गडी राखून पराभव केला आणि मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली। रांची इथं काल झालेल्या या सामन्यात भारतानं दिलेलं 250 धावांचं लक्ष वेस्ट इंडिजनं 19व्या षटकात पार केलं। मालिकेतला 3रा सामना उद्या इंदूर इथं होणार आहे। हवामान। कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान, तर मराठवाडा आणि विदर्भात कोरडं हवामान राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। शेवटी पुन्हा ठळक बातम्या। केंद्रीय पथकाकडून राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी। राज्यातल्या दुष्काळ जाहीर न झालेल्या आणखी 36 तालुक्यांचं सर्वेक्षण करण्यात येणार। विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठीच्या निवडणुकीचं चित्र स्पष्ट। यंदाचं विष्णुदास भावे गौरव पदक ज्येष्ठ अभिनेत्री सई परांजपे यांना जाहीर। आणि दुसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात भारताचा पराभव करत वेस्ट इंडिजची मालिकेत 1-1 अशी बरोबरी। आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं। नमस्कार।
2: फेसबुक इन स्काय, व्हाट्सअप इन लाइफ, मान मोड काम, इथेनो आराम, सो स्टार्ट अप योर डे विथ रेनबो फन डे। रेनबो फन डे,
3: रेनबो फन डे, रेनबो फन डे।
2: म्यूजिकल साथ, रियल लाइफ बात, सिनेमा नाटक, भटकर दिखास, स्टार्ट अप योर डे विथ रेनबो फन डे। रेनबो फन डे,
3: रेनबो फन डे।
4: नमस्कार मित्रांनो, नमस्कार। 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे FM रेनबो वाहिनी। मी आहे तुमचा मित्र गणेश आचवल, सादर करतोय रेनबो फंडेचा उत्तरार्थ। पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत।

मित्रांनो, आजच्या रेनबो फंडेच्या उत्तरार्धामध्ये आपल्याला कॉलेजची सफर घडवायची आहे आणि त्यामध्ये वेगवेगळ्या कॉलेजमध्ये आता इव्हेंट्स सुरू आहेत, परीक्षा सुरू आहेत, सगळे त्या इव्हेंट्सबद्दल बोलायचं आहे. पण ज्यावेळेला आपण कॉलेजचा उल्लेख करतो त्यावेळेला INT आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा मराठी एकांकिकांची अंतिम फेरी नुकतीच पार पडली नरिमन पॉईंटच्या यशवंतराव चव्हाण सेंटर नाट्यगृहामध्ये. 51 वर्ष होतं, बघा 51 वर्षांचा इतिहास या मराठी एकांकिका स्पर्धेला आहे आणि 30 जास्त महाविद्यालय प्राथमिक फेरीमध्ये सहभागी झालेली होती आणि त्यामध्ये 5 एकांकिका अंतिम फेरीसाठी निवडण्यात आलेल्या होत्या आणि त्यामध्ये सर्वोत्कृष्ट एकांकिकेचं पारितोषिक मिळवलं रुईया महाविद्यालयानं. एकांकिकेचं नाव होतं नारळ नंबर 51. द्वितीय पारितोषिक मिळालेली एकांकिका होती जोशी बेडेकर महाविद्यालयाची पोवाडा ऑन डिमांड आणि तृतीय क्रमांकाचा बहुमान मिळाला रुपारेल महाविद्यालयाला. एकांकिकेचं नाव होतं बेटर विदाउट यू. परीक्षक या स्पर्धेकरता परीक्षक म्हणून ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीस, त्याचप्रमाणे प्राजक्त देशमुख आणि अमोल भोर यांनी काम बघितलेलं होतं. अनेक सेलिब्रिटी बघायला आलेले होते INT स्पर्धा आणि खरोखर आपण म्हणतो ना, त्यातनं आपल्या रंगभूमीला नवीन कलाकार मिळतात. ऑल द बेस्ट या नाटकाचा 5000 प्रयोग सादर होणारे 30 डिसेंबरला, त्याची उद्घोषणा करण्यात आली, ऑल द बेस्टचं सादरीकरण करण्यात आलं. कारण मुळात ऑल द बेस्ट ही एकांकिका पहिल्यांदा INT स्पर्धेमध्ये सादर झालेली होती आणि त्यानंतर त्या एकांकिकेचं 2 नाटक झालेलं होतं. देवेंद्र प्रेम लिखित दिग्दर्शित ऑल द बेस्टनं इतिहास घडवलेला आहे आणि त्याचा 5000 प्रयोग डिसेंबर महिन्यात असणार, त्याची उद्घोषणाही करण्यात आली. सभागृह दणाणून गेलेलं होतं. तो उल्हास, तो उत्साह, तो जल्लोष या एकांकिकांबद्दल, त्यांच्या कथानकांबद्दल आपण जेव्हा पुन्हा कधी भेट होईल आपली कार्यक्रमात, तेव्हा निश्चितपणे त्यातल्या एकेका एकांकिकेचं थोडक्यात कथानक मी नक्कीच सांगेन. आज बरेच इव्हेंट्स होत आहेत, त्याच्या संदर्भात सुद्धा बोलूया आपण या गीतानंतर.

मित्रांनो, मी म्हटलं ना की आजच्या रेनबो फंडेमध्ये मी तुम्हाला वेगवेगळ्या इव्हेंट्सबद्दल माहिती देणार आहे. आणि जसं आपण म्हटलं ना की आय एन टी स्पर्धांमध्ये जसे आपल्याला तरुण रंगकर्मी दिसून येतात, वेगवेगळ्या महाविद्यालयातनं वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज होत असतात. आणि ज्या महाविद्यालयाला 112 वर्षांचा इतिहास आहे असं महाविद्यालय म्हणजे सिडनम कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स, सिडनम वाणिज्य आणि अर्थशास्त्र महाविद्यालय. तिथे अनेक अभ्यासक्रम सुरू आहेत आणि त्यामध्ये BMS चा अभ्यासक्रमही चालवला जातो. आणि BMS सोसायटीला 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आणि मॅनेजमेंट कॉन्क्लेव्ह असा एक आगळा वेगळा इव्हेंट तिथे दरवर्षी आयोजित केला जातो. या उपक्रमाचंही 3रं वर्ष आहे आणि आज तो इव्हेंट असणार आहे. मॅनेजमेंट कॉन्क्लेव्ह 2026ची संकल्पना काय माहिती? रिडिफायनिंग इन्फ्लुएन्स. कसं आहे बघा ना, सध्याच्या काळात आपण इन्फ्लुएन्सर या शब्दाला खूप महत्त्व आलेलं आहे. पण इन्फ्लुएन्सर म्हणजे फक्त ज्याला फॉलोअर्स असतात असं आहे का? तर नाही. तर मुख्य म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला प्रभावित करणारं व्यक्तिमत्व असतं आणि त्या व्यक्तिमत्वापासून आपण प्रेरणा घेत असतो. आणि त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मान्यवरांना या मॅनेजमेंट कॉन्क्लेव्हसाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे. आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत हा मॅनेजमेंट कॉन्क्लेव्ह सोहळा संपन्न होणार आहे सिडनम कॉलेजमध्ये. BMS सोसायटीचा फ्लॅगशिप इव्हेंट म्हणून हा ओळखला जातो. आणि मुख्य म्हणजे आता मी जर ती यादी वाचली ना की कोण कोण येणार आहे आज या सोहळ्याला, कोण कोण मान्यवर आपल्या भाषणाच्या माध्यमातून तरुणांना, विद्यार्थ्यांना प्रेरणा देणार आहेत. अंकुर सुरोलिया,

त्याचप्रमाणे कृष्णराज महाडिक, निरंजन हिरानंदानी, त्याचप्रमाणे राजलक्ष्मी, जय शहा, वैभव गोयल आणि अतिशय महत्त्वाचं नाव म्हणजे माननीय आयएस अधिकारी तुकाराम मुंडे सर, ते सुद्धा आज तरुणांशी संवाद साधणार आहेत. खरोखरच वेगवेगळ्या क्षेत्रातली ही व्यक्तिमत्व प्रेरणा देणारी असतात आणि त्यातनं तरुणांना एक नवीन दृष्टी मिळत असते, नाही का? त्यामुळे ही तरुणाई आपल्याला खूप काही या तरुणांना देऊन जाणार आहे आणि मुख्य म्हणजे या सोहळ्यातनं अतिशय उत्तम असं मार्गदर्शन मुलांना लाभणार आहे. खरोखरच या उपक्रमाचं आपण कौतुक करायला हवं, नाही का?

0: मित्रांनो, तरुणांना प्रभावित करणारं अतिशय महत्त्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे स्वामी विवेकानंद. विवेकानंद केंद्र कन्याकुमारी त्यांच्यातर्फे विविध उपक्रम ठिकठिकाणी राबवले जातात. त्यांच्या अनेक ठिकाणी शाखा आहेत. बदलापूर शाखेमध्ये आज विश्वबंधुत्व दिनानिमित्त व्याख्यान आहे. मुख्य म्हणजे स्वामी विवेकानंदांच्या विचारातनं युवा शक्तीला नवी दिशा देणारे व्याख्यान असणारे आणि अभिनय, लेखन, विश्वपर्यटन, समाजप्रबोधन, अनुभव कथन अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या शैलीतनं ठसा उमटवणारी ही प्रेरणादायी व्यक्ती आहे, म्हणजे व्याख्याते दीपक करंजीकर. आज 10 ऑक्टोबरला संध्याकाळी 6 वाजता बदलापूर इथं हे व्याख्यान असणार आहे. गुप्ते मस्कर सभागृह, घोरपडे चौक, कात्रप, बदलापूर इथं. बघा ना, म्हणजे त्यानिमित्ताने युवक संघटित होत असतात, युवकांना एक वेगळी दिशा मिळत असते, त्यामुळे अशा उपक्रमातनं उद्याचा युवक घडत असतो हे नक्की.
1: विसरूनी जा काल काय झालंय, आजचा दिवस मन मुराद जगावे, कशाला उद्याची पर्वा,

0: श्रोतेहो, घरातल्यांचा विरोध पत्करून घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी ही आपलीच असते, नाही का? ती निभावताना आलेल्या अडचणींवर मात करत स्वतःचं आयुष्य घडवणाऱ्या आणि महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ऍडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत.
1: माझं जेव्हा व्याख्यान होतं त्याच्यानंतर महिला कबूल करतात की हो, खरोखर आज आम्ही सक्षम नाही, की गर्दीच्या ठिकाणी आपल्याला नको त्या ठिकाणी स्पर्श करून एखादा पुरुष निघून जातो, पण महिला काही करत नाही, आपण सहन करत जातो आणि म्हणून त्या विकृत माणसाची विकृती वाढत जाते. तर हे थांबवण्यासाठी म्हणजे इथे आपण सक्षम होण्याची गरज आहे.
0: ऍडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत अवश्य ऐका सोमवार दिनांक 12 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर. वनिता मंडळ.

मित्रांनो, 7:45 होत आहेत आणि तुम्हाला ठाऊकच आहे की तुमची आवडती मालिका अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा 151 भाग आता आम्ही प्रसारित करतोय.

0: प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर, संकल्पना शैलेश माळुंबे, सादरकर्त्या ज्योत्सना केतकर. आज आपण ऐकणार आहोत राणीच्या बागेतल्या प्राणी संग्रहालयाच्या गोष्टीचा तिसरा भाग.
1: राणीच्या बागेतील तुलनेने छोट्या जागेत असलेलं प्राणी संग्रहालय गिरगाव चौपाटी नजीक उपलब्ध असलेल्या अधिक मोठ्या आणि हवेशीर जागेत घेऊन जावं आणि तिथे मात्र प्राण्यांच्या देखभालीकरता आवश्यक असणारा खर्च भरून निघण्यासाठी प्रवेश शुल्क आकारावं असा एक प्रस्ताव निधीसाठी मार्ग शोधणाऱ्या समितीने सुचवला होता. यावेळी प्राणी संग्रहालयात 2 सिंह, 3 वाघ, 5 चित्ते, 28 विविध प्रकारची हरणं, 22 कांगारू आणि 17 माकडं होती. त्या व्यतिरिक्त पक्षी आणि सरपटणारे प्राणी होतेच, त्यांची संख्या वेगळी. हे सगळं प्राणी पक्षी वैभव उचलून दुसरीकडे घेऊन जाणं बोलायला सोपं असलं तरी सोपं मात्र नक्कीच नव्हतं. चौपाटीची जागा सरकारच्या अखत्यारीत होती, ती मिळवणं सोपं नव्हतं. म्युनिसिपल कमिशनर चार्ल्स ऑलिव्हंट यावेळेस रजेवर असल्यामुळे त्यांच्या जागी प्रभारी म्हणून FL चार्ल्स आले होते. प्राणी संग्रहालयाच्या स्थलांतरासाठी प्रभारी कमिशनर अनुकूल होते, मात्र त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता. तरीही त्यांनी सरकारकडे चाचपणी केली, पण सरकारने काहीही प्रतिसाद दिला नाही.
2: पुढची 2-3 वर्ष अशीच गेली. पैसा आणि जागेअभावी प्राण्यांची अवस्था गंभीर होत चालली होती. अशातच 15 जून 1888 रोजी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे सचिव HM फिप्सन यांनी प्रभारी पालिका कमिशनर FL चार्ल्स यांना पत्राद्वारे एक प्रस्ताव दिला. या

0: नुसार सोसायटी गिरगाव चौपाटी इथे स्वतःचं प्राणी संग्रहालय स्थापन करू इच्छित होती। या प्राणी संग्रहालयासाठी पालिकेने जर राणीच्या बागेतील प्राणी सोसायटीला दिले तर त्यांचा सांभाळ करण्यास सोसायटी तयार होती। मात्र त्यासाठी महापालिकेने सोसायटीला वार्षिक अनुदान द्यावं। त्या बदल्यात सोसायटी केवळ सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी या प्राणी संग्रहालयात शुल्क आकारून मुंबईकरांना प्रवेश देण्यास तयार होती। इतर दिवशी मात्र त्यात कुणालाही प्रवेश मिळणार नव्हता।
1: बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीकडे हा प्रस्ताव आला तेव्हा महापालिका कमिशनर ऑलिव्हंट रजेवर होते। विषयाची तातडी लक्षात घेऊन त्यांना पत्राद्वारे कळवण्यात आलं। ऑलिव्हंट यांनी उलट टपाली पत्र लिहून या प्रस्तावाला विरोध केला। त्यांनी विरोध करताना जी मतं मांडली ती आजही विचार करण्यासारखी आहेत। त्या काळातील अधिकारी जनतेचा कसा विचार करत होते त्याचा हा उत्तम नमुना आहे।
0: त्यांनी लिहिलं, महापालिकेकडे असलेला निधी जनतेचा आहे, तो एखाद्या खाजगी संस्थेला देता येणार नाही। त्यासाठी कायद्यात बदल करायचे प्रयत्न झाल्यास त्याला ते कडाडून विरोध करतील। मुंबई शहराचं भूषण असलेलं हे प्राणी संग्रहालय एखाद्या खाजगी संस्थेच्या ताब्यात देणं सरकार किंवा महापालिकेला शोभणारं नाही, त्याला त्यांचा विरोधच राहील। एवढं लिहून त्यांनी प्राणी संग्रहालयातील जागेचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं। जागेचा प्रश्न निकालात निघाल्यास महापालिकेतर्फे विशेष निधी मंजूर करून देण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं।
1: कमिशनर ऑलिव्हंट यांनी बागेत प्रवेश शुल्क आकारण्याच्या प्रस्तावावर पुनर्विचार करण्याचं आवाहन सदस्यांना केलं। फक्त ते दररोज न आकारता आठवड्यातील काही ठराविक दिवशी आकारावं असं सुचवलं। तिकिटाची आकारणी कधी कशी आणि कुणावर करावी त्याचा तक्ताही त्यांनी पाठवून दिला होता। त्याशिवाय सवलतीच्या दरात पास देण्याबाबतही पालिका सदस्यांनी विचार करण्याचं आवाहन त्यांनी केलं होतं।
0: अधिक देणग्या मिळवण्यासाठीही त्यांनी काही मार्ग सुचवले होते। उदाहरणार्थ 100 रुपये देणगी देणाऱ्यांना तह हयात पास देण्यात यावा, 500 रुपये देणगी देणाऱ्यांची नावं बागेत ठळकपणे दिसतील अशा ठिकाणी लावली जावीत, प्राण्यांसाठी प्रशस्त पिंजरे बनवून देणाऱ्या दात्यांची नावं त्या त्या पिंजऱ्यावर दिसतील अशी लावली जावीत, असे काही अभिनव मार्ग त्यांनी सुचवले होते। प्राणी संग्रहालय पालिकेच्या हातून जाऊ नये आणि ते सामान्य जनतेसाठी उपलब्ध असावं याची कळकळ कमिशनर चार्ल्स ऑलिव्हंट यांच्या पत्रात स्पष्ट दिसते। त्यांनी पत्रातून सुचवलेल्या इलाजांवर पालिका सदस्यांकडून मात्र कोणताही तातडीचा निर्णय घेण्यात आला नाही।
1: 1889 वर्ष मात्र आशा पल्लवित करणारं ठरलं। 17 जून 1889 ला झालेल्या स्टँडिंग कमिटीच्या सभेत कमिशनर ऑलिव्हंट यांच्या पत्रावर सविस्तर चर्चा झाली। ऑलिव्हंट यांनी पत्रात सुचवल्याप्रमाणे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचा प्रस्ताव स्पष्टपणे नाकारण्यात आला। बाग आणि प्राणी संग्रहालय पालिकेच्याच अखत्यारीत ठेवण्याचा निर्णय झाला। प्राणी संग्रहालयात करावयाच्या सुधारणांच्या खर्चाचं अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या। कमिशनरांनी सुचवलेल्या प्रवेश शुल्काच्या आकारणीवर चर्चा होऊन सवलतीचे शुल्क आकारण्यास मान्यता मिळाली। या आकारणीनुसार 5 व्यक्तींच्या कुटुंबासाठी वार्षिक 10 रुपयांचा फॅमिली पास वितरित करण्यास मान्यता मिळाली। मंगळवार, गुरुवार आणि शनिवार असे 3 दिवस 1 आण्याचं तिकीट लावण्यास मंजुरी मिळाली। या तिकीटावर 4 व्यक्तींना प्रवेश मिळणार होता।
0: 23 जानेवारी 1890 ला झालेल्या स्टँडिंग कमिटीच्या सभेत आणखी अनेक मोठे निर्णय घेण्यात आले। राणीच्या बागेच्या पूर्व दिशेची 13 एकर क्षेत्रफळाची जमीन खास प्राणी संग्रहालयासाठी खरेदी करण्याचा निर्णय पालिकेने घेतला। या जमिनीची पातळी समान करण्यासाठी 5000 रुपयांच्या खर्चासाठी मान्यता देण्यात आली। प्राणी संग्रहालया सभोवती भिंत बांधण्यासाठी 6000 रुपये देण्यात आले। प्राणी संग्रहालयाच्या सेवक वर्गासाठी निवासस्थान बांधण्याकरिता आणखी 5000 रुपये मंजूर करण्यात आले। आणखीही बऱ्याच खर्चांसाठी मंजुरी देण्यात आली।
1: या सभेत घेतलेले सगळे निर्णय क्रांतिकारी ठरले. प्राणी संग्रहालयासाठी जमीन खरेदी केल्याने बागेचा विस्तार 33 एकरांवरून 46 एकर झाला. नवीन जागेत केवळ प्राणी संग्रहालयाचा संसार थाटला जाणार होता. वाघ सिंहांसारख्या मोठ्या प्राण्यांना फिरण्यासाठी मोठी जागा मिळाली. हरण काळवीट अशा तृणभक्षी प्राण्यांसाठी विस्तीर्ण कूर्ण तयार करण्याचा मार्ग मोकळा झाला. आजारी प्राण्यांच्या विलगीकरणासाठी जागा उपलब्ध होऊ शकली. महत्वाचं म्हणजे बाग आणि प्राणी संग्रहालय जनतेची संपत्ती म्हणून महापालिकेच्याच ताब्यात राहिलं.
0: राणीची बाग आणि प्राणी संग्रहालय मुंबई पालिकेच्या अखत्यारीत येऊन आता 135 वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे. अलीकडे या प्राणी संग्रहालयाला राणीच्या बागेच्या नावातही स्थान मिळालं आहे. आज ही बाग आणि प्राणी संग्रहालय वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालय या नावाने ओळखली जातात.
2: आणि श्रोते हो, ही होती राणीच्या बागेतल्या प्राणी संग्रहालयाची गोष्ट. अज्ञात मुंबई, लेखक नितीन साळुंखे, वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर, शीर्षक गीत समीर सामंत, शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके, गायक मंदार पिलवलकर, ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे, निर्मिती सहाय्य रत्ना मगरे आणि रोहिणी पाटील, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादर करत्या ज्योत्स्ना केतकर. श्रोते हो, रोज सकाळी अवश्य ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम. आणि या कार्यक्रमाचे पूर्वीचे भाग आपण ऐकू शकाल आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलवर.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा पुढचा भाग। ही मालिका आवडल्याचं अनेकांनी कळवलेलं आहे। गायत्री वैशंपायन, त्यानंतर रवींद्र कुडाळकर, मुन्ना पुट्टजवार, मिलेश राऊत, देवराम म्हात्रे, हरिश्चंद्र पाटील, जयंत जोशी, आर्यन सोमवंशी, तिन्ही कार्यक्रम आवडल्याचं कळवलेलं आहे। आणि विशेष म्हणजे आपण आय एन टीची सफर आणि सिडनम महाविद्यालयाच्या उपक्रमाची माहिती दिली, ती आवडल्याचं कळवलेलं आहे। त्याचप्रमाणे दिलीप वाणी यांनीसुद्धा संपर्क केलेला आहे। सुषमा सुमंत, भूषण दळवी, अरुण गावकर, रेवती सरनाईक, रवींद्र सरनाईक या सगळ्यांचा संपर्क झालेला आहे। आज एफ एम गोल्ड वाहिनीवरती सकाळी 10 वाजता आपल्या भेटीला येईल आर जे रश्मी महांबरे, आणि दुपारी 2:30 ते 5 मध्ये एफ एम रेनबो वाहिनीवरचे कार्यक्रम सादर करेल आर जे प्रफुल्ल। ठीक 8 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आपण ऐकाल, 8:15 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या इंग्रजीतून बातम्या आपण ऐकाल, आणि 8:30 वाजता पुणे केंद्रावरून प्रसारित होणारे राष्ट्रीय मराठी समाचार आपण ऐकाल। 8:40 मिनिटांपासून एफ एम रेनबो वाहिनीवरच्या हिंदी कार्यक्रमांचा आपण आनंद घेऊ शकाल। आजचा दिवस तुमच्या जीवनात आनंद घेऊन येऊ या सदिच्छेसह आजचा आपला सॅटर्डे स्पेशल रेनबो फंडे हा कार्यक्रम इथंच समाप्त करण्याची गणेशला अनुमती द्या। पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार।

आकाशवाणी पराग चिंचोलकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. किशोरवयीन मुलींचं आरोग्य पोषण आणि सर्वांगीण विकास यावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. सीजेपीच्या नवी दिल्लीतल्या आजच्या प्रस्तावित आंदोलनाला परवानगी द्यायला दिल्ली पोलिसांचा नकार. एसआयआर बाबत विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळानं घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट. भारत कोणत्याही क्षेत्रात मक्तेदारीला परवानगी देत नाही, दूरसंवाद मंत्र्यांचं स्पष्टीकरण. आणि 20 षटकांच्या दुसऱ्या क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिजचा भारतावर 6 गडी राखून विजय. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किशोरवयीन मुलींचं आरोग्य पोषण आणि सर्वांगीण विकास यावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचं आवाहन केलं आहे. नवी दिल्ली इथं महिला आणि बालविकास विषयावरील 2 दिवसांच्या राष्ट्रीय विभागीय परिषदेच्या समारोप सत्रात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. लोकसहभागाच्या महत्वावर भर देत अंगणवाडी केंद्रांचा विकास सामूहिक सहभागाची केंद्र म्हणून करावा असं आवाहन त्यांनी केलं. महिलांच्या सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करताना महिलांची सुरक्षा, प्रतिष्ठा आणि सक्षमीकरण या विषयांवर मुलांसाठी वयानुसार योग्य असे अभ्यासक्रम किंवा माहितीपर सत्र विकसित करण्याचा सल्ला त्यांनी दिला. तसंच विविध विभागांच्या समन्वित प्रयत्नातून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या महत्वावरही त्यांनी भर दिला. या परिषदेत विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी एकत्र आले होते. प्रत्येक बालकाला कुटुंबाचा अधिकार आहे या तत्वावर बाल संरक्षण व्यवस्था बळकट करण्याला राज्य शासन प्राधान्य देत आहे असं महाराष्ट्राच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काल या परिषदेत सांगितलं. यावेळी आदिती तटकरे यांनी राज्यातल्या प्रभावी उपक्रमांचं सादरीकरण केलं. युवा पिढीनं आपली कौशल्य सातत्यानं अद्ययावत करण्याची आणि वेगानं बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. चीनमध्ये शांघाय इथं होणाऱ्या जागतिक कौशल्य स्पर्धेसाठी निवड झालेल्या भारतीय चमूमधील युवकांशी काल पंतप्रधानांनी संवाद साधला. आंतरराष्ट्रीय बाजाराला अनुसरून आपली कौशल्य विकसित करण्याचं आवाहन करून या पथकानं कौशल्य विकासाचे दूत बनावं असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. सीजेपीच्या नवी दिल्लीतल्या आजच्या प्रस्तावित आंदोलनाला परवानगी द्यायला दिल्ली पोलिसांनी नकार दिला आहे. याआधीच्या आंदोलनादरम्यान पक्षानं सार्वजनिक सुरक्षा नियमांचं आणि पोलिसांच्या मार्गदर्शक सूचनांचं उल्लंघन केल्यामुळे आंदोलनाची परवानगी नाकारत असल्याचं दिल्ली पोलीस सहआयुक्त नुपूर प्रसाद यांनी काल माध्यम प्रतिनिधींना सांगितलं. सध्या जंतरमंतर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 163 नुसार प्रतिबंध लागू करण्यात आले आहेत असं सांगून कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिला. दरम्यान नवी दिल्लीत सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. दिल्ली मेट्रोनं आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 45 मेट्रो स्थानकं प्रवेशासाठी किंवा बाहेर पडण्यासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली वाहतूक पोलिसांनीही विविध ठिकाणी वाहतुकीचे मार्ग बदलले आहेत. लोकांनी विनाकारण प्रवास करू नये आणि प्रवास करायचा असल्यास पूर्वनियोजित करावा असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळानं काल राष्ट्रपती द्रौपदी

मुर्मू यांची भेट घेतली. राष्ट्रपतींना निवडणूक आयोगाच्या विशेष व्यापक पुनरीक्षण अभियानातील कथित त्रुटींची माहिती दिल्याचं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी माध्यमांना सांगितलं. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांऐवजी पुन्हा मतपत्रिकेवर मतदान घ्यावं अशी मागणी राष्ट्रपतींकडे केली असून त्यांनी यासंदर्भातले पुरावे सादर करायला सांगितलं आहे. आम्ही हे पुरावे सादर करू असं खरगे म्हणाले. या शिष्टमंडळात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, तृणमूल काँग्रेस अध्यक्ष ममता बॅनर्जी आणि अन्य नेत्यांचा समावेश होता. भारत कोणत्याही क्षेत्रात मक्तेदारीला परवानगी देत नसल्याचं केंद्रीय दूरसंवाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी म्हटलं आहे. भारतात कामकाज करण्यासाठी स्टारलिंकला परवानगी देण्याबाबतच्या काँग्रेसच्या भूमिकेवरही त्यांनी टीका केली. नवी दिल्ली इथं काल झालेल्या 10व्या इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये ते बोलत होते. स्टारलिंक, जिओ सॅटेलाईट कम्युनिकेशन्स आणि युटेलसॅट वन वेब या तीन कंपन्यांनी उपग्रह आधारित संपर्क सेवेचे परवाने मिळवले असल्याचं सिंधिया यांनी सांगितलं. यासंदर्भातील कार्यपद्धती निश्चित झाल्यावर सरकार महसूल वाटपाच्या तत्वावर या कंपन्यांना स्पेक्ट्रमचं वाटप करेल असं त्यांनी स्पष्ट केलं. उपग्रह आधारित संपर्क सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना विहित सुरक्षा निकष आणि इतर नियामक आवश्यकतांची स्वतंत्रपणे पूर्तता केल्यानंतरच सेवा सुरू करण्याची परवानगी दिली जाईल यावर त्यांनी भर दिला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. सध्याच्या काळात राष्ट्रीय सुरक्षेची व्याख्या बदलली असून राष्ट्रीय सुरक्षा केवळ सशस्त्र दलांच्या ताकदीवरच नाही तर संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेवरही अवलंबून असते असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं सोसायटी ऑफ इंडियन डिफेन्स मॅन्युफॅक्चरर्सच्या चॅम्पियन्स अवॉर्ड्स समारंभात बोलत होते. 2025-26 या आर्थिक वर्षात भारताची संरक्षण क्षेत्रातील निर्यात विक्रमी 38,424 कोटी रुपयांवर पोहोचली असल्याचं सिंग यांनी सांगितलं. पश्चिम बंगाल आणि आसाममधल्या पोटनिवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षानं विजय मिळवला तर तमिळनाडूमधल्या दोन जागांवरच्या पोटनिवडणुकीत तमिळ वेत्री कळघम पक्षानं विजय मिळवला. पुदुच्चेरीत थट्टन चावडीची जागा AINRC पक्षानं आपल्याकडे राखली. दरम्यान आसाम आणि पश्चिम बंगालमधल्या पोटनिवडणुकीतल्या विजयामुळे जनतेच्या मनातला भाजपा प्रणित NDA आघाडीवरचा विश्वास पुन्हा अधोरेखित झाला असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. समाज माध्यमावरील संदेशात पंतप्रधानांनी विजयी उमेदवारांचं अभिनंदन केलं आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा काल शेवटचा दिवस होता. त्यामुळे आता पाचही मतदारसंघांतलं निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपच्या स्मिता जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या हर्षदा देशमुख जाधव यांच्यात लढत होणार आहे. पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपाचे कौस्तुभ गावडे आणि काँग्रेसचे जयंत आसगावकर निवडणूक लढवत आहेत. नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपाचे बंडखोर उमेदवार रमण सेनाड यांनी भाजपाचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांना पाठिंबा जाहीर केला. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 26 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. काल 4 उमेदवारांनी माघार घेतली. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून 13 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. मतदारांनी वैयक्तिकरित्या अर्ज 7 दाखल करण्यावर निवडणूक आयोगानं मर्यादा घातली आहे. दावे आणि हरकतींच्या काळात जास्तीत जास्त 10 वेळा आणि मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणाच्या काळात महिन्यातून 5 वेळा अर्ज करण्याची परवानगी आयोगानं दिली आहे. मतदारांनी वैयक्तिकरित्या मोठ्या प्रमाणात हरकती नोंदवण्याला आळा घालण्यासाठी ऑनलाईन आणि प्रत्यक्षात अर्ज सादर करण्यावर ही मर्यादा घातली आहे. या हरकती खोट्या असल्याचं किंवा हेतुपुरस्सर दाखल केल्याचं आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं आयोगानं स्पष्ट केलं आहे. फ्लाय दुबई विमानाच्या सहवैमानिकावर हल्ला करणाऱ्या ओमानच्या सहवैमानिकाला दहशतवादी हल्ल्यासाठी आधीच तयार केलं होतं असं या UAEच्या तपास पथकानं काल स्पष्ट केलं. या संशयित आरोपीनं विमानाचं नियंत्रण बंद पाडण्याची योजना आखली होती आणि हे विमान तेल अवीव इथल्या विमानतळावर आत्मघाती हल्ला करण्यासाठी वापरण्याचा त्याचा हेतू होता असं UAEच्या महाधिवक्त्यांनी म्हटलं आहे. तेल अवीवचं विमानतळ आणि हवाई मार्गाची माहिती करून घेण्यासाठी हा वैमानिक आधी 2 वेळा तिथं सहवैमानिक म्हणून गेला होता असंही तपासात आढळून आलं आहे. अमेरिकेनं रशियाच्या डिझेलच्या विक्रीवरील निर्बंध काल उठवले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी चर्चा करून अमेरिकी जागतिक बाजारपेठेला डिझेल पुरवठा करण्याचा करार केल्यानंतर काही मिनिटातच अमेरिकेच्या कोषागार विभागानं ही घोषणा केली. क्रिकेट. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या दुसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात काल वेस्ट इंडिज संघानं भारताचा 6 गडी राखून पराभव केला.
यामुळे 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली आहे. 250 धावांच्या आव्हानांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजनं 18 षटकं आणि 3 चेंडूत 4 गडी गमावून 252 धावा करत सामना जिंकला. कर्णधार शाय होपनं 45 चेंडूत 102 धावांची खेळी करत सामनावीर पुरस्कार पटकावला, तर शेरफेन रुदरफोर्डनं 37 चेंडूत 84 धावा करत विजयात मोलाचं योगदान दिलं. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना भारतानं निर्धारित 20 षटकात 5 गडी गमावून 249 अशी धावसंख्या उभारली. भारतातर्फे संजू सॅमसननं 41 चेंडूत 82 धावांची खेळी करत सर्वाधिक धावा केल्या, तर ईशान किशननं 22 चेंडूत 43 धावा केल्या. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. किशोरवयीन मुलींचं आरोग्य, पोषण आणि सर्वांगीण विकास यावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. CJP नवी दिल्लीतल्या आजच्या प्रस्तावित आंदोलनाला परवानगी द्यायला दिल्ली पोलिसांचा नकार. SIR बाबत विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळानं घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट. भारत कोणत्याही क्षेत्रात मक्तेदारीला परवानगी देत नाही, दूरसंवाद मंत्र्यांचं स्पष्टीकरण. आणि 20 षटकांच्या दुसऱ्या क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिजचा भारतावर 6 गडी राखून विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

ए संजू, ए बिच्चू, ए मुन्नी, तुम भी गाओ। ऐसे नहीं, बोलो में गाओ।

0: करूया देवीच्या नऊ रूपांची आराधना।
1: अहो पण आपल्या आजूबाजूलाही आहेत की कर्तृत्व संघर्ष आणि जिद्दीनं आपलं वेगळं विश्व घडवणाऱ्या नवदुर्गा।
0: कुणी प्रतिकूल परिस्थितीत दोन हात करतय, कुणी आपल्या कर्तृत्वाने नवा आकाश गाठतय,
1: कुणी समाजासाठी झटतय तर कुणी आपल्या स्वप्नांना नवी दिशा देतय।
0: त्यांच्या संघर्षाची कहाणी, त्यांच्या यशाचा प्रवास
1: आणि त्यांच्या अनुभवातून मिळणारी प्रेरणा।
0: या नवरात्रीत भेटूया अशाच काही प्रेरणादायी स्त्रियांना ज्यांच्यात आहे दुर्गेची शक्ती,
1: कर्तृत्वाची ओळख आणि स्वप्नांना गवसणी घालण्याची जिद्द।
0: हॅशटॅग नवदुर्गा या कार्यक्रमात
1: दिनांक 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता आकाशवाणी मुंबईच्या 100.1 FM गोल्ड वाहिनीवर।
0: हॅशटॅग नवदुर्गा, उत्सव प्रेरणेचा।

अय्या।

0: नऊ दिवस करू या देवीच्या नऊ रूपांची आराधना।
1: अहो पण आपल्या आजूबाजूलाही आहेत की कर्तृत्व संघर्ष आणि जिद्दीनं आपलं वेगळं विश्व घडवणाऱ्या नवदुर्गा।
0: कुणी प्रतिकूल परिस्थितीत दोन हात करतय, कुणी आपल्या कर्तृत्वाने नव आकाश गाठतय,
1: कुणी समाजासाठी झटतय तर कुणी आपल्या स्वप्नांना नवी दिशा देतय।
0: त्यांच्या संघर्षाची कहाणी, त्यांच्या यशाचा प्रवास
1: आणि त्यांच्या अनुभवातून मिळणारी प्रेरणा।
0: या नवरात्रीत भेटूया अशाच काही प्रेरणादायी स्त्रियांना ज्यांच्यात आहे दुर्गेची शक्ती,
1: कर्तृत्वाची ओळख आणि स्वप्नांना गवसणी घालण्याची जिद्द।
0: हॅशटॅग नवदुर्गा या कार्यक्रमात
1: दिनांक 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता आकाशवाणी मुंबईच्या 100.1 FM गोल्ड वाहिनीवर
0: हॅशटॅग नवदुर्गा उत्सव प्रेरणेचा।
2: शुरू करें इन्वेस्टिंग का पार्ट।

0: नऊ दिवस करूया देवीच्या नऊ रूपांची आराधना.
1: अहो, पण आपल्या आजूबाजूला हे आहेत की कर्तृत्व, संघर्ष आणि जिद्दीनं आपलं वेगळं विश्व घडवणाऱ्या नवदुर्गा.
0: कुणी प्रतिकूल परिस्थितीत दोन हात करतय, कुणी आपल्या कर्तृत्वाने नव आकाश गाठतय,
1: कुणी समाजासाठी झटतय, तर कुणी आपल्या स्वप्नांना नवी दिशा देतय.
0: त्यांच्या संघर्षाची कहाणी, त्यांच्या यशाचा प्रवास
1: आणि त्यांच्या अनुभवातून मिळणारी प्रेरणा.
0: या नवरात्रीत भेटूया अशाच काही प्रेरणादायी स्त्रियांना ज्यांच्यात आहे दुर्गेची शक्ती,
1: कर्तृत्वाची ओळख आणि स्वप्नांना गवसणी घालण्याची जिद्द.
0: हॅशटॅग नवदुर्गा या कार्यक्रमात
1: दिनांक 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता आकाशवाणी मुंबईच्या 100.1 FM गोल्ड वाहिनीवर
0: हॅशटॅग नवदुर्गा, उत्सव प्रेरणेचा.

0: नऊ दिवस करूया देवीच्या नऊ रूपांची आराधना.
1: अहो पण आपल्या
2: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. कॉक्रोच जनता पार्टीच्या जंतर मंतरवरील प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी कॉक्रोच जनता

मी अटक होण्यासाठी चाललो आहे असं म्हणत दिपके यांनी यावेळी पोलिसांना कोणताही प्रतिकार केला नाही। अभिजीत दिपके यांच्या सोबतच कॉक्रोच जनता पार्टीचे सौरव दास आणि आशुतोष रांका यांनाही दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। या आंदोलनाला पोलिसांनी कोणतीही परवानगी दिलेली नसतानाही दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत आंदोलन करण्याची भूमिका जाहीर केली होती, त्यासाठीच ते दिल्लीला निघाले होते। परवानगी नसल्यानं त्यांना ताब्यात घेतल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे। दरम्यान या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जंतर मंतरवर जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनेक आंदोलकांची धरपकड पोलिसांनी सुरू केली आहे। कॉक्रोच जनता पार्टीने याआधी दिल्लीत केलेल्या आंदोलनादरम्यान दिलेल्या सूचना पाळल्या नव्हत्या असं दिल्ली पोलिसांनी म्हटलं आहे। जंतर मंतरवरील आंदोलनासाठी किमान 10 दिवस आधी रितसर परवानगी घ्यावी लागते। कॉक्रोच जनता पार्टीने मात्र केवळ 3 दिवस आधी आंदोलन करणार असल्याचं निवेदन दिल्ली पोलिसांकडे दिलं होतं। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी सर्वत्र कडेकोट बंदोबस्त केला आहे। केंद्रीय पथकाकडून आज धाराशिव जिल्ह्यात विविध ठिकाणी पाहणी करण्यात येत आहे। धाराशिव तालुक्यात करसखेडा आणि एडशी शिवारातल्या

येत आहे। केंद्रीय आंतरमंत्रालयीन पथकाने स्वयंचलित हवामान केंद्र बिंदुसरा तलाव आणि विविध भाग गावातील शेती आणि जलस्त्रोतांची पाहणी केली। केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे संयुक्त सचिव मुक्तानंद अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या पाहणीत पाणीटंचाई, सोयाबीनचं नुकसान, जनावरांचा चारा आणि पिण्याच्या पाण्याच्या समस्यांचा आढावा घेतला। यावेळी राज्याचे कृषी सचिव परिमल सिंग, जिल्हाधिकारी डॉ विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते। बिंदुसरा तलावातला उपयुक्त पाणीसाठा 5% आला असून बीड शहराला दररोज 38 दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे। यापैकी 28 दशलक्ष लिटर पाणी माजलगाव धरणातून मिळतं। केंद्रीय पथकाने अहिल्यानगर जिल्ह्यातही चास, कर्जत आणि परिसरातील दुष्काळग्रस्त भागाची आज पाहणी केली। पथक प्रमुख के पोन्नुस्वामी यांनी शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला। जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि तो नेहमी भारताचाच राहील अशा शब्दात आज खासदार महिमा कुमारी यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले। संयुक्त राष्ट्र मंचावर भारताकडून पाकिस्तानच्या आरोपांना तडाखेबंद प्रत्युत्तर दिलं। खासदार महिमा कुमारी यांनी पाकिस्तानचे खोटे आरोप धुडकावून लावले। दहशतवादाला नेहमीच खतपाणी घालण्याचा पाकिस्तानचा इतिहास राहिला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। अमेरिकेचे काँग्रेस सदस्य राजा कृष्णमूर्ती यांनी असाधारण शौर्य दाखवल्याबद्दल भारतीय पायलट कॅप्टन स्मिथ यांचा सन्मान केला आहे। कॅप्टन स्मिथ यांनी 30 सप्टेंबर रोजी फ्लाय दुबईच्या विमानाचं अपहरण करण्याचा प्रयत्न हाणून पाडला होता। कृष्णमूर्ती

परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे की त्यांची प्रकृती वेगाने सुधारत आहे. दरम्यान इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष आयजॅक हर्जोग यांनी जाहीर केलं आहे की कॅप्टन स्मिथ यांना त्यांच्या कार्याची दखल घेऊन इस्रायलचा नागरी शौर्यासाठीचा राष्ट्रपती पुरस्कार प्रदान केला जाईल. राज्यातल्या दुष्काळ जाहीर न झालेल्या आणखी 36 तालुक्यांचं सर्वेक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10 नमस्कार.

0: नऊ दिवस करूया देवीच्या नऊ रूपांची आराधना.
1: अहो पण आपल्या आजूबाजूलाही आहेत की कर्तृत्व संघर्ष आणि जिद्दीनं आपलं वेगळं विश्व घडवणाऱ्या नवदुर्गा.
0: कुणी प्रतिकूल परिस्थितीत दोन हात करतय, कुणी आपल्या कर्तृत्वाने नवा आकाश गाठतय,
1: कुणी समाजासाठी झटतय, तर कुणी आपल्या स्वप्नांना नवी दिशा देतय.
0: त्यांच्या संघर्षाची कहाणी, त्यांच्या यशाचा प्रवास
1: आणि त्यांच्या अनुभवातून मिळणारी प्रेरणा.
0: या नवरात्रीत भेटूया अशाच काही प्रेरणादायी स्त्रियांना ज्यांच्यात आहे दुर्गेची शक्ती,
1: कर्तृत्वाची ओळख आणि स्वप्नांना गवसणी घालण्याची जिद्द.
0: हॅशटॅग नवदुर्गा या कार्यक्रमात
1: दिनांक 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता आकाशवाणी मुंबईच्या 100.1 FM गोल्ड वाहिनीवर
0: हॅशटॅग नवदुर्गा उत्सव प्रेरणेचा.

0: मसीहा।
1: आकाशवाणी मुंबई। संदेश नाईक राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। परकीय शक्तींच्या पाठिंब्यानं घटनात्मक संस्था कमकुवत करण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचा केंद्रीय मंत्र्यांचा आरोप। मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या आंदोलकांची दिल्लीत धरपकड। संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत बहुराष्ट्रीय तरंग शक्ती सरावाला प्रारंभ। आणि रशियाकडून डिझेलच्या आयातीवरचे निर्बंध अमेरिकेनं शिथिल केले। परकीय शक्तींच्या पाठिंब्यानं घटनात्मक संस्था कमकुवत करण्याचा आणि नागरिकांचा लोकशाहीवरचा विश्वास तोडण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचा आरोप केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केला आहे। दिल्लीत विरोधी पक्ष आणि इतर संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात ते वार्ताहरांशी बोलत होते। देशात अस्थिरता निर्माण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याची टीका भाजपाचे अध्यक्ष नितीन नवीन यांनी केली। भारताची लोकशाही ही अतिशय बळकट असून हे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी देशवासी एकत्र येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतरमंतरवरच्या आंदोलन करण्यासाठी निघालेल्या अनेक आंदोलक आणि राजकीय नेत्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। काँग्रेस जनता पार्टीचे अभिजित दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना विमानातूनच ताब्यात घेतलं, तसंच युट्यूबर ध्रुव राठीला त्याच्या घरातून ताब्यात घेण्यात आलं। सुरक्षेच्या कारणास्तव आणि प्रशासनिक कारणांसाठी पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली होती। स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनेच्या 400 जास्त कार्यकर्त्यांनाही तसंच काही आंदोलक वकिलांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे। या प्रकरणी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी हस्तक्षेप करून ताब्यात घेतलेल्या वकिलांना सोडून द्यायच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत। जंतरमंतरच्या बाहेर प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त आहे। संपूर्ण दिल्लीत पोलीस आणि निमलष्करी दलांचे जवळपास 25,000 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत। 45 मेट्रो स्थानकांमध्ये प्रवेश करण्यावर आणि बाहेर पडण्यावर निर्बंध लावले आहेत। दिल्लीच्या सीमा रेल्वे स्थानकं, बस स्थानकांसह इतर संवेदनशील ठिकाणांवर टेहळणी वाढवण्यात आली आहे। जंतरमंतरच्या 4 किलोमीटर परिसरात इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद आहेत।

0: तसंच दिल्लीला जाणाऱ्या अनेक रेल्वेगाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान दिल्लीत आकाशवाणी भवनाजवळ पोलिसांवर झालेल्या दगडफेकीत दोन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. इथूनही अनेकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानातही आज आंदोलन होत आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी यांच्यासह इतरांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं. सामाजिक कार्यकर्ते फिरोज मिठी बोरवाला यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ऑगस्ट क्रांती मैदान ही आंदोलनांची जागा नाही आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही प्रतिबंधात्मक कारवाई केल्याचं पोलिसांनी सांगितलं. इंडिया आघाडीच्या नेत्यांनी काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा मागण्याच्या त्यांच्या अधिकाराचा त्यांनी वापर करावा अशी विनंती केली. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया रद्द करावी. गेल्या दोन वर्षात झालेल्या विविध राज्यांच्या विधिमंडळांच्या सर्व निवडणुका रद्द कराव्यात अशी मागणीही त्यांनी केली. तसंच मुख्य निवडणूक आयुक्तांसह इतर निवडणूक आयुक्तांना कायद्यापासून आजीवन संरक्षण देणारा 2023 कायदा रद्द करावा आणि निवडणुका पुन्हा मतपत्रिकांवर घ्याव्यात. या मागण्यांचं निवेदनही इंडिया आघाडीच्या नेत्यांनी राष्ट्रपतींना दिलं. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी, नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस एम ए बेबी, कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस डी राजा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यासह इतर विरोधी पक्षांचे नेते यावेळी उपस्थित होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतल्या मेट्रो आणि रेल्वेची वाहतूक पूर्णपणे बंद करू नये असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले होते. त्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप करणारी याचिका आज दाखल करण्यात आली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली त्याला 25 वर्ष झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047 दिशेनं होत आहे. सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. यानिमित्तच्या विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत संविधानाचं कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाबाबत.
1: स्वातंत्र्यप्राप्तीनंतर संस्थानांचं भारतीय संघराज्यात विलीनीकरण ही एक मोठी मोहीम होती. ब्रिटिश सरकारने भारताला स्वातंत्र्य बहाल करताना फाळणीला मान्यता दिली आणि स्वायत्त संस्थानांना स्वतःचा निर्णय घ्यायला सांगितलं. भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रयत्नांनी ही बहुसंख्य संस्थानं भारतीय संघराज्यात आपखुशीनं विलीन झाली. जम्मू आणि काश्मीरच्या बाबतीत मात्र वेगवेगळ्या घडामोडी झाल्यामुळे संविधानाच्या कलम 370 अन्वये काश्मीरला वेगळं स्थान देऊन भारतीय संघराज्याबरोबर जोडण्यात आलं. त्यातल्या तरतुदींमुळे या प्रांतातले विविध कायदे आणि नियम भारतीय संघराज्यापेक्षा वेगळे होते. 5 ऑगस्ट 2019 रोजी हे कलम रद्द करण्यात आलं. त्याचवेळी जम्मू काश्मीर हा एक आणि लडाख हा दुसरा केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आला. दहशतवादाच्या प्रभावाखाली दबलेलं काश्मीरचं जनजीवन सुरक्षित वातावरणात नेण्याच्या तसंच तिथं सर्वसमावेशक विकासाला चालना देण्याच्या उद्देशानं हे पाऊल उचलण्यात आलं. या कायद्याला नंतर न्यायालयात आव्हान देण्यात आलं, मात्र 11 डिसेंबर 2023 रोजी सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाच्या बाजूने कौल देत जम्मू काश्मीर पुनर्रचना कायदा वैध ठरवला. या कायद्यामुळे आता उर्वरित देशातले कायदे विना अडचण काश्मीरमध्येही लागू होतात. तिथल्या नागरिकांनाही इतर भारतीयांप्रमाणे हक्क आणि अधिकार मिळतात. तिथल्या नायब राज्यपालांना विशेष स्थान देणारं कलम 35 अ देखील रद्दबातल झालं. या सर्व बाबींमुळे जम्मू काश्मीरमध्ये शिक्षण, रोजगार, पायाभूत सुविधा विकास, गुंतवणूक आणि पर्यटनाला चालना मिळाली आहे.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज राजस्थानमधील जोधपूर हवाई दल तळावर आयोजित तरंग शक्ती या बहुराष्ट्रीय हवाई सरावातील महत्वाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहिले. जग आधुनिक युद्धपद्धतीतल्या मूलभूत परिवर्तनाला सामोरं जात आहे. कृत्रिम तंत्रज्ञानामुळे निर्णय क्षमतेला वेगळा आयाम मिळतो आहे असं ते यावेळी म्हणाले. या भेटीदरम्यान संरक्षण मंत्र्यांनी भारतीय हवाई दल आणि सरावात सहभागी झालेल्या परदेशी हवाई दलांच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.
2: Today you have not merely flown aircraft together, you have demonstrated what becomes possible when professional excellence, technology and mutual confidence come together. That is the true spirit of the

0: तरंग शक्ति, लेट अस कैरी दैट स्पिरिट फॉरवर्ड, लेट अस कंटिन्यू टू लर्न फ्रॉम वन अनदर, इनोवेट, स्ट्रेंथन अवर कैपेबिलिटी एंड एक्सप्लोर न्यू फ्रंटियर्स एरोस्पेस एंड डिफेंस कोऑपरेशन, एंड लेट अस इंश्योर दैट द पावर वी बिल्ड इज अल्टीमेटली यूज्ड इन द सर्विस ऑफ पीस, सिक्योरिटी एंड स्टेबिलिटी।
1: राजनाथ सिंह यांनी आधुनिक लढाऊ विमानांची प्रभावी हवाई प्रात्यक्षिक पाहिली आणि स्वदेशी तसंच परदेशी लढाऊ विमानांचं प्रदर्शनही पाहिलं। 26 सप्टेंबर ते 12 ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या सर्वाचा उद्देश सहभागी हवाई दलांमधील कार्यात्मक सहकार्य, परस्पर कार्यक्षमता आणि परस्पर सामंजस्य बळकट करणं हा आहे। संयुक्त अरब अमिरातीमधल्या शारजा बंदरात काल झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर पनामाचा ध्वज असलेल्या कच्च्या तेलाच्या टँकरवर कार्यरत असलेले सर्व 22 भारतीय खलाशी सुरक्षित असल्याचं केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सांगितलं आहे। संबंधित अधिकारी जहाज व्यवस्थापन कंपनीच्या संपर्कात आहेत असं सोनोवाल यांनी समाजमाध्यमांवर म्हटलं आहे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सिंगापूरचे राष्ट्रपती थर्मन षणमुगरत्नम आणि प्रधानमंत्री लॉरेन्स वॉंग यांच्याबरोबर आज द्विपक्षीय चर्चा केली। भारत आणि सिंगापूर यांच्यातली समावेशक सामरिक भागीदारी पुढे नेण्यावर आणि द्विपक्षीय संबंध दृढ करण्यावर या बैठकीत चर्चा झाल्याचं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं रशियाकडून खरेदी केलेल्या डिझेलच्या विक्री आणि आयातीवरचे निर्बंध 7 एप्रिल 2027 पर्यंत शिथिल केले आहेत। युक्रेननं रशियाच्या इंधन शुद्धीकरण प्रकल्पांवर हल्ले चढवल्यामुळे डिझेलच्या उत्पादनावर परिणाम झाल्यानं मॉस्कोला डिझेलच्या निर्यातीवर निर्बंध लादावे लागले होते। त्यानंतर इराणचं समर्थन असलेल्या येमेनच्या सशस्त्र दलांनी सौदी अरेबियावर केलेल्या हल्ल्यांमुळे इंधन पुरवठ्यावर आणखी मर्यादा आल्या होत्या। मात्र रशियानं येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणावर डिझेलचा पुरवठा करायला मान्यता दिल्याबद्दल ट्रम्प यांनी रशियाच्या अध्यक्षांचे आभार मानले आहेत। भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तिसरा T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना इंदोर इथं उद्या संध्याकाळी 7 वाजता होणार आहे। 5 सामन्यांच्या मालिकेतल्या आतापर्यंत झालेल्या 2 सामन्यात भारत आणि वेस्ट इंडिजनं प्रत्येकी 1 विजय मिळवत बरोबरी साधली आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। परकीय शक्तींच्या पाठिंब्यानं घटनात्मक संस्था कमकुवत करण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचा केंद्रीय मंत्र्यांचा आरोप। मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या आंदोलकांची दिल्लीत धरपकड। संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत बहुराष्ट्रीय तरंग शक्ती सरावाला प्रारंभ आणि रशियाकडून डिझेलच्या आयातीवरचे निर्बंध अमेरिकेनं शिथिल केले। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।

0: Aswani FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: नमस्कार श्रोते हो, शुभ दुपार. आपण ऐकत आहात 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची एफ एम रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन ए आय आर ॲप सुद्धा. मी तुमचा मित्र आर जे प्रफुल्ल आचरेकर सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आजच्या आपल्या लाडक्या आवडत्या कार्यक्रमात. अर्थात चला दोस्त हो बोलू काही यामध्ये.
2: जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही, चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही.
3: दुपारची वेळ रटाळ कंटाळवाणी वाटते, मग या वेळेत रिफ्रेशिंग इंटरेस्टिंग असं काही करायचंय, तर मग चला दोस्त हो बोलू काही. रोजच्या आयुष्यातल्या रंजक घडामोडी, फिल्मी किस्से आणि मनोरंजनाची धमाल दुपार एफ एम रेनबो वर दररोज दुपारी 2:30 107.1 MHz एफ एम रेनबो वाहिनी, तसंच न्यूज ऑन ए आय आर ऍप वरही. चला दोस्त हो बोलू काही.
2: चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही.
1: चला मग काहीतरी छान छान बोलूया. आज खूप काही गोष्टी आपल्या सोबत शेअर करायच्याच आहेत, पण आपला नेहमीचा आवडता खेळ जो तुम्हाला माहिती आहे, अर्थात कोड्याचा खेळ. पण यावेळी जरा मी थोडंसं वेगळं काय म्हणूया, कोड्याच्या संदर्भात एक वेगळा टास्क घेऊन आलो आहे. म्हणजे कोडं नेहमी मी विचारतो, पण आज माझ्यासोबत ना माझे भाऊ आलेत. म्हणजे भाऊ कोण आहेत, काय आहेत, हे तुम्हाला मी सांगण्याच्या ऐवजी ते आवाजातूनच कळतील आणि ते कोडं विचारणार आहेत. तर तुम्ही रेडी आहात का? चला भाऊ ही रेडी आहेत. तर पहिलं वहिलं काय कोडं आहे हे भाऊंच्या आवाजात ऐका आणि त्याचं उत्तर तुम्हीच द्या. ओके, चला भाऊ श्रोते रेडी
4: आहेत. मंडळी मंडळी नमस्कार मंडळी. आजचं कोडं असं आहे की एक लहानसा कागदाचा तुकडा, ज्याला आहे तिकिटाचा मुकडा, गावोगावी फिरून येतो नी, खडा खडा सगळी माहिती देतो मी. सांगा पाहू मी कोण, झटपट पटापट सांगा मला उत्तर. व्हॉट्सअप संदेश करण्यासाठी क्रमांक आहे 86 57 66 10 71 आणि कॉल करण्यासाठी क्रमांक आहे 45 15 41 32 45 15 41 33 आणि एसटीडी कोड आहे 02 2. सांगा मंडळी पटापट, वाट बघतोय. भाऊचं कोडं डोकं चालवा थोडं.

0: आणि मंडई मंडई सगळ्यांनी उत्तर दिलेलं आहे. उत्तर आहे पहिलं म्हणजे फोन करून ज्यांनी सांगितलेलं आहे ते आहेत हेमंत धोंडे, त्यानंतर मिलिंद टिपणीस पुण्यावरून आणि मस्जिद बंदरवरून शिवाजी सुरवसे यांनी फोन केला आहे. त्याचबरोबर आपल्याला संदेशसुद्धा पाठवला आहे श्रीपाद जोशी यांनी. त्याचबरोबर रजनीकांत पाटील, पंकज मोहड, श्रीपाद जोशी, आर बंडूकाका जोशी पुण्यावरून, विजेंद्र घाटोल, यशवंत आडमुटे, दिनेश वंजारी, अरे बाप रे बाप, सगळ्यांनी कमाल केली आहे आणि सगळ्यांची नावं घेत बसलो तर कार्यक्रम अर्धा राहील. त्यामुळे मंडळी उत्तर आहे पत्र म्हणजे टपाल. सगळ्यांनी उत्तर एकदम परफेक्ट दिलेली आहेत, धन्यवाद मंडळी.
1: तर मंडळी भाऊंच्या कोड्याचं उत्तर तुम्ही अचूक दिलात आणि सगळ्यांची नावं आता वाचत बसलो ना तर मग खरंच कार्यक्रम अर्धा राहील. पण मला वाटतं ज्यांनी ज्यांनी फोन करून ज्यांनी ज्यांनी संदेश करून आपल्याला उत्तरं सांगितलं त्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. आत्ता वळूया आजच्या या कार्यक्रमाकडे. आज काय आहे, आज हा हा कोड्याचा खेळ का खेळलो आहे, याचं उत्तर या आजच्या पुढच्या सगळ्या या चर्चेत निघणार आहेत. तर सन वीवी मंडळी म्हणजे सप्रेम नमस्कार विनंती विशेष मंडळी, आपल्याशी बऱ्याच दिवसांनी संवाद साधता येतोय याचा मला परमोच्च आनंद झाला आहे. आपणास कळविण्यात आनंद होतोय की पुढचे काही तास मी आपल्या सेवेसाठी सज्ज आहे, सगळ्यांचं मनोरंजन करत राहणार आहे कार्यक्रमाच्या माध्यमातून. आपल्या सगळ्यांचं प्रेम हे असंच माझ्यावर बरसत राहो हीच नम्र विनंती. आपला विश्वासू आरजे प्रफुल्ल आचरेकर. काय मंडळी, कसं वाटलं पत्रलेखन? हा नाही म्हणजे हे सगळं तुम्ही सुद्धा मिस करताय ना आजच्या काळात. मी भयंकर मिस करतोय. म्हणजे आज हे पत्रलेखन, पोस्ट ऑफिस आणि पोस्टमन काका या सगळ्या आठवणींना उजाळा देणारा ना आजचा दिवस आहे महत्वाचा, तो म्हणजे राष्ट्रीय टपाल दिन. चला एक सुंदर गाणं ऐकवतो आणि त्यानंतर पुन्हा आपण याविषयी चर्चा करूया.

तर श्रोते हो, आज आपण साजरा करत आहोत राष्ट्रीय टपाल दिन। म्हणजे भारतात दरवर्षी 10 ऑक्टोबरला राष्ट्रीय टपाल दिन किंवा राष्ट्रीय डाक दिन साजरा केला जातो। आणि कालच माझ्या आर्जे मित्र म्हणजे अर्थात ओमकारने तो दिवस साजरा केलाय जागतिक टपाल दिन म्हणून। तो 9 ऑक्टोबरला असतो आणि त्याचाच विस्तार म्हणून आज भारतात खऱ्या अर्थानं 10 ऑक्टोबर साजरा होतोय। आणि याचा आनंद प्रत्येक भारतीयांना तर नक्कीच असेल आणि अर्थात मला सुद्धा त्याहून जास्त आहे। कारण हल्ली इनबॉक्स, ईमेल बॉक्स ह्या सगळ्यांमध्ये ना आपलं पत्र कुठेतरी हरवलंय ना, आणि पत्र हा शब्दच आता लुप्त झाल्यासारखं वाटतोय, नाही का? म्हणजे ईमेलमध्ये ती मजाच नाही आहे। माझ्या पिढीने तो शेवटचा काळ पाहिलाय जेव्हा पोस्टमन काका घराचा सदस्य वाटायचा। म्हणजे सकाळी 11 ची घंटी, दुपारच्या सायकलवरून ते येतात यायचे म्हणजे, आणि घराची ट्रिंग, घरात आले किंवा घराजवळ आले की घराजवळ ट्रिंग ट्रिंग आवाज करून आपल्या सायकलचा, त्या घंटीचा अख्खी गल्ली ते दुमदुमून जायची। आणि खाकी कपड्यातले पोस्टमन काका आजही तेवढे स्मरणात आहेत। आज कुठेतरी दिसत नाही, तर क्वचित काही कामानिमित्त आलेच तर, कुणाचं पार्सल वगैरे असेल तर, परंतु दररोज त्यांची भेट जी व्हायची तेव्हा ती आता होताना दिसत नाही। आणि मग खांद्यावर मोठी चांबड्याची ती पिशवी असायची किंवा कापडी पिशवी असायची, आणि आचरेकरांचं पत्र आलंय असं म्हणून ते जेव्हा ओरडायचे तेव्हा अख्खी आमची आजूबाजूची माणसं जागी व्हायची काहीतरी आनंदाची बातमी आहे म्हणून। आणि तो एक वेगळाच माहोल होता, एक वेगळाच तेव्हाचा काळ होता, जो आज आपण प्रत्येक जण कुठेतरी मिस करतोय। त्याचबरोबर शाळेतलं पत्रलेखन हा तर माझ्या हक्काचा आणि जिव्हाळ्याचा विषय होता। म्हणजे जे मराठी माध्यमातून शिकलेले असतील त्यांना प्रत्येकाला ते जाणवेलच की पत्रलेखन हा जो एक प्रकार होता परीक्षेत, तो फार जिव्हाळ्याचा असायचा। म्हणजे मित्रांना पत्र लिहा, आपल्या आवडत्या व्यक्तीला पत्र लिहा, आणि मग काय भरभरून मला वाटतं तो निबंध आणि पत्रलेखन यामध्ये लिहिण्यातच जो वेळ जायचा ना, त्यामुळे बाकीचे प्रश्न बाजूलाच राहायचे। पण हो, तो जो पत्रलेखनाच्या सरावामुळे किंवा त्या त्या आवडत्या गोष्टीमुळे बरेच जण लिहायला लागले, बरेच जण असे लेखक झाले असं नक्कीच मला वाटतंय। त्यानंतर ते 15 पैशांचं पोस्टकार्ड यायचं आणि पिवळसर जाड रंगाचं, त्यावर लिहायला जागा कमी असायची, पण त्यामुळे माणसं मात्र ना थोडक्यात खूप काही लिहायची। म्हणजे इथे सर्व कुशल आहे, तिकडे सगळं कुशल असावं, असा तो एकमेकांशी संवाद साधायचे, जेणेकरून आपली माणसं सुखरूप आहेत याची एक ग्वाही द्यायचे। त्याचबरोबर दिवाळीच्या आधी ना पोस्टमन काका आले की आजीच्या आमच्या डोळ्यात पाणी यायचं। म्हणजे फॉर्मवर 100 रुपये आणि खाली लहानशी ओळ असायची की दिवाळीला गोड खा। त्या 100 रुपयांपेक्षा ना ती ओळ जास्त मौल्यवान असायची हो। म्हणजे अंगठा लावून पैसे घेणं हा एक सोहळा असायचा आजीचा, पण आनंद या गोष्टीचा असायचा की माझ्या आठवणीसाठी कुणीतरी हे

पाठवलंय, माझं स्मरण केलंय, हा जास्त आनंद असायचा. त्यानंतर गुलाबी कागद, त्यावरून मारलेला सेंट आणि कोपऱ्यात लावलेलं एक छोटंसं हृदय, म्हणजे कॉलेजच्या नोटबुकमध्ये पोस्ट कार्ड लपवून देणं हे काय कोणाला चुकलेलं नाही आहे. म्हणजे प्रत्येक जण जो काय प्रेमात पडलेला आहे, अजूनही आता ती प्रेमाची परिभाषा बदलली आहे म्हणतात, ती एका टेक्स्टमध्येच आपण शोधतो किंवा ती आता तेवढ्यापुरतीच राहिली आहे, पण पत्रव्यवहार जे असायचे ना हे आपण कुणीच विसरू शकत नाही. मग पकडले गेलो तर पूर्णपणे वर्गासमोर ते पत्र वाचलं जायचं, आणि मग काय हीच खरी भीती असायची प्रत्येकाच्या मनात. कित्येक लग्न ना हे फक्त या 15 पैशांच्या पोस्टकार्डने जमली आहेत. हे आपल्याला सगळ्यांना, म्हणजे ज्यांची झाली त्यांना माहितीच असेल, पण हे अमान्य करून चालणार नाही. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना, जेव्हा मनात भीती दाटायची ती म्हणजे तार यायची, आणि तार घरात आली की मनात पाल चुकायची. म्हणजे त्या तारमध्ये काय असेल, एकतर खूप कमी तो मायना असायचा, आणि त्यामध्ये एका वाक्यात एका ओळीत असाच तो काहीतरी संदेश असायचा, आणि मग ना मनात घालमेल असायची. एकतर आनंदाची बातमी असायची, अन्यथा मग काहीतरी वाईट बातमी असायची. मग जास्त करून वाईट बातमीसाठी सगळ्यांची घालमेल असायची की काय होतंय, काय वाचा लवकर, काहीतरी सांगा पटकन. पण पोस्टमन काका जेव्हा यायचे तेव्हा त्या तारेमध्ये ना सुंदर कधी कधी वाईट बातम्या असायच्यात. असं नाही की सगळ्याच गोड बातम्या किंवा आनंदाची बातम्या असायच्या, कधी कधी वाईट बातमीसुद्धा ऐकायला मिळायची, आणि मग तेव्हा सगळं घर असं दुःखी व्हायचं. पण हो, आनंद या गोष्टीचा आहे की आज त्या पत्राच्या किंवा त्या टपालाच्या दिवसाबद्दल आपण भरभरून बोलतोय, आणि हे असंच बोलायचं आहे. अजून खूप साऱ्या गोष्टी गप्पा मारायच्या आहेत. तोपर्यंत ऐकूया सुंदर गाणं.

खरंच पत्र आलं की प्रत्येक प्रेमात पडलेल्या व्यक्तीच्या गालावर लाली आपोआप यायची. प्रिय कराचं पत्र, प्रियसीचं पत्र, हे तर काय वेगळं सांगायची गरज नाही आहे. जसं मगाशी उल्लेख केला की तो परफ्यूम मारून त्याच्यावर हृदय काढून आणि आपल्या मनातली भावना व्यक्त करून छान छान असे संवाद लिहून आपल्या आवडत्या व्यक्तीबद्दल आठवणींचा एक तो उजाळा असायचा. आणि मला खात्री आहे की माझ्या पिढीनंतरच्या पिढीचं माहिती नाही मला किती जण ते पत्र लिहितील, पण माझ्या आधीच्या पिढीने म्हणजे माझे आजी आजोबा, माझ्या आईबाबांच्या अजूनही ना गाठोड्यात कुठेतरी ना ते पत्रांचा साठा आहे. म्हणजे मी जेव्हा जेव्हा कधी माझ्या मामाच्या घरी जातो, माझ्या मामाकडे खूप सारे पत्रांचा असा तो साठा केलेला आढळतो. आई माझ्या वडिलांकडे सुद्धा अजूनही जुन्या पत्रांचा तो साठा आहे. आणि मी नेहमी विचारतो की का ही पत्र तुम्ही ठेवला, आता झाली ती जुनी झाली, पण माझ्या वडिलांचं म्हणणं असतं की जुनं ते सोनं आहे बाळा, हाच खरा खजिना आहे. त्यामुळे मला ते आता वाक्य जास्त रिलेट होत आहे. खूप छान वाटतं की त्या पत्रांच्याही साठी ज्या आठवणी जपून ठेवलेल्या आहेत अजून काही व्यक्तींनी, अजून काही माणसांनी, त्या फार मोलाच्या आहेत. आणि काही जणांचा छंदही असायचा तिकिटावरचे जे म्हणजे पोस्ट कार्ड जे असायचे त्याच्यावर जे तिकीट्स असायचे वेगवेगळ्या रंगाचे वेगवेगळ्या चित्राचे, तर ते जमा करण्याचेही काही जणांना छंद असायचे. तर हे छंदही त्या काळात बऱ्याच जणांनी जोपासलेत. आणि मला वाटतं की हा एक वेगळा काळ होता, वेगळा अनुभव होता. बऱ्याच जणांनी फोन केलेले आहेत, त्यापैकी सीमा निनावे, सुरेश पुट्टजवार, सातारहून राजेंद्र शिवथरे, त्यानंतर महेंद्र सर जे पोस्टामध्ये आधी कामाला होते, जे आता निवृत्त झालेले आहेत. आणि अशा प्रकारे बरेच आपल्याला श्रोते जोडलेले गेलेले आहेत. विठ्ठल मसलेकर, त्यानंतर आपले रामदास तांबे डोंबिवलीवरून, आणि त्यानंतर अशोक पाटील वरळीवरून, मुन्ना पुट्टजवार, विजेंद्र घाटोळ, पंकज मोहोड, श्रीपाद जोशी, शुभलक्ष्मी मत्स्कर, रजनीकांत पाटील, यशवंत आडमुटे, दिनेश वंजारी, माफ करा मला खरंच वेळेअभावी सगळ्यांची नावं वाचता येत नाही आहेत, पण कार्यक्रम कसा वाटतो हे तर तुम्ही नक्कीच सांगू शकता. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट की आकाशवाणीचा शताब्दी महोत्सव तर पार पडला, पण मला इथे आल्याच्या नंतर, म्हणजे मी अगदीच तुम्हाला काही सांगायची गरज नाही आहे, अगदीच आम्ही नवखे आहोत मुलं, काही आलेले आहेत ते आमच्यासोबत, तर त्यांना ना बघून फार छान वाटतं की अजूनही आमच्याकडे इथे आकाशवाणीमध्ये ना पत्रांचा ढिगारा दिसतोय. म्हणजे नवल वाटतं की अजूनही काही श्रोते तुमच्यासारखे जे आहेत ते पत्र व्यवहार करतायत. म्हणजे अजूनही आम्हाला तुमच्या कार्यक्रमाची आमच्या कार्यक्रमाची दाद देण्यासाठी किंवा आम्हाला आमचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटतो हे सांगण्यासाठी तो प्रतिसाद जो तुमच्याकडून पत्रांच्या माध्यमातून येतोय ना, हे बघून फार फार फार आनंद वाटतो. बघा, म्हणजे हा आनंद अजून द्विगुणित करण्यासाठी आजचा कार्यक्रम किंवा इतर होणारे कार्यक्रम कसे वाटतायत, तुम्हाला अजून काय काय ऐकायला आवडेल हे सांगण्यासाठी सुद्धा तुम्ही पत्रव्यवहार करू शकता. आणि मला फार आवडेल तुमचं पत्र वाचायला, प्रत्येक श्रोत्यांचं, प्रत्येक आमच्या ऐकणाऱ्या रसिकांचं. खऱ्या अर्थानं तुम्ही यासाठी जोडले गेलेले आहात आणि अजिबात अशी मनात ठेवू नका शंका पत्र लिहिण्यासाठी. त्यामुळे लवकरात लवकर आम्हाला पत्र पाठवा. बरं, पत्राच्या नंतरचा महत्त्वाचा दिवस आजचा असा आहे आणि तो म्हणजे, त्याचबरोबर आज दुसरा दिवसही आपण साजरा करणार आहोत, तो म्हणजे आज आहे जागतिक मानसिक आरोग्य दिन. फार महत्त्वाचा दिवस आहे. खरंतर हा भावनेशी जोडलेला दिवस आहे. आज वर्ल्ड मेंटल हेल्थ डे आहे आणि तो साजरा होत आहे. प्रत्येकाच्या सोबत हा दिवस आपण साजरा करत का आहोत, तर या दिवसाचं महत्त्व यासाठीच आहे कारण आपण हा सर्वसामान्य जगात वावरताना मेंटल हेल्थ डे किंवा जागतिक मानसिक आरोग्य दिवस हा फक्त असं वाटतं की ज्यांना हा आजार झाला आहे किंवा विकार झाला आहे किंवा ते मनोरुग्ण आहेत त्यांच्यासाठीच आहेत, परंतु असं नाही आहे. हा आपल्या सर्वसामान्य समजुतीचा एक गैरसमज आहे. तर मला वाटतं की प्रत्येकजण या भावनेतून जात असतो. म्हणजे कुणाला सतत उदास वाटणं, चिडचिड होणं, छोट्या छोट्या गोष्टीतून रडू येणं, आधी आवडणाऱ्या गोष्टीत रस न वाटणं, अशा काही बदलांमुळे सुद्धा ना मानसिक ताण हा येऊ शकतो. आणि त्यामुळे इतरांशी बोलणं फार महत्त्वाचं आहे. आपल्या भावना मनात न ठेवता
त्या व्यक्त करणं फार महत्त्वाचं आहे. आणि ते व्यक्त कधी होईल, जेव्हा तुम्हाला तुमच्या कुणीही जोडीदार म्हणा, तुमचा आवडता एखादा व्यक्ती म्हणा, हा तुम्हाला आपलासा वाटेल. आणि भावना ह्या मनात कधीच साठवून ठेवायच्या नसतात, त्याचा निचरा करणं फार गरजेचं असतं. आणि याच भावनेसाठी हे सुंदर गीत ऐकूया.

खरंच मनाचा ठाव हा लागत नाही असं म्हणतात, परंतु आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आपण कधीच काकूचपणा करू नये. खरं तर हा मनातला भाव प्रत्येकानं व्यक्त करावा, त्यात कुठल्याही पद्धतीचं शंका ठेवू नये. कारण मनातली जी आपली घालमेल आहे ही सांगणं हे खरंच उत्तम उदाहरण आहे एक मेडिसिन म्हणून. पण यासाठी काळजी घेण्यासारखी कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत, तर आपली जी रोजची झोप आहे आणि उठायची वेळ जी आहे ही रात्री ना आपण जरा फोन बाजूला ठेवून 11 वाजता त्याच्या आधीच, खरं तर आपण खूप उशिरा झोपतो, वेळ बदललेले आहेत प्रत्येकाच्या, परंतु लवकर झोपणं आणि लवकर उठणं हा एक सुंदर उपाय असू शकतो. त्याचबरोबर आपल्याला अनेक पिढ्यांपासून सांगत आलेले आहेत की योग करणं, व्यायाम करणं हाही सुंदर एक आपल्यासाठी उपाय असू शकतो. म्हणजे 30 मिनटं चालणं, जिने चढणं किंवा घरी साधी स्ट्रेचिंग करणं, असे अनेक उपाय आपण घर बसल्या करू शकतो. त्यानंतर मगासपासून मी जे सांगतो की लोकांशी जोडणं फार महत्त्वाचं आहे. एकटं न राहता आठवड्यातून एकदा तरी कुटुंबासोबत कुठेतरी बाहेर जा, फिरा, मित्रांसोबत फिरायला जा, त्यांना भेटा, त्यांच्यासोबत गप्पा मारा, 10 मिनिटे कॉलवर बोला, जेणेकरून तुमच्या मनातली ज्या काही शंका आहेत, जे काही तुमच्या मनातली घालमेल आहे, जे काही मनातला मनावर आलेला ताण आहे तो हलका होईल. त्याबरोबर जेव्हा विचार वाढतात ना तेव्हा 4 सेकंद श्वास घ्या, 4 सेकंद तो रोखा आणि 6 सेकंदाने पुन्हा सोडा, जेणेकरून ना हा तुमच्या मनावरचा ताण आला आहे तो अगदी म्हणजे निघून जाईल. आणि असे अनेक उपाय आहेत. मी काही मानसोपचार तज्ज्ञ नाही आहे, परंतु मला जो साध्या आणि सोप्या पद्धतीने वाटतोय की या गोष्टींचा आपल्या आरोग्यावर, आपल्या मानसिक आरोग्यावर जो परिणाम चांगल्या अर्थाने करेल ते मी उपाय सांगितले. याहीपेक्षा जर तुम्हाला अगदीच वाटत असेल मित्रांसोबत, आपल्या परिवारातील कुटुंबासोबत बोलायचे नाही आहे, तर मानसोपचार तज्ज्ञ हा एक शेवटचा उपाय असू शकतो, ज्यामुळे आपल्या मनावर आलेला ताण, मानसिक ताण हा निघून जाईल याची मला पूर्ण खात्री आहे. यानंतर 3:10 खऱ्या अर्थानं आपण पुन्हा भेटणार आहोत, पण आता वेळ झाली इथेच थांबायची. सप्तरंगी 7 मध्ये ऐकत रहा FM रेनबो.

आकाशवाणी मुंबई श्रद्धा वझे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। परकीय शक्तींच्या पाठिंब्याने घटनात्मक संस्था कमकुवत करण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचा केंद्रीय मंत्र्यांचा आरोप। मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या आंदोलकांची दिल्लीत धरपकड। संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत बहुराष्ट्रीय तरंग शक्ती सरावाला प्रारंभ आणि केंद्रीय पथक राज्यातल्या दुष्काळी जिल्ह्यांच्या दौऱ्यावर। परकीय शक्तींच्या पाठिंब्याने घटनात्मक संस्था कमकुवत करण्याचा आणि नागरिकांचा लोकशाहीवरचा विश्वास तोडण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचा आरोप केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केला आहे। मुख्य निवडणूक आयुक्तांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी दिल्लीत विरोधी पक्ष आणि इतर संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात ते वार्ताहरांशी बोलत होते। देशात अस्थिरता निर्माण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याची टीका भाजपचे अध्यक्ष नितीन नबीन यांनी वार्ताहर परिषदेत केला। भारताची लोकशाही ही अतिशय कणखर असून हे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी देशवासी एकत्र येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। विरोधी पक्षांनी या रस्त्यावरच्या आंदोलनात विनाकारण राष्ट्रपतींना ओढलं असल्याची टीका भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी केली आहे। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतर मंतरवर आंदोलन करण्यासाठी निघालेल्या अनेक आंदोलक आणि राजकीय नेत्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं। काँग्रेस जनता पार्टीचे अभिजित दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका तसंच युट्यूबर ध्रुव राठी यांना पकडून त्यांची चौकशी करण्यात येत आहे। तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी, माकपचे नेते पिनराई विजयन, सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव, प्रशांत भूषण, नेहा बोरा यांच्यासह इतरांना ताब्यात घेण्यात आलं। सुरक्षेच्या कारणास्तव आणि प्रशासनिक कारणांसाठी पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली होती। संपूर्ण दिल्लीत पोलीस आणि निमलष्करी दलांचे मिळून सुमारे 25,000 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत। 45 मेट्रो स्थानकांमध्ये प्रवेशावर निर्बंध लावले आहेत। दिल्लीच्या सीमा रेल्वे स्थानकं, बस स्थानकांसह इतर संवेदनशील ठिकाणांवर गस्त वाढवण्यात आली आहे। जंतर मंतर परिसरात इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद आहे। तसंच दिल्लीला जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत। दरम्यान दिल्लीत आकाशवाणी भवनाजवळ पोलिसांवर झालेल्या दगडफेकीत 2 पोलीस जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली। दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानातही आज आंदोलन होत आहे। या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी यांच्यासह इतरांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं। सामाजिक कार्यकर्ते फिरोज मिठी बोरवाला यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं। ऑगस्ट क्रांती मैदान ही आंदोलनाची जागा नाही आणि मुंबई उच्च

0: अध्यक्ष ममता बॅनर्जी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यासह इतर विरोधी पक्षांचे नेते यावेळी उपस्थित होते. दिल्लीत शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करणं हा सरकारचा भेकडपणा असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. सरकारनं निर्बंध लादण्याऐवजी आंदोलकांशी संवाद साधावा असंही त्यांनी सुचवलं. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. शांततापूर्ण आंदोलन दाबण्यासाठी सरकार हुकुमशाही मार्गाचा अवलंब करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली. त्याला 25 वर्ष झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047 दिशेनं होत आहे. सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. या निमित्तानं विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत संविधानाचं कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाबाबत.
1: स्वातंत्र्यप्राप्तीनंतर संस्थानांचं भारतीय संघराज्यात विलीनीकरण ही एक मोठी मोहीम होती. ब्रिटिश सरकारने भारताला स्वातंत्र्य बहाल करताना फाळणीला मान्यता दिली आणि स्वायत्त संस्थानांना स्वतःचा निर्णय घ्यायला सांगितलं. भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रयत्नांनी ही बहुसंख्य संस्थानं भारतीय संघराज्यात आपखुशीनं विलीन झाली. जम्मू आणि काश्मीरच्या बाबतीत मात्र वेगवेगळ्या घडामोडी झाल्यामुळे संविधानाच्या कलम 370 अन्वये काश्मीरला वेगळं स्थान देऊन भारतीय संघराज्याबरोबर जोडण्यात आलं. त्यातल्या तरतुदींमुळे या प्रांतातले विविध कायदे आणि नियम भारतीय संघराज्यापेक्षा वेगळे होते. 5 ऑगस्ट 2019 रोजी हे कलम रद्द करण्यात आलं. त्याचवेळी जम्मू काश्मीर हा एक आणि लडाख हा दुसरा केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आला. दहशतवादाच्या प्रभावाखाली दबलेलं काश्मीरचं जनजीवन सुरक्षित वातावरणात नेण्याच्या तसंच तिथं सर्वसमावेशक विकासाला चालना देण्याच्या उद्देशानं हे पाऊल उचलण्यात आलं. या कायद्याला नंतर न्यायालयात आव्हान देण्यात आलं. मात्र 11 डिसेंबर 2023 रोजी सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाच्या बाजूने कौल देत जम्मू काश्मीर पुनर्रचना कायदा वैध ठरवला. या कायद्यामुळे आता उर्वरित देशातले कायदे विना अडचण काश्मीरमध्येही लागू होतात. तिथल्या नागरिकांनाही इतर भारतीयांप्रमाणे हक्क आणि अधिकार मिळतात. तिथल्या नायब राज्यपालांना विशेष स्थान देणारं कलम 35 अ देखील रद्दबातल झालं. या सर्व बाबींमुळे जम्मू काश्मीरमध्ये शिक्षण, रोजगार, पायाभूत सुविधा विकास, गुंतवणूक आणि पर्यटनाला चालना मिळाली आहे.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राजस्थानात जोधपूर इथल्या हवाई दल तळावर तरंग शक्ती या बहुराष्ट्रीय हवाई सरावाचं आयोजन करण्यात आलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यावेळी उपस्थित होते. जग आधुनिक युद्ध पद्धतीतल्या मूलभूत परिवर्तनाला सामोरं जात आहे. कृत्रिम तंत्रज्ञानामुळे निर्णय क्षमतेला वेगळा आयाम मिळतो आहे असं ते यावेळी म्हणाले. राजनाथ सिंह यांनी आधुनिक लढाऊ विमानांची प्रभावी हवाई प्रात्यक्षिक पाहिली आणि स्वदेशी तसंच परदेशी लढाऊ विमानांचंही प्रदर्शन पाहिलं. 26 सप्टेंबर ते 12 ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या सरावाचा उद्देश सहभागी हवाई दलांमधली कार्यात्मक सहकार्य, परस्पर कार्यक्षमता आणि परस्पर सामंजस्य बळकट करणं हा आहे. राज्यातल्या विविध भागात दुष्काळाची तीव्रता वाढत असून त्याचा आढावा घेण्यासाठी केंद्र शासनाच्या केंद्रीय पथकाकडून प्रत्यक्ष पाहणी होत आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या दुष्काळी परिस्थितीची पथकानं पाहणी करून पीक नुकसान, पिण्याच्या पाण्याची टंचाई, भूजल पातळी, पाण्याची उपलब्धता तसंच रब्बी हंगामाच्या शक्यतांचा आज आढावा घेतला. बेलाटी इथंही आज पथकानं नुकसानग्रस्त पिकाची पाहणी केली. जूनअखेर पेरणी झाल्यानंतर परिसरात पावसाचा सुमारे 38 दिवसांचा खंड पडला, त्यामुळे तूर पीक पूर्णपणे नष्ट झाल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी पथकाला दिली. बीड जिल्ह्यातही आज केंद्रीय पथकाकडून सोयाबीनचं नुकसान, जनावरांचा चारा आणि पिण्याच्या पाण्याच्या समस्यांचा आढावा घेण्यात आला असल्याची माहिती आमच्या बातमीदारानं दिली. पालघरमध्ये SIR संदर्भात राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. मतदार यादी अधिक अचूक आणि त्रुटी विरहित करण्यासाठी राजकीय पक्षांनी सक्रिय सहभाग घ्यावा.

असं आवाहन कोकण विभागीय आयुक्तांनी या बैठकीत केलं. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तिसरा टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना इंदूर इथं उद्या संध्याकाळी 7 वाजता होणार आहे. हवामान. मुंबईसह कोकण आणि विदर्भात उन्हाचा तडाखा वाढला आहे. राज्यातल्या काही भागात 12 ऑक्टोबरपर्यंत उष्णतेची लाट येण्याचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. अनेक शहरांमधलं तापमान 37 ते 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता असून ऑक्टोबर हीटमुळे आरोग्याच्या समस्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दक्षिण कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट जाणवू शकते तर उत्तर कोकणातील काही भागात उष्णतेसोबत दमट वातावरण राहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. विदर्भात उन्हाचा कडाका वाढला असून नागपूरमध्ये 36 अंश तर काही भागात 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. परकीय शक्तींच्या पाठिंब्याने घटनात्मक संस्था कमकुवत करण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचा केंद्रीय मंत्र्यांचा आरोप. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या आंदोलकांची दिल्लीत धरपकड. संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत बहुराष्ट्रीय तरंग शक्ती सरावाला प्रारंभ आणि केंद्रीय पथक राज्यातल्या दुष्काळी जिल्ह्यांच्या दौऱ्यावर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार. जरा चुकीचे

0: नमस्कार श्रोते हो, 3:10 झालेली आहेत आणि आपण ऐकत आहात 107.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची एफ एम रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन ए आय आर ॲप सुद्धा. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो, आपला सगळ्यांचा आरजे मित्र प्रफुल्ल आचरेकर. आज खरं तर 10 तारीख आहे, परंतु आजच्या निमित्तानं, आजच्या या 10 तारखेच्या निमित्तानं येणाऱ्या पुढच्या 4 दिवसात एक सुंदर दिवस आपण सगळे भारतीय साजरा करणार आहोत आणि तो दिवस आहे धम्मचक्र प्रवर्तन दिन. आणि याच दिवसाच्या निमित्तानं आज आपल्या स्टुडिओत खरं तर चर्चा करण्यासाठी, संवाद करण्यासाठी आपल्या भेटीस आलेले आहेत प्राध्यापक कृष्णा विजय मोहिते सर, ज्यांचा परिचय मी थोडक्यात आधी तुम्हाला देतो आणि त्यानंतर त्यांना आपण बोलतं करूया. तर त्यांचा थोडक्यात परिचय असा आहे की त्यांचं शिक्षण एम ए इतिहास, एम ए पाली, बी एड नेट पाली, PhD प्रस्तावित, LLB हे सुरू आहे. संस्थावक कार्य जे आहे त्यांचं, ते प्राध्यापक सिद्धार्थ कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मुंबई येथे ते कार्यरत आहेत. 22 वर्ष पाली भाषा व इतिहास विषयाचे अध्यापन त्यांनी केलेलं आहे. 8 वर्ष मुख्याध्यापक सिद्धार्थ नाईट हायस्कूलचे ते कार्यरत आहेत, अजूनही त्यांचं ते कार्य सुरू आहे. त्याच्यानंतर विश्वस्त प्रतिमा प्रतिष्ठान ठाणे इथेही कार्यरत आहेत. त्यानंतर व्याख्याने सुद्धा त्यांनी सर्व महाराष्ट्रभर दिलेली आहेत. महाराष्ट्रात विविध विषयावर हजारो व्याख्याने, शिवराय ते भीमराय या विषयावर 100 वर व्याख्याने त्यांनी दिलेली आहेत. 91 चवदार तळे सत्याग्रह महाड क्रांतीदिन महोत्सवाचे प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचं मार्गदर्शक म्हणून त्यांचं कार्य तिथे लाभलेलं आहे. त्याचबरोबर कवी मनाचे सुद्धा ते आहेत. पंचनामा या कविता संग्रह त्यांचा प्रकाशित झालेला आहे 28 नोव्हेंबर 2014 साली. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पाली भाषा हे पुस्तक प्रकाशित सुद्धा झालेलं आहे. सम्राट, विश्वसम्राट, महानायक, लोकनायक, धम्मशासन, लोकसत्ता या वृत्तपत्रात वैचारिक लेखन सुद्धा त्यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर अनेक पुरस्कार त्यांच्या नावे आहेत. प्रथम पारितोषक निबंध लेखन इतिहास संशोधक मंडळ मुंबई यांच्या कोकणातील उद्योगधंदे काल, आज आणि उद्या या विषयावर 2023 ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले राष्ट्रीय शिक्षक दिन समिती पुरस्कार 2007 हा पुरस्कार जाहीर झाला. त्यानंतर पीपल्स एज्युकेशन सोसायटी मुंबई आदर्श शिक्षक पुरस्कार 8 जुलै 2023 रोजी त्यांना जाहीर झाला. ठाणे महानगरपालिकेचा जो आत्ता नुकताच पुरस्कार त्यांना जाहीर झालेला आहे, खरं तर त्यांनी तो पुरस्कार स्वीकारलेला आहे प्रत्यक्ष जाऊन. गुणीजन पुरस्कार 1 ऑक्टोबर 2026 त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. आणि त्याचबरोबर नुकतीच एक गोष्ट महत्त्वाची घडलेली आहे, ती म्हणजे 1 ते 10 विद्यार्थ्यांसाठी सुजाण नागरिक प्रेरणा पुस्तिका अभियानांतर्गत इयत्ता 6 विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित तयार करण्यात आलेल्या विद्यार्थी प्रेरणा पुस्तिका निर्मितीमध्ये त्यांचे योगदान झालेलं आहे. तर सगळ्यात आधी आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार सर, मनापासून स्वागत करतो आपल्या या संपूर्ण कार्यक्रमाच्या माध्यमातून. मी प्रफुल्ल आचरेकर.
1: नमस्कार
0: सर, काय सांगाल, कसं वाटतंय आज आमच्या स्टुडिओत येऊन?
1: फार छान.
0: आणि

0: तुम्ही जो विषय निवडलात फार उत्तम विषय आहे आणि समयोचित अशा दिवशी आपण आज बोलत आहोत.
1: नक्कीच सर, मला जाणून घ्यायला आवडेल की सर हा जो प्रवास आहे पुरस्कारांपर्यंतचा याबद्दल थोडक्यात काय सांगाल.
0: थोडासा खडतळ प्रवास होता आणि आमची सुरुवात नायगावच्या बिलडी ताई पासून झाली. पण सगळ्यात महत्त्वाचं की मला मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचं फार आभार मानायचे आहेत की आम्हाला 5वी ते 10वी आणि 10वी ते 15वी इतकं भन्नाट वेगवेगळ्या विषयावरती वाचायला मिळालं आणि त्या दरम्यान विद्यार्थी दशेमध्ये ह्या विविधांगी वाचनामुळे आज साहित्य क्षेत्रात लिलय आपण वावरू शकतो किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये जाण्याची संधी उपलब्ध झाली तर हे वाचनातूनच होतं आणि म्हणूनच वाचता वाचता आपण कधी लिहिते झालो हे आम्हालाच कळलं नाही. आणि मग तुम्ही आता माझी ओळख करून दिल्याप्रमाणे माझी दोन पुस्तकं आज प्रकाशित आहेत, एक पंचनामा नावाचा कविता संग्रह आणि दुसरं पाली भाषा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि त्याचबरोबर दूरदर्शनमध्ये पण माझी मुलाखत झाली होती 16 मे 2022 बुद्ध समजून घेताना आणि त्यानिमित्ताने आकाशवाणीमध्ये बोलायची संधी मिळाली त्याबद्दल मी सुरुवातीलाच आपले आभार मानतो.
1: धन्यवाद सर. इथे एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि त्यानंतर पुन्हा एकदम आपण चर्चेकडे बोलूया.
2: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: तर आज आपल्या भेटीला आलेले आहेत विजय कृष्णा मोहिते सर. आणि आजच्या या दिवसानिमित्त खरं तर 10 तारीख आपण खूप आधी साजरी करत आहोत. 14 तारखेला हा दिवस आहे धम्मचक्र प्रवर्तन दिन, जो 70वा वर्ष म्हणून साजरा करत आहोत आपण सगळेच भारतीय. पण याच विषयावर बोलण्यासाठी आज सरांना आपण इथे आमंत्रित केलेलं आहे. आणि आजचा विषय जो आहे तो फार महत्त्वाचा विषय आहे, आणि तो विषय आहे मानवतावादी बुद्ध. आज आपल्याला या विषयाच्या अनुषंगाने सरांकडून बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. तर सर, सगळ्यात आधी विजय सर, मी आधी तुम्हाला विचारेन की मानवतावादी बुद्ध या विषयावर आपण वळण्या आधी धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणजे नक्की काय, आणि 14 ऑक्टोबर 1956 नागपूर येथील ऐतिहासिक जी घटना घडली त्या दिवसाशी हा दिवस कसा निगडीत आहे काय सांगाल?
2: फार चांगला प्रश्न तुम्ही मला विचारलात. धम्मचक्र प्रवर्तन हा जो शब्द आहे तो पालीचा शब्द आहे, आणि पालीमध्ये धम्म चक्क पवत्तन असं त्याचा अर्थ होतो, म्हणजे धम्मचक्राला गती देणे. आणि ही जी गती आहे, तर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर 2500 वर्षांनी या धम्मचक्राला, म्हणजे असं बौद्ध राष्ट्रांमध्ये असं मान्यता आहे की 2500 वर्षानंतर पहिलं बुद्ध शासन संपलं आणि दुसरं बुद्ध शासन सुरू झालं, आणि त्याचा जो डंका आहे किंवा त्याची जी गती आहे ती बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 नागपूर ह्या नागांच्या नगरीमध्ये हे धम्मचक्र प्रवर्तनाला गती देऊन ती सुरू केली. आणि त्या दिवशी अक्षरशः प्रफुल्लजी, मला सांगायला अभिमान वाटतो की त्यावेळेस लाखो लोक एका व्यक्तीच्या सांगण्याने कुठला तरी धर्म बदलतात ही इतकी जगातली अद्वितीय घटना आहे, आणि तिचं जगामध्ये असं कुठलंही तोड म्हणता येणार नाही किंवा त्याच्या समकालीन अशी कुठली घटना घडलेली नाही. आणि म्हणून आपल्याला नागपूरची ही धम्म क्रांती आहे, ज्याला धम्मचक्र प्रवर्तन म्हणून ओळखलं जातं, त्याच्या 70व्या वर्धापन दिनानिमित्ताने आपण बोलत आहोत. पण ही घटना पुन्हा दुसऱ्यांदा घडली ती चंद्रपूरमध्ये, आणि तिथे सुद्धा 2 लाखाच्या वरती लोकांनी धम्मचक्र प्रवर्तन केलं. आणि म्हणून तुमच्या या माध्यमातून तीही दीक्षाभूमी लोकांना माहिती व्हावी म्हणून त्याची मी आठवण करून देत आहे.
1: अतिशय सुंदर सर, म्हणजे हा अभिमानाचा दिवस प्रत्येक भारतीयांचा आहे. पण याच पुढच्या प्रश्नाकडे वळण्याआधी मला हा प्रश्न विचारायचा की आज जगभर युद्ध, हिंसा आणि द्वेष वाढत असताना बुद्धाची अहिंसा आणि करुणा किती प्रासंगिक वाटते?
2: अत्यंत प्रासंगिक आहे. आपण ते म्हणालात की बुद्धाची अहिंसा आणि करुणा, आपण थोडंसं उलट करूया. करुणा असेल तर अहिंसा निर्माण होईल. आणि या करुणेवरती आपण मराठीत छान बोलतो की जगा आणि जगू द्या. हे इतकं सुंदर आहे की करुणेने प्रत्येक प्राणी मात्रावरती करुणा केली तर तुमच्याकडनं कुठली हिंसा घडवून येणार नाही. आणि म्हणून करुणा ही इतकी व्यापक आहे. बघा, दया आणि करुणेमध्ये फरक आहे. दयामध्ये तुम्हाला फक्त एखाद्याबद्दल वाईट वाटणं, पण करुणेचा अर्थ असा होतो की एखाद्याबद्दल तुम्हाला वाईट वाटलं परंतु त्या ज्या दुःखात तो जात आहे किंवा जो प्रवास तो वाईट करत आहे तो त्याच्या बाबतीत होऊ नये यासाठी त्याच्यासोबत प्रयत्न करणं म्हणजे करुणा. आणि ही त्याची वरची स्टेप आहे. आणि म्हणून करुणा पहिली निर्माण झाली तर अर्थात तुमच्याकडे अहिंसेच्या माध्यमातून हे जग बदलण्याची ताकद तुमच्यात निर्माण होईल. हे आपल्याला माहिती आहे की हे बाबासाहेब आंबेडकरांनी रक्ताचा एक थेंबही न सांडवता ही जी काय सामाजिक क्रांती घडून आणली ही बुद्धाच्या अहिंसेतून आलेली आहे. ह्याला दुसरं आणखीन एक उदाहरण देता येईल ते महात्मा गांधीजींनी जे काय अहिंसेच्या माध्यमातून ही इतक्या मोठ्या ब्रिटिश साम्राज्याला बुद्धाच्या अहिंसेने त्यांनी तोड देऊन हे इतकं मोठं स्वातंत्र्य खेचून आणलं, तर हे आज जगाला आदर्शवत आहे. आणि म्हणून आज जगाला युद्धाची नाही बुद्धाची गरज आहे. आणि मला ही माहिती आहे की आज जसं ह्याच्यामध्ये आपल्याला हे पाहता येतं की आशियामध्ये बुद्ध धर्म पसरतोय, पण त्याच्यावर तो युरोपमध्येही आता मोठ्या प्रमाणात पसरतोय. आणि त्यांना बुद्धाच्या अहिंसेची अधिकाधिक अपेक्षा निर्माण झालेली आहे. आणि म्हणून जे काही युद्ध करणारे जे देश आहेत त्यांना मी असं आव्हान करेन आपल्या माध्यमातून की त्यांनी ह्या देश जगाला पुन्हा एकदा स्थिर करून उन्नतीकडे न्यायचं असेल तर बुद्धाचा मार्ग तुम्हाला निवडावा लागेल.
1: खूप सुंदर सर, हाच बुद्धाचा मार्ग. आणि तुम्ही म्हणाल असं की जगाला युद्ध नको आहे, बुद्ध हवे आहेत, आणि हाच बुद्धाचा मार्ग प्रत्येकाने अनुसरूया, त्यांचे विचार अनुसरूया, आणि एक सुंदर गाणं ऐकूया.

0: सुरेश वाडकर यांच्या आवाजातलं हे गीत आपण आता ऐकलं आणि पुन्हा एकदा आपण ज्या गीताच्या माध्यमातून जो विचार आपल्याला पोचवत आहेत प्राध्यापक विजय मोहिते सर त्यांच्याकडे पुन्हा वळूया. सर, मला हे जाणून घ्यायचं आहे की महाराष्ट्रात बुद्धाच्या आणि अर्थात मुंबईत पाऊल खुणांचा इतिहास आज कुठे कुठे पाहायला मिळतो, काय सांगाल?
1: आपण सगळे मुंबईत मुंबईकर आहोत, तर मुंबईमध्ये बुद्धाच्या ज्या काय पाऊल खुणा आहेत ते आपल्याला पहिल्यांदा इथे पाहायला मिळतात. ते पूर्वीची मुंबई जी सात बेटांची होती आणि विशेष करून आपल्याला हे माहिती आहे की लेण्या हा महाराष्ट्रातल्या बुद्धाच्या पाऊल खुणात आहेत, कारण तिथे बुद्धपद आहेत प्रत्येक ठिकाणी आणि प्रतीक आहेत. आपल्याला माहिती आहे की लेण्यांचा असा एक नियम आहे की 40 किलोमीटरच्या अंतरावर एक लेणी, कारण एक भिक्षू जो एका लेणीतून सकाळी 7 वाजता बाहेर पडला, समजा पहाटे दिवस उजाडल्यानंतर, तो त्याचा दिवस मावळेपर्यंत दुसऱ्या लेणीत जाऊन तो थांबला पाहिजे, म्हणजे एका दिवसात 40 किलोमीटर चालणार. परंतु आपल्याला माहिती आहे की ह्या

0: नियमाला बगल दिलेली आहे मुंबईतल्या लेण्यांनी. आपण बघाल की आपल्या इथे साधारणतः गेटवे ऑफ इंडियाच्या समोर घारापुरी नावाची लेणी आहे, ती बौद्ध लेणी आहे आणि तिथून बुद्धाच्या पाऊलखुणांची सुरुवात होते. त्यानंतर तुम्ही पुढे आलात तर आपण वाळकेश्वर इथे जातो, तिथे म्हातारीचं बूट आहे.
1: बरोबर.
0: पूर्वी तिथे महाथेरीचं बेट म्हणून ते ओळखलं जात होतं.
1: महाथेरी.
0: महाथेरी आणि ते तिथं अपभ्रंश म्हणून म्हातारीचा बूट आणि तिथे बूट आणून ठेवलेला आहे. तिथे अशोक स्तंभ पण आहे, तुम्ही तो पाहू शकता. त्यानंतर तुम्ही पुढे आलात की पुढे आल्यानंतर नायगावमध्ये, दादर नायगावमध्ये केशर बागेमध्ये तिथे बिल्डिंगचं काम करताना तिथे बुद्धाच्या, उभ्या बुद्धाची मूर्ती सापडली एका सलग संगमरवरी दगडामध्ये आणि तिथे बुद्धाचे अवशेष सापडले. त्यानंतर तुम्ही पुढे आलात की शिवाजी पार्कमध्ये राजाबडे चौक आहे, त्या राजाबडे चौकाच्या काही अंतरावरती सिद्धिविनायक अपार्टमेंट आहे, तिथे स्तूप सापडलेला आहे आणि तिथे आजही तुम्हाला ते स्तूपाचं शिल्प, त्याच्यात छोटे छोटे बुद्धांचे शिल्प आपल्याला पाहायला मिळतात. नंतर पुढे तुम्ही आलात की अंधेरी, नंतर जोगेश्वरी, त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर बोरिवलीची काणेरी प्रसिद्ध जगप्रसिद्ध लेणी, त्यानंतर दहिसर आणि दहिसरवरनं गेलात की सोपाराचा स्तूप जो बुद्धाच्या भिक्षापात्रावरती पूर्णा नावाच्या अर्हताने, जो महाराष्ट्रातला पहिला अर्हत आहे, त्याने तो स्तूप बनवला. पण तो चंदनाच्या लाकडाचा असल्यामुळे तो नंतर बघणार आला, त्याचा त्याचे फक्त तुम्हाला पाया दिसतो. आणि पुढे आल्यानंतर विरारचं जीवदानी लेणी, ह्या सगळ्या बुद्धाच्या पाऊलखुणा आहेत आणि आपल्याला हे स्पष्टपणे दिसतं की बुद्ध कालीन अपरांत आणि त्याची राजधानी होती सोपारा. तर हे सगळे व्यापारी मार्ग होते, त्या व्यापारी लोकांनी बुद्धाच्या पाऊलखुणा आजही आपल्याला 2500 वर्षानंतर पाहायला मिळतात.
1: खूप सुंदर सर, तुम्ही विश्लेषण करत आहात आणि आपले श्रोतेही आपल्याला जोडलेले आहेत. मुन्ना पुट्टजेवर म्हणतात की धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं जे विश्लेषण तुम्ही करत आहात मोहिते सर, हे फार उल्लेखनीय आहे आणि आमचे श्रोतेही आपल्याशी जोडले गेलेले आहेत. सर, यासंबंधी पुढचा प्रश्न की आज खरं तर जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा होतोय आणि तरुणांमध्ये बरीच एन्झायटी निर्माण झालेली आहे, आजच्या नैराश्य आहे, अस्वस्थता वाढलेली आहे, तर विपश्यना ध्यान हा त्यावर कसा उपाय फायदेशीर ठरतो काय सांगा?
0: खूप छान प्रश्न आहे, कारण हल्ली नैराश्यकडे तरुण पिढी जाते आणि आत्महत्यांचं प्रमाण फार वाढलेलं आहे. आपण नुकतेच पाहिले की काही विद्यार्थी नैराश्यतून आत्महत्या करतात आणि मोठ्या प्रचंड संख्येने हे वाढलेलं आहे. मग तिथे बुद्ध आणि बुद्धाचा धम्म काय काम करू शकतो? तर बुद्धाने त्याच्या त्रिपिटकातील अभिधम्म पिटकामध्ये फार याचं सुंदर विश्लेषण केलेलं आहे. आणि मी बुद्धाला जसं बुद्ध तत्वज्ञानी आहे तसंच बुद्ध मानसशास्त्रज्ञ सुद्धा आहे. आपल्याला हे म्हणता येईल की सिगमंड फ्राईडला मानसशास्त्राचा उद्गाता जनक वगैरे म्हणतात, तर त्याच्याही मागे 2500 वर्षापूर्वी भगवान बुद्धांनी अभिधम्माच्या पुग्गल पय्यती नावाच्या ग्रंथामध्ये 390 प्रकारची माणसं असतात असं सांगितलेलं आहे. मग ते स्वभाव वैशिष्ट्य असतात आणि त्या स्वभाव वैशिष्ट्य ते कसे वागतात त्याचं फार सुंदर विश्लेषण आहे. इतकंच नव्हे तर धम्मसंगिणी नावाच्या ग्रंथामध्ये भगवान बुद्धांनी मानसिकतेच्या सगळ्या अवस्था सांगितलेल्या आहेत आणि माणूस आपण विचार कसा करतो आणि त्यासाठी बुद्धांनी जी परिभाषा वापरलेली आहे, चित्त, चित्तामध्ये निर्माण होणाऱ्या भावना चैतसिक आणि चित्त आणि चैतसिक ह्यांचा परिणाम रूप अर्थात शरीरावरती होतो आणि जर ते कुशल असतील तर त्याचा परिणाम चांगला होतो, अकुशल असेल तर त्याचा विपाक वाईट होतो. आणि जर कुशल परिणाम झाला, विपाक झाला, तर त्याच्यातून निर्माण होणारं निब्बाण त्या रूपाला, त्या शरीराला निब्बाण प्राप्त होतं. आणि म्हणून आज बुद्धाचा हा जो मानसिक विचार आहे तो आज जर लोकांपर्यंत पोचला आणि विपश्यनेच्या माध्यमातून आपण जर साधना केली आणि जर ही साधना योग्य पद्धतीने सातत्याने करत राहिलं आणि मग आपल्याला कळेल की हे सगळं जीवन हे नश्वर कसं आहे. आणि त्याच्याच बरोबर उदय आणि व्यय, म्हणजे जन्म होणं आणि नष्ट होणं, उदय होणं आणि नष्ट होणं, म्हणजे प्रत्येक गोष्ट अनित्य आहे. म्हणजे आज दुःख आहे तर ते कायमस्वरूपी नाही, आनंद आहे तोही कायमस्वरूपी नाही. म्हणजे दुःख आहे तर पुन्हा आनंद येणार आहे, आनंद आहे तर पुन्हा दुःखात रूपांतर होणार आहे. ते हे सायकल हे सतत चालत राहणार आहे. हे जेव्हा तुम्हाला बुद्धाच्या विपश्यना मार्गातून कळेल तेव्हा आपण त्याला मराठीत खूप सुंदर शब्द आहे त्याच्यासाठी स्थित्त प्रज्ञ, ही स्थित्त प्रज्ञता प्राप्त होते, तटस्थपणे पाहणे, त्याला पालीमध्ये म्हणतात साक्षी भावाने पाहणे. जेव्हा हा तरुण साक्षी भावाने सर्व जीवनाकडे पाहिल तेव्हा मग त्याला नैराश्य येणार नाही आणि तो आत्मविश्वासाने फुलेल, आत्मविश्वास त्याच्यात निर्माण होईल आणि कुठलीही गोष्ट ही करताना तो हे बुद्धाचं तत्वज्ञान उदय आणि व्यय हे प्रत्येक ठिकाणी तो लागू करेल आणि त्याच्यातून जे बुद्धाने चार ब्रह्मविहार सांगितलेले आहेत, म्हणजे ते ब्रह्मविहार मेत्ता, मुदिता, मित्ता म्हणजे मैत्री, मुदिता म्हणजे आनंद,

0: त्याच्यातून करुणा आणि उपेक्षा म्हणजे साक्षीभाव. या चार पद्धतीने जेव्हा ब्रह्मव्या श्रेष्ठ असं तुम्ही जगणं तुमचं निर्माण कराल तेव्हाच तुम्हाला ज्ञान प्राप्ती होऊ शकते, संबोधी प्राप्त होऊ शकते, निब्बाण प्राप्त होऊ शकते आणि हे जीवन सुखी समाधानी आणि आनंदी होऊ शकते.
1: सर, तुमच्या प्रत्येक वाक्यातून प्रत्येक विचारातून ना एक ऊर्जा मिळते म्हणजे आमच्या श्रोत्यांनाही आणि मलासुद्धा, की तुमचं हे अगाध जे ज्ञान आहे जे तुम्ही इतकी वर्ष वाटण्याचा जो एक प्रयत्न करत आहात, एक प्रामाणिक प्रयत्न, आणि मला वाटतं की त्याच प्रयत्नाला आज कुठेतरी एक फळ म्हणूया त्याच्याबद्दल, की एक सरकारच्या माध्यमातून एक शाबासकीची थाप म्हणूया हे मिळते, आणि मला वाटतं हे ज्ञान वाटणं फार महत्त्वाचं आहे. मला पुढचा प्रश्न याच संबंधी विचार, की हे विपश्यना केंद्र आहेत त्याबद्दल काय सांगाल आपल्या, कुठे कुठे याचा आपण जाऊन उपयोग, किंवा त्याचा आपण आपल्या तरुण पिढीने त्याचा केंद्राकडे जाऊन त्यांना त्याची संधी उपलब्ध हो मिळू शकते काय सांगाल?
0: सगळ्यातलं मुख्य केंद्र आहे ते गोयंका गुरुजींनी निर्माण केलेलं इगतपुरीचं
1: बरं
0: धम्मगिरी, त्यानंतर त्यांचे आता उपकेंद्र इतक्या ठिकाणी निर्माण झाले भारतभर आणि आता जगभरात अनेक ठिकाणी मुख्य मुख्य ठिकाणी हे विपश्यनाचे सेंटर चालू आहेत. विशेष करून मुंबईकरांसाठी तर गोराईमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की तिथे जो पगोडा आहे तिथे विपश्यना केंद्र आहे आणि तिथे मोठ्या प्रमाणात आपण जाऊ शकता. तिथे लहान मुलांसाठी 7 दिवसांचा, विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे कोर्सेस चालू आहेत आणि जे प्रौढ आहेत त्यांच्यासाठी पण 11 दिवसाचा कोर्स चालू आहे. आणि आपल्याला हे माहिती आहे की शासनाकडून 11 दिवसांची रजा मंजूर झालेली आहे. तर मला असं वाटतं की जसं किरण बेदींनी तिहाड जेलमध्ये तिथल्या कैद्यांना विपश्यना शिकवून तिहाड जेल जर बदलूच टाकलं तर मला असं वाटतं की भगवान बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक अंगुलीमालाचा पण अहिंसक निर्माण करू शकतो विपश्यनेच्या मार्गाने.
1: नक्कीच. सर, इथे एक छोटीशी विश्रांती घेऊया व्यावसायिक आणि पुन्हा आपण चर्चेकडे वळूया.
2: सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: खरंच बुद्धाचा संदेश आणि बुद्धाचे विचार हे जनमानसात पोहोचवण्याचे काम विजय सर करत आहेत आपल्या माध्यमातून. आणि हाच विचार खरं तर आज आपल्याला या 70व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं ते सांगत आहेत. सर, पुढचा प्रश्न माझा असा आहे आपणास की आज पाली भाषा ही जी बऱ्याच लोकांना माहितीही नसेल, जी कुठेतरी लोप पावत चाललेली आहे, तर ती पाली भाषा लोप पावत चालली आहे याची एक मनात भीती आहेच, परंतु महाविद्यालय किंवा विद्यापीठात विद्यार्थ्यांचा पाली भाषेप्रती कल कसा आहे? एक पाली भाषेचे तुम्ही प्राध्यापक आहात, तुम्ही इतकी वर्ष पाली भाषेच्या संबंधित जोडलेले गेलेले आहात, तर त्याबद्दल काय सांगाल?
1: पाली भाषा याची सुरुवात आपण आधुनिक काळामध्ये अनागरिक धम्मपालांचे जे शिष्य आहेत धर्मानंद कोसंबी यांनी आपले 3 शिष्य तयार केले. त्यांचं नाव आहे चिवी जोशी, ज्यांना तुम्ही मराठी विनोदी लेखक म्हणून ओळखता, दुसरं आहेत एन के भागवत आणि तिसरं आहेत पी बी बापट. तर चिवी जोशींनी बडोदा विद्यापीठात पाली सुरू केलं, एन के भागवतांनी मुंबई विद्यापीठात 1910 साली पाली सुरू केलं, आणि पी बी बापटांनी पुणे विद्यापीठात, आणि तिथून पाली भारतामध्ये नव्यानं आधुनिक काळ सुरू झाली. आणि मला हे आनंद वाटतो की बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा पीपल एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून सिद्धार्थ महाविद्यालय स्थापन केलं 20 जून 1946 ला, त्यावेळेस त्याचं नाव सिद्धार्थ दिलं. ते त्यांचं नाव देऊ शकले असं स्वतःचं,
0: बरोबर,
1: पण त्यांनी सिद्धार्थ हे बुद्धांचं नाव दिलं. आणि त्या 2 इमारती त्यांनी विकत घेतल्या, त्यातली एक मॅनकाव तिचं नाव दिलं बुद्ध भवन, आणि अल्बर्ट या इमारतीचं नाव दिलं आनंद भवन. आणि तिथे त्यांनी पाली सुरू केलं. त्यावेळेस पाली शिकवणारे व्यक्ती नव्हते, म्हणून ते एन के भागवत जे धर्मानंद कोसंबींचे शिष्य होते त्यांना त्यांनी त्यांचे मित्र असल्यामुळे त्यांना तिथे बोलवलं. आणि आमच्याकडे 46 पासून पाली सुरू आहे,
0: बरं,
1: ते आत्तापर्यंत 2026 म्हणजे आता साधारणतः किती वर्षाचा मोठा कालखंड आहे, म्हणजे 80 वर्ष होत आहेत या वर्षी त्याला. आणि तहयात आमच्याकडे पाली चालू आहे. आणि विशेष म्हणजे मी केंद्र सरकारचे आभार मानेन आपल्या माध्यमातून की त्यांनी नुकतंच 3 ऑक्टोबर 2024 साली पाली भाषेला मराठी बरोबर पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला.
0: अरे वा.
1: आणि त्यानिमित्ताने ही क्लासिकल लँग्वेज अभिजात भाषा आता विद्यार्थ्यांमध्ये रुजते. आणि विशेष सांगायला मला अभिमान वाटतो की यावर्षी आमच्याकडे 94 विद्यार्थी आहेत पाली शिकायला डिप्लोमाला. पण गंमत तुम्हाला सांगतो की सगळ्यात हायेस्ट वयाचा विद्यार्थी आमच्याकडे, त्याचं वय वर्ष 94 आहे.
0: 94
1: वर्षाचा व्यक्ती आमच्याकडे पाली भाषा शिकत आहे. आणि मी नेहमी असं म्हणतो की दुर्मिळ आहे भारतामध्ये संस्कृत नावाचं गाव दाखवणं, दुर्मिळ आहे महाराष्ट्रामध्ये मराठी नाव दाखवणं, परंतु भारतातल्या प्रत्येक राज्यात, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात आणि कोकणातल्या प्रत्येक तालुक्यात तुम्हाला पाली नावाची गावं दिसतात. हे पाली पाली पाली पाली सर्वत्र का आहे? मी माझ्या विद्यार्थ्यांना गंपतीने असं विचारतो की शाहरुख खान कुठे राहतो, तर ते म्हणतात पाली हिल. बघा, पाली हिल आहे की नाही, म्हणजे पाली सर्वत्र आहे. आणि जर हे पाली सर्वत्र आहे तर 12व्या शतकापर्यंत पाली भाषा आणि लेण्यांमधले शिलालेख खोदले जात होते, आणि नंतर ती भाषा ही आधुनिक भाषांमध्ये परावर्तित झाली. आणि प्रफुल्लजी, मला सांगायला अभिमान वाटतो की आज मराठीच्या सर्व भाषिक वर्जनमध्ये, म्हणजे ती खानदेशी असेल, विदर्भीयन असेल, कोकणातली असेल, पुणेरी भाषा असेल की बोलीभाषा आहेत, त्या सर्व भाषांमध्ये तुम्हाला पाली शब्द दिसतात. विशेष करून 70 ते 80% शब्द मराठीत हे पालीतून आलेले आहेत. मी असं म्हणेन की पाली उद्भव मराठी असल्यामुळे मराठी बरोबरच पालीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, आणि म्हणून पालीला खूप चांगले दिवस आलेले आहेत. फक्त आमची एवढीच इच्छा आहे की पालीसाठी, अभिजात भाषेसाठी जो विशेष पद्धतीने जो फंड ठेवलेला आहे सरकारने, तो योग्य पद्धतीने युटिलाइज केलं. आणि आमची आपल्या माध्यमातून एक मागणी आहे की 5वी ते 10वीपर्यंत

0: ही अभिजात भाषा जर शिकवली गेली तर त्या भाषेतून आपला गौरवशाली इतिहास, गौरवशाली परंपरा आणि जो ग्लोरी म्हणजे नालंदा, तक्षशिला, उरुवेला, विक्रमशिला, वल्लभी, उदंतपुरी अशी असंख्य विद्यापीठं आपल्या देशात होती, त्या देशातल्या विद्यापीठातील आपलं ज्ञान, तंत्रज्ञान, तत्वज्ञान आणि विज्ञान हे लोकांपर्यंत पोचेल पाली भाषेच्या माध्यमातून, ती ज्ञानभाषा बनली पाहिजे आणि ते बनते कारण विद्यार्थ्यांचा प्रचंड मोठा आपल्याकडे सहभाग आणि सर्व धर्मांचे जातींचे लोक आज पाली भाषा शिकतायत आणि सिद्धार्थ महाविद्यालयामध्ये पाली भाषा शिकणाऱ्यांचं वयाची रेंज 17 वर्षापासून 94 वर्षापर्यंत आहे आणि हे सांगायला मला आनंद होतो.
1: किती महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षणासाठी वयाचं बंधन नसतं. या उक्तीला साजेसं तुम्हाला उदाहरण मिळालेलं आहे सर, एक विद्यार्थी 94 वर्षाचे जे
0: साळवे नाव
1: साळवे विद्यार्थी आहेत, तुम्हाला त्यांचा खऱ्या अर्थानं अनुभव तुम्ही इथे शेअर केलात. पण सर याच नोटवर मला विचारायचं आहे की खरं तर ह्या पाली भाषेसाठी जे काही उत्सुक असतील विद्यार्थी त्यांनी कसा संपर्क साधावा, कुठे त्यांनी ॲडमिशन घ्यावं, काय सांगाल त्याबद्दल?
0: आपल्याकडे 11वी ते BA पाली आहे, त्याचबरोबर ज्यांचं फक्त SSC पास आहेत आणि ते कितीही वयाचे असले तरी आमच्याकडे फक्त शनिवारी पालीचा डिप्लोमा चालतो. त्या डिप्लोमाला जर त्यांनी ॲडमिशन घेतलं तर फक्त शनिवारी 3 ते 6 या वेळेत आम्ही पाली भाषा अगदी मुळाक्षरापासून आम्ही शिकवतो, स्वर व्यंजनांपासून शिकवतो आणि एका वर्षात पाली भाषा बऱ्यापैकी बोलता येते आणि त्या माध्यमातून जर तुम्ही एनी फॅकल्टीचे ग्रॅज्युएट असाल, पदवीधर असाल, तर तुम्ही भविष्यात पुढे विद्यापीठामध्ये तुम्ही MA करू शकता, त्यानंतर PhD करता येते नेटसेट देऊन आणि त्या दृष्टीने अनेक विद्यार्थी आमचे आज वय वर्ष 75 असेल ते PhD करतायत, जे सिद्धार्थमधनं शिकले आणि पुढे जाऊन PhD पर्यंत पोहोचले असे असंख्य विद्यार्थी आहेत आमचे. आणि पाली भाषेला आम्ही नेहमी असं विद्यापीठात बोलतो की पाली करू वैभवशाली आणि त्या दिशेने आपलं पालीचं मार्गक्रमण चालू आहे.
1: हे पाली भाषेच्या बद्दलचं तुम्ही जे अगाध ज्ञान सांगितलं किंवा पाली भाषेसाठी कसं आपण घेऊ शकतो ॲडमिशन हेही तुम्ही सुचवलं त्याबद्दल खरंच धन्यवाद सर. पुढचा प्रश्न माझा असा आहे की बुद्ध म्हटल्यानंतर तुम्ही पहिलाच सुरुवातीला सांगितलात की जगातला पहिला फिलॉसॉफर ज्याला आपण म्हणतो, तर बुद्ध आणि विज्ञान किंवा बुद्ध आणि तत्वज्ञान यांची सांगड कशी घालता सर, काय सांगाल?
0: फार छान प्रश्न आहे. बुद्धांचं तत्वज्ञान हे नुसतं तत्वज्ञान नाही, त्याच्यात मानसशास्त्र आहे आणि त्याच्यात विज्ञान आहे आणि विशेष करून भौतिक शास्त्र हे बुद्धाच्या तत्वज्ञानात हे त्याचा पाया आहे. तो पाया कसा आहे तर आपल्याला हे माहिती आहे की हे सगळं अणुरेणूंनी बनलेलं आहे,
1: बरोबर,
0: म्हणजे ते सजीव निर्जीव दोन्हीही अणुरेणूंनी बनलेले आहे आणि त्याला पालीमध्ये फार छान शब्द आहे कपाल.
1: बरं,
0: कपाल म्हणजे हे सगळं कपालाने बनलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अनुबंध आहे आणि त्याच्यामध्ये उदय आणि व्यय आहे आणि त्याच्यामध्ये गती पुढे मागे होत असते आणि हे सगळं याच्यातून व्हायब्रेशन म्हणजे तरंग, ह्या तरंगाच्या माध्यमातून बुद्धाने हे सगळं तत्वज्ञान सांगितलेलं आहे. त्यामुळे बहुतांशी लोकांना बुद्धाच्या तत्वज्ञानामध्ये विज्ञानाची सांगड घालणं फार सोपं जातं आणि मग बुद्धाचा जो पटीचा समुत्पाद आहे ज्याला आपण कार्यकारण भाव म्हणतो, म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये कॉजेस अँड इफेक्ट थेरी, म्हणजे प्रत्येक गोष्टीला कारण आहे आणि कारण आहे तर परिणाम आहे आणि ही जी कारण आणि परिणामाची थेरी आहे ह्याच्यावर तर विज्ञान उभं आहे.
1: बरोबर.
0: आणि म्हणून आपल्याला ही गोष्ट फार महत्वाची आहे की भगवान बुद्धांच्या तत्वज्ञानामध्ये आपल्याला इथे दिसतंय की कारण आहे तर परिणाम आहे, परिणाम दिसतो त्याच्यामागे कारण आहे आणि ह्यावरच विज्ञान अवलंबून आहे आणि ते विज्ञान आपल्याला जगभर याच्याबद्दल काम होताना दिसतंय. आज जगभरातले लोक विशेष करून शास्त्रज्ञ बुद्धांच्या तत्वज्ञानावरती वेगवेगळ्या पद्धतीने काम करत आहेत आणि मग मला आठवतं की बुद्धाच्या पटीच्या समुत्पादावरती आधारितच कदाचित जो आइन्स्टाईनचा जो सापेक्षतावादाचा सिद्धांत आहे तो ह्या कारण कार्यभावाच्याच सिद्धांतावरती अवलंबून असल्यामुळे हे आणि अणुरेणूंवरती तो अवलंबून असल्यामुळे कपाल हे जो मी आधी पालीतला जो शब्द सांगितला आहे हे सगळी थेरी ही विज्ञानाशी निगडीत आहे आणि म्हणून मी नेहमी असं म्हणतो की बुद्धाचं तत्वज्ञान हे शुद्ध विज्ञान आहे, विज्ञानाव्यतिरिक्त दुसरं काहीच नाही आहे आणि त्यामुळे बुद्धाकडे आणि बुद्धाच्या तत्वज्ञानाला ज्यांनी अनुसरलं त्या देशाने प्रचंड मोठी प्रगती केलेली आहे आणि मग ते आपल्याला पाहायला मिळतं जपान असेल, दोन्ही कोरिया असतील, चायना असेल, तर जिकडे जिकडे बुद्धाचं हे विज्ञान पोचलं त्याला मी धम्म विज्ञान म्हणेन.
1: बरं,
0: हे जे धम्म विज्ञान जिथे जिथे पोहोचलं तिथे त्या देशांनी प्रचंड मोठी प्रगती केलेली दिसते. परंतु दुर्दैव असं आहे की आपल्या देशातून बुद्धाला आपण हद्दपार केल्यामुळे जे विज्ञान म्हणजेच तत्वज्ञानावरती विज्ञान, विज्ञानावरती तंत्रज्ञान हे उभं राहत असतं ते मात्र त्याचा पाया, मी त्याला नेहमी असं म्हणतो की जगभरात रेनेसा म्हणजेच प्रबोधनाची चळवळ सुरू झाली. भारतामध्ये ही प्रबोधनाची चळवळ बुद्धाच्या माध्यमातून निर्माण झालेली होती. पण बुद्धाच्या विचारावर निर्माण होणारी जी विद्यापीठं 12व्या शतकातच नष्ट झाल्यानंतर मग ते सगळं तत्वज्ञान त्याच्यावर निर्माण होणारं विज्ञान आणि तंत्रज्ञान नष्ट झालं, जे आजही आपल्याला पाहायला मिळतंय की लेण्यांमध्ये छिनी हातोड्याने बनवलेल्या बुद्ध मूर्त्या, इतकंच नव्हे तर अजंटाची चित्र आज 2500 वर्ष झाली त्यांचं रंगकाम उडालेलं नाही. हे सगळं विज्ञान, हे सगळं तंत्रज्ञान, अशोकाचे स्तंभ, त्यांनी निर्माण केलेल्या त्या मूर्त्या आणि त्याची त्याला अशोकन पॉलिसिंग म्हणतात. आजही बाहेरच्या लोकांना वाटतं की हा हे दगड नाही हा धातू आहे, कारण ती पॉलिसिंग इतकी चकाकते काचेसारखी की असं वाटतं की नाही हा धातू आहे, तर तो धातू नाही, मेटल नाही आहे, तो दगड आहे. आणि त्या दगडावरती इतकी चकाकी आधुनिक काळात आपल्याला ती करता आली नाही. म्हणजे आमची विद्यापीठं किती प्रगत होती, किती विज्ञानाने प्रगत झाली होती हे आपल्याला धम्म विज्ञानातून पाहायला मिळतं.
1: खूप सुंदर सर, मला फार अभिमान वाटतो की आपण अशा भारत देशात आहोत ज्या भारत देशात बुद्धाचा जन्म झाला. भारत देश बुद्धाच्या नावे ओळखला जातो. आजही बरेच पुढारी, बरेच नेते मोठमोठे भारताची ओळख करून देताना बुद्धाचं नाव घेतात. आणि याच नोटवर पुढचा प्रश्न विचारायचा आहे की सम्राट अशोक यांनी सारनाथ येथे उभारलेल्या सिंहस्तंभावरून भारताचे राष्ट्रीय बोधचिन्ह स्वीकारण्यात आले. भारतीय राष्ट्रध्वजाच्या मध्यभागी असलेले अशोक चक्रही आपण स्वीकारले. भारतीय चलनातील 200 रुपयांच्या नोटेवर सांची स्तूपाचा समावेश आढळतो. आणि गौतम बुद्धांचा जनकल्याणकारी संदेश, तो म्हणजे बहुजन हिताय बहुजन सुखाय, हे ब्रीदवाक्य आकाशवाणीच्या खऱ्या अर्थाने लोगोसाठी अधिकृत म्हणून वापरले गेले आहे. या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता सर?
0: तुम्ही आकाशवाणीची गोष्ट केलीत, मी माझ्या लहानपणी पाहिलं की दूरदर्शनवरती सुद्धा बहुजन हिताय बहुजन सुखाय हे होतं.
1: बरं,
0: पण नंतरच्या काळामध्ये ते काढून तिथे सत्यमेव जयते आलेला आहे, सॉरी सत्यमशम सुंदरम आलेला आहे. तर मला नेहमी असं वाटतं की बहुजन हिताय बहुजन सुख आहे, कारण जास्तीत जास्त लोकांचं सुख आणि जास्तीत जास्त लोकांचं आनंद आपल्याला निर्माण करायचं असेल, कल्याण करायचं असेल, तर बुद्धाचा धम्म हा याच्यासारखा दुसरा कुठलाही मार्ग नाही. आणि बौद्ध धम्म हा प्रतिकात्मक आहे. ही जी प्रतीक आहेत जे आता तुम्ही त्याचा उल्लेख केलात, ती सारनाथची जी काय 3 सिंहांची प्रतिकृती आहे, ते ऍक्च्युली 4 आहेत. चारही दिशेला ते सिंहनाद करतायत आणि ते बुद्धाचा संदेश पोचवतायत. आणि त्याच्या खाली असलेलं जे धम्मचक्र आहे, ज्याला तुम्ही अशोक चक्राचा उल्लेख केलात, ते धम्मचक्र आहे, ते संबोधीचं प्रतीक आहे. आणि त्याला ज्या 12 आणि 12 कड्या आहेत, त्या क्लॉकवाईज अँड अँटी क्लॉकवाईज, म्हणजे घड्याच्या दिशेने आणि घड्याच्या उलट्या दिशेने हे फिरल्यानंतर हे संबोधीचं प्रतीक आहे. आणि ते आपल्याला लोकांना सांगते की अरे भारतीयांनो, तुम्ही आणि जगाच्या लोकांना संदेश देतं की तुम्ही ज्ञान प्राप्ती करा. आणि हा जो संदेश आहे बहुजन हिताय बहुजन सुखायचा, हा संदेश आकाशवाणी आपल्याला देत आहे की आकाशवाणीच्या माध्यमातून अशी आकाशवाणी व्हावी की ज्या आकाशवाणीने अनेक लोकांचं हित आणि अनेक लोकांचं सुख होईल. आणि हे अनेक लोकांचं हित सुख करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या ह्या प्रतीकातून आपल्याला मिळतात. म्हणून भारतीय लोकांनी हे प्रतीक स्वीकारलं आहे, त्याबद्दल आपण त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे आणि आभारही मानले पाहिजेत.
1: नक्कीच सर, पुढे प्रश्न काही अगदी शेवटाकडे आलो आहोत आपण विचारूया, पण त्याआधी आपण एक सुंदर गीत ऐकूया.

0: सर अगदी म्हणजे वेळ कसा निघून चाललाय हे कळत नाहीये. तुमच्या एवढ्या सुंदर विचारांतून खरं तर आम्हाला प्रेरणा मिळते आणि नक्कीच येणारा 14 तारखेचा जो दिवस आहे धम्मचक्र प्रवर्तन दिन, यासाठी महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगत आहात. अगदी शेवटाकडे येण्याआधी मला तुमच्या कवितांकडे वळायचं आहे. तुमचा जो कविता संग्रह प्रकाशित झाला होता त्यामधल्या काही कविता, एखादी कविता आम्हाला जर आमच्या श्रोत्यांना ऐकायला मिळाली तर आम्हाला खरंच आनंद होईल.
1: तुम्ही विज्ञानाची गोष्ट केली, त्याला मी धम्म विज्ञान म्हटलं, तर आपल्याला माहिती आहे की इंदिरा गांधींच्या काळामध्ये पोखरणमध्ये अणुस्फोट झाला होता आणि त्याच्यानंतर पुन्हा अणुस्फोट अटल बिहारी वाजपेयींच्या काळात झाला होता. त्यावेळेस लिहिलेली ही कविता आहे, आणि बुद्ध हसला. त्याची पार्श्वभूमी मी पटकन सांगून मी कवितेला सुरुवात करतोय की अणुस्फोटाने बुद्ध हसला, अणुबॉम्बचा स्फोट, त्यावरती ही आधारित कविता. आणि बुद्ध हसला. शेजारचा नाम्या म्हणला, अरे ऐकलंस का माझा बुद्ध हसला, तुझा बुद्ध हसला काय रे. मी म्हटलं हे तर माझा गणपती दूध प्यायला, तुझा गणपती दूध प्यायला काय रे, विचारल्यासारखं झालं. आणि काय रे, इस्फोटानं धक्का बसतो, गुदगुल्या होत नाहीत, मग बुद्ध कसा हसल. इस्फोट ही तर बुद्धाच्या नावानं युद्धाची तयारी आहे. तरी तो म्हणला माझा बुद्ध हसलाच. मग मी म्हणलं इथं बुद्धाला हसवायला काही कमी विनोद घडतायत. बाबरी पडताना बुद्ध हसला असेल, दंगल होताना, माणसं मरताना आणि मारताना बुद्ध हसला असेल, बॉम्ब इस्फोटात शरीराचे लसके उडताना बुद्ध हसला असेल, अरे सर्व त्याला हसवण्यासाठीच तर घडले, पण माझा बुद्ध स्तब्ध, तो कसला हसेल. तुझा बुद्ध हसरा आहे, कधी पण हसतो, तो म्हणतात ना लाफिंग बुद्धा, तसा. माझा बुद्ध शांत हसतच नाही. मी त्याला हसवण्यासाठी म्हटलं परवा तुझा वाढदिवस झाला, हस बाबा. तो म्हणला माझा मृत्यू त्याच दिवशी झाला. मी म्हटलं हा देश तुझा आहे. तो म्हणला सारे जगच माझे आहे, पण बुद्ध गायचं काय. इथं माझ्याच भूमीत माझा विहार दुसऱ्याच्या ताब्यात, बुद्ध शून्यात बघत राहिला, तो दुःख पचवणारा अष्टांग मार्गी बुद्ध धीर गंभीर झाला. मी बुद्धाला शेवटचं वंदन केलं तेव्हा एक चमक डोक्यातून गेली, माझा बुद्ध जेव्हा हसेल तेव्हा नंदनवन फुलेल या देशात. माझा बुद्ध तेव्हा हसेल जेव्हा नंदनवन फुलेल या देशात. गरीबाच्या हाती रोकडा असेल, फाटक्याच्या अंगात कपडा असेल, राहायला त्याला झोपडा असेल, तोंडात त्याच्या तुकडा असेल, तेव्हाच हसरा त्याचा मुकडा असेल. बहुजन हिताय बहुजन सुखाय असेल तेव्हा कायमचाच भारतात लाफिंग बुद्ध असेल, तेव्हा कायमचाच भारतात लाफिंग बुद्ध असेल. आणि बुद्ध हसला हे सांगायची वेळच नसेल, आणि बुद्ध हसला हे सांगायची वेळच नसेल. धन्यवाद.
0: सुंदर, खूप सुंदर सर. म्हणजे इतक्या सुंदर शब्दात तुम्ही वर्णन केला तर बुद्ध हसला, आणि मला वाटतं ह्या शब्दांसाठी खरंच सर हॅट्स ऑफ आहे, तुमच्या लिखाणासाठी, तुमच्या संपूर्ण प्रवासासाठी. अगदी शेवटचा प्रश्न सर, आणि त्यानंतर आपल्याला हा कार्यक्रम खऱ्या अर्थानं इथेच थांबावं लागेल कारण पुढच्या कार्यक्रमासाठी आपल्याला वळायचं आहे. तर शेवटचा प्रश्न असा आहे की 70व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं आपण कोणते सामाजिक उपक्रम राबवू शकतो ज्यामुळे बुद्धांचा विचारांचा प्रसार आणि प्रचार होईल, काय सांगाल.
1: धम्मचक्र प्रवर्तन म्हणजे धम्माला गती देणं आहे, आणि जर गती द्यायची असेल तर आज आपल्याला माहिती आहे की बुद्धाच्या देशातूनच बुद्धाचा विचार हा जगभर पसरला, पण तो आज भारतामध्ये तशी अवस्था नाही आहे. आज थोडंसं आपल्याला विषण्ण असं वातावरण दिसत आहे. धर्म अगदी टोकदार होताना दिसत आहेत, आणि ज्याला त्याला आपापल्या धर्माचं जाज्वल्य अभिमान असताना धर्म एकमेकाशी टकराव होतोय की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना आज बुद्धाचा मानवतावाद सांगण्याची वेळ आलेली आहे. म्हणजेच बुद्धाचा मानवतावाद जो संविधानाच्या रूपाने आज आपल्यासमोर दिसत आहे, समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्यायावर आधारित हा समाज. धर्म ही खाजगी बाब आहे, धर्म ही वर्शिपिंग म्हणजे आचरण आणि आचार विचार आणि पूजेचं माध्यम आहे, आणि म्हणून तो घरी आणि धर्म

0: स्थळामध्ये असला पाहिजे. पण तू बाहेर जर धर्म आपण घेऊन आलो तर दोन धर्मांचा टकराव होणं हे साहजिकच आहे. आणि म्हणून आता आपण संविधानिक माध्यमातून आपण सर्व भारतीय लोक ज्यांचा संविधान हा खऱ्या अर्थानं धर्मग्रंथ आहे, त्यांनी बुद्धाचा मानवतावाद जर स्वीकारला आणि त्याच्यामध्ये जो मानवी जीवनमूल्य आहेत त्याच्यात जो मध्यम मार्ग सांगितलेला आहे त्या मध्यम मार्गाने आपण गेलो, अगदी दोन्ही टोकाचे मार्ग जर आपण टाळले आणि मध्यम मार्गाने आपण गेलो तर मला असं वाटतं की जे सहा धर्म आपल्या देशामध्ये गुणगोविंदाने नादत आहेत त्या सहा धर्माचे लोक एकमेकाशी बंधुभावाप्रमाणे वागतील आणि जे काय आपल्याला धर्म स्वातंत्र्य दिलेलं आहे त्याचं काटेकोरपणे आपल्याच मंदिरांमध्ये आपल्या प्रार्थनास्थळामध्ये पालन करतील आणि एकमेकाच्या धर्मांवरती कुठलेही गालबोट न लावता आक्षेप न घेता आपण जर खऱ्या अर्थानं सर्व भारतीय लोक बुद्धाच्या मानवतेने अर्थात समता स्वातंत्र्य बंधुभाव आणि न्याय आणि त्याचबरोबर आपल्याला प्रज्ञाशील करुणा ह्या तीन गोष्टीचं जर आपण पावित्र्य जपलं म्हणजे सगळे लोक प्रज्ञावान झाले पाहिजेत, शीलवान झाले पाहिजेत आणि त्यांच्यात मानवता मानवतेबद्दल करुणा निर्माण झाली पाहिजे तर तुम्ही आधी विचारलेल्या प्रश्नाप्रमाणे आपल्याला अहिंसक मार्गाने ह्या जगाला सुखी समाधानी आणि आनंदी करता येईल. कारण बुद्धाचा मार्ग जगाला सुंदर समाधानी आनंदी बनवणार आहे. चला आपण ह्या बुद्धाच्या विचाराने जगाला आनंदी करूया. धन्यवाद.
1: खरंच आपले विचार सतत ऐकत राहावेसे वाटतात सर, परंतु वेळेअभावी आपल्याला इथे थांबावं लागतंय. आज आपल्या स्टुडिओत विचारवंत सामाजिक चळवळीचे प्रणेते म्हणून ज्यांची ओळख आहेत प्राध्यापक विजय कृष्णा मोहिते सर यांनी आज आपल्याला खऱ्या अर्थानं विचारांच्या माध्यमातून आपल्याला प्रफुल्लित केलं, आपल्याला अगदीच ऊर्जात्मक केलं. आणि धन्यवाद सर, मनापासून आपण इथे आलात आणि आपला वेळ दिलात त्याबद्दल मनपूर्वक आकाशवाणीतर्फे आणि अर्थात FM रेनबोतर्फे आपलं मनापासून आभार सर.
0: धन्यवाद.

ऐकूया आजच्या ठळक बातम्या. परकीय शक्तींच्या पाठिंब्याने घटनात्मक संस्था कमकुवत करण्याच्या विरोधकांचा प्रयत्न असल्याचा आरोप केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केला आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी दिल्लीत विरोधी पक्ष आणि इतर संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनांसंदर्भात हे वार्ताहरांशी बोलत होते. भाजपा अध्यक्ष नितीन नवीन आणि इतर नेत्यांनीही आंदोलनावर टीका केली आहे. दिल्लीत जंतर मंतरवर आंदोलन करण्यासाठी निघालेल्या अनेक आंदोलक व राजकीय नेत्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. संपूर्ण दिल्लीत मोठा पोलीस बंदोबस्त असून अनेक ठिकाणी नेत्यांची धरपकड झालीय. दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानात करणारे सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी आणि इतरांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. भिवंडीजवळ एका आश्रमशाळेत आदिवासी विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी शाळा प्रशासनानं मुख्याध्यापकांसह शाळेतल्या 2 अधिकाऱ्यांना निलंबित केलंय. या 11 वर्षाच्या विद्यार्थ्याला शाळेत असतानाच ताप येत असतानाही त्याला वेळेवर वैद्यकीय उपचार पुरवले गेले नसल्याचा आरोप केला गेला आहे. भारत आणि वेस्ट इंडिज क्रिकेट संघादरम्यान 3रा T20 सामना इंदोर इथं उद्या संध्याकाळी 7 होणार आहे. 5 सामन्यांच्या मालिकेत आतापर्यंत भारत आणि वेस्ट इंडिजनं प्रत्येकी 1 सामना जिंकून बरोबरी साधली आहे. या होत्या आजच्या ठळक बातम्या. धन्यवाद. नमस्कार श्रोते हो, आणि कसा वाटला आजचा कार्यक्रम? म्हणजे सप्तरंगी सात तारा ह्या कार्यक्रमात आपण आपला प्रतिसाद तर दर्शवलात, परंतु आज खरं तर आपण सकाळपासून म्हणजे दुपारपासून 2:30 जो कार्यक्रम करत आहोत चला दोस्त हो, त्याच्यानंतर सप्तरंगी सात आणि आत्ता सांजेच्या पारीमध्ये आज आपल्याला माहितीच आहे की नाट्य संगीताबद्दल आपण बोलणार आहोत किंवा तशी संगीत आपण पदं ऐकणार आहोत. पण सगळ्यात आधी ज्या नाट्यसंगीताची सुरुवात आपण किंवा संगीताची नाट्यसंगीताची सुरुवात होते ती नांदी आधी आपण ऐकूया आणि त्यानंतर आपण आजच्या विषयाकडे वळूया.

0: नमस्कार, मी सिद्धार्थ जाधव। आपण ऐकत आहात दिवसाची प्रसन्न सुरुवात करणारी सप्तरंगी FM रेनबो वाहिनी।
1: तर श्रोते हो, सांजेच्या पारी या आपल्या आवडत्या कार्यक्रमात मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो, आपला आरजे मित्र प्रफुल्ल आचरेकर। आज सांजेच्या पारीत नाट्यगृहांची सफारी करायचं असं माझं ठरलेलं आहे। खरं तर महाराष्ट्रातल्या सगळ्या नाट्यगृहांची सफारी करायचं असं माझं ठरलंय, पण वेळेअभावी किती नाट्यगृह आपल्याला फिरता येत आहेत, किती त्यांची सफर करता येतील हे जरा आपल्याला बघावं लागेल। त्याचं कारण म्हणजे काय होतं नेमकं, आपण बऱ्याच वेळा नाटकांबद्दल बोलतो, नाटकांच्या कलाकारांबद्दल बोलतो, नाट्य कलाकारांबद्दल बोलतो, परंतु नाट्यगृहांबद्दल आपण बऱ्याच वेळा बोलत नाही। आणि मला असं वाटलं की हा विषय आज सांजेच्या पारीच्या निमित्तानं आपण घेऊया आणि त्याच्यावर आपण चर्चा करूया, चर्चा म्हणण्यापेक्षा संवाद साधूया। आणि जर माझ्याकडून काही नाट्यगृह राहिली असतील किंवा मला माहिती नसतील तर तुम्ही कृपया करून सुचवा, जेणेकरून माझ्याही ज्ञानात भर पडेल, नाही का। तर पहिलं नाट्यगृह जे आपण खरं तर महाराष्ट्रभर फिरणार आहोत, परंतु पहिली मुंबई आपण सुरुवात करूया मुंबईपासून आणि मग आपण वळूया आपल्या पुढच्या शहराकडे। तर पहिलं शहर म्हणजे मुंबई आणि दक्षिण मुंबई अर्थात साऊथ मुंबई, जी सगळ्यांची ओळख आहे अशी मुंबई, जिचं गिरगावमधील स्थापित असलेलं नाट्यगृह म्हणजे अर्थात मुंबई मराठी साहित्य संघ मंदिर। मुंबईमधील गिरगावमध्ये स्थित असलेलं मराठी रंगभूमीला आधुनिक रूप देणारं ऐतिहासिक नाट्यगृह सांस्कृतिक साहित्यिक शैक्षणिक क्षेत्रात कार्य कर्तृत्व गाजवून नावलौकिक सार्थ करणारी संस्था। या संस्थेने रौप्य महोत्सव साजरा केला, सुवर्ण महोत्सवाच्या स्मृती कोरल्या, हिरक महोत्सव व अमृत महोत्सवाची तेजस्वी पावले उमटून साहित्य संघ आता शतकाकडे वाटचाल करीत आहे। मुंबई मराठी साहित्य संघाचा जन्म हा 21 जुलै 1935 रोजी झाला। बघा, म्हणजे खरं तर आपण फक्त नाट्यगृहात जातो, बसतो, नाटक बघितलं, ते एन्जॉय केलं की निघतो, परंतु नाट्यगृहांचा इतिहासही तेवढाच महत्त्वाचा आहे एक मराठी माणूस म्हणून, एक मराठी रसिक म्हणून। त्यामुळे त्याचा इतिहास आजच्या दिवसाच्या निमित्ताने आपण जाणून घेऊया। तर या संस्थेचे पहिले कार्यालय संस्थापक होते डॉक्टर अ.ना. भालेराव हे, त्याचबरोबर साहित्य संघाच्या नावात साहित्य असलं तरी मराठी संगीत नाटकांचे प्रमुख केंद्र म्हणून साहित्य संघाची मुंबईकर नाट्यरसिकांना ओळख आहे। तब्बल 125 वर्षांचा इतिहास सांगणाऱ्या मराठी रंगभूमीच्या प्रवाहातला अगणित दिग्गज रंगकर्मींची पावले साहित्य संघाच्या रंगमंचाला लाभलेली आहेत। संगीत नाटकांचा सुवर्ण काळ असो किंवा साहित्य संघ मंदिराने सगळ्या नाट्य परंपरेतील नाट्य काय म्हणू आपण त्याला, प्रत्येक नाटकातल्या वेगवेगळ्या विभागातली सगळी नाटकंही बघितलेली आहेत या नाट्यगृहाने। केवळ गिरगावकर नाट्यरसिकच नव्हे तर अखिल मुंबई आणि महाराष्ट्रातूनही साहित्य संघ मंदिरात पायधूळ झाडणाऱ्या मायबाप रसिकांना मुंबई मराठी साहित्य संघ भरभरून दिलेला आहे। आता याच साहित्य संघाची एक रंजक गोष्ट तुम्हाला सांगतो, जी बऱ्याच जणांना माहिती असेल, परंतु आजच्या ह्या दिनाच्या निमित्ताने किंवा आजच्या ह्या आपल्या नाट्यगृहाच्या माहितीच्या निमित्ताने आपण ती शेअर करतो पुन्हा, की मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात साहित्य संघ मंदिरात कर्मचारी म्हणून नोकरी केली होती, हे आपणास ठाऊकच असेल। आणि याच रंगमंचावरून त्यांच्या अभिनय प्रवासाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आणि या साहित्य संघाने अनेक दिग्गज कलाकार दिले, अनेक कलाकारांनी आपली कला सादर केली। आता इथे जायचं कसं, तर चर्नी रोड स्टेशन जवळ अगदी 5 ते 7 मिनिटाच्या अंतरावर असलेलं साहित्य

संघ, त्यामुळे चर्नी रोड स्टेशनला आपण जाऊन तिथून अगदी चालत चालत या नाट्यगृहापर्यंत पोहोचू शकता. त्यानंतरचं पुन्हा दुसरं एक नाट्यगृह दक्षिण मुंबईतलं, जे स्थित आहे नरीमन पॉइंटला, नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट म्हणजेच NCPA. यातील टाटा थिएटर आणि एक्सपेरिमेंटल थिएटर म्हणजे उच्च दर्जाची मराठी नाटके सादर होतात. हे दक्षिण मुंबईतलं नरीमन पॉइंट येथील अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेलं आहे. भारतातील एक अग्रगण्य आणि अत्यंत प्रतिष्ठित असं सांस्कृतिक केंद्र आहे. याची स्थापना 1969 JRD टाटा आणि डॉक्टर जमशेद भाभा यांच्या दूरदृष्टीतून भारतीय कला आणि संस्कृतीचं जतन व संवर्धन करण्यासाठी झालं होतं. हे दक्षिण आशियातील पहिलं बहुविध म्हणजे मल्टी जनरल सांस्कृतिक केंद्र मानलं जातं. NCPA संकुलात सुमारे 32,000 चौरस मीटर क्षेत्रात पसरलेली 5 आधुनिक सभागृह आहेत, जे विविध कला प्रकारांसाठी डिझाईन केलेली आहेत. हे 1,000 आसनांचं सर्वात मोठं सभागृह आहे. येथे प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय ओपेरा, बॅले आणि मोठे ऑर्केस्ट्राचे कार्यक्रम होतात. त्याचबरोबर आपली मराठी नाटकांची सुद्धा वर्णी लागलेली असते. त्यामुळे असं नाही आहे की फक्त हिंदी आणि गुजराती किंवा इतर भाषांचेच फक्त कार्यक्रम होतात, तर नाही आहे तसं. मराठी नाटकांनीही आपली वर्णी लावलेली आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे एक मराठी रसिक म्हणून. त्याचबरोबर भारतीय शास्त्रीय संगीत आणि नृत्यासाठी या सभागृहाची रचना आणि ध्वनिव्यवस्था ही सर्वोत्तम मानली जाते. इथे कसं जायचं तर NCPA मार्ग नरीमन पॉइंट ओबेरॉय हॉटेलच्या अगदी समोर हे स्थित असलेलं नाट्यगृह आहे. चला, पुढचं नाट्यगृह कुठलं आहे नक्की सांगणार आहे, पण तोवर एक सुंदर पद ऐकूया.

0: नमस्कार, मी मधुगंधा कुलकर्णी आणि आपण ऐकत आहोत 107.1 मेगाहर्ट्ज वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी। आनंद घ्या नव्या जुन्या मराठी गाण्यांचा आणि गप्पांचा।
1: नक्कीच आनंद घ्यायचा आहे जुन्या नव्या गाण्यांचा आणि नाट्यसंगीतांचा सुद्धा। चला, पुढचं नाट्यगृह आहे जे भाईकाळा या विभागात स्थित आहे, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृह। भाईकाळा पूर्व रेल्वे स्थानकापासून असलेल्या नूतनीकृत लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाचे 31 जुलै 2026 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं। याची स्मरणिका जी गॅलरी आहे ही पाहण्याजोगी आहे। नाट्यगृहाच्या तळमजल्यावर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याचा वारसा सांगणारी एक विशेष स्मृती गॅलरी तयार करण्यात आली आहे। यात त्यांचा पुतळा, त्यांचे साहित्य, लावणी, गीते, शाहिरी रचना, छायाचित्रे आणि अनेक विचार मांडलेले आहेत। अत्याधुनिक प्रकाश योजना सुद्धा इथे उपलब्ध आहेत। अत्याधुनिक ध्वनिक्षेपण यंत्रणेसह 761 आसना च्या क्षमतेचं सुसज्ज असं वातानुकूलित बंदिस्त असं हे नाट्यगृह आहे। नाट्यगृहातील रंगमंचाची रुंदी ही 21 मीटर आहे आणि लांबी 11 मीटर इतकी आहे। नाट्यगृहात क्राय रूम, आता हा क्राय रूम प्रकार काय आहे तर लहान बाळं जी रडतात त्यांच्यासाठी खास खोलीसुद्धा इथे करण्यात आलेली आहे, त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। बऱ्याच वेळा काय होतं, नाटकात आपण लहान मुलं घेऊन जातो कार्यक्रमाच्या निमित्तानं, पण यांना कसं शांत करावं यासाठी क्राय रूमची व्यवस्था केलेली आहे। ग्रीन्स रूम्स आहेत, 2 मेकअप्स रूम्स आहेत आणि अनेक वेगवेगळ्या सुविधा आहेत। इथे कसं जायचं तर भाईकाळा पूर्व रेल्वे स्टेशनला उतरायचं। राणीबाग ही सगळ्यांना, जगात कुणाला माहिती नाही असं माहिती नसेल एकही व्यक्ती, तर राणीबागेच्या अगदी जवळ 5 मिनिटाच्या अंतरावर असलेलं हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह आपल्याला दिसेल आणि तिथे तुम्ही जाऊन कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकता। चला, याच वळणावर पुढचं एक सुंदर गीत ऐकूया आणि त्यानंतर वळूया।

0: नमस्कार, मी केदार शिंदे। आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी। मस्त मस्त गाणी, गप्पा, मुलाखती याचा आनंद जरूर घ्या। ऐकत रहा FM रेनबो।
1: यानंतर आपण वळूया मध्य मुंबईकडे। मध्य मुंबई अर्थात मराठी रंगभूमीचा कणा म्हणून ओळख असलेलं दादर। आता या दादरमध्ये काय काय स्थित आहे हे काही सांगायची गरज नाही आहे, तरीसुद्धा नाट्यगृहांबद्दल बोलतो आहे, त्यामुळे सगळ्यात आधी ज्या नाट्यगृहाचा उल्लेख करावासा वाटतो ते म्हणजे श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह। केवळ एक नाट्यगृह नसून हे मराठी रंगभूमीचे आणि नाट्यरसिकांचे सोन्याचे घर मानलं जातं। किती अभिमानाचा हा भाग आहे बघा, की हे नाट्यगृह श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ यांच्या माध्यमातून चालवलं जातं। 31 डिसेंबर 1943 रोजी याची स्थापना झाली आणि 3 मे 1965 रोजी दादरमधील पहिलं बंदिस्त सभागृह म्हणून हे खुले झालं। छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख टाळून त्यांना पूर्ण आदर देण्यासाठी 2025 याचं नाव बदलून श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर असं करण्यात आलं। येथे साधारण 1000 प्रेक्षकांची आसन क्षमता आहे। इथे प्रयोग करायचा म्हणजे कलाकार तंत्रज्ञ यांच्यासाठी जरा तारेवरची कसरत असते। का असते हे तुम्हाला प्रत्यक्ष जाऊन कळेल, मग तुम्ही मला कळवा काय नेमकी तिथे कसरत कशी असते ती। तर येथील मध्यांतरात मिळणारा जो मराठमोळा पदार्थ आहे ना, अर्थात वडापाव आणि चहा, हा प्रेक्षकांसाठी लोकप्रिय आहे। त्याचबरोबर अजून एक इथली खासियत म्हणजे बाळूमामा। बाळूमामा म्हणजे आपले दैवत नाहीत, इथले बाळूमामा कर्मचारी आहे, ते इथे खूप फेमस आहेत असं म्हणतात। का? तर नाटकाचं अचूक भाकीतच सांगणारे हे बाळू वासकर म्हणजे बाळूमामा, जे कॅन्टीनचे कर्मचारी आहेत, त्यांना या मराठी नाट्यसृष्टीत नाटकाचे अचूक भाकीत सांगणारा माणूस असं मानलं जातं। बघा, म्हणजे एखादं नाटक प्रेक्षकांना आवडेल की नाही, ते चालणार की नाही, याचा अंदाज हा बाळूमामा देतात त्यांच्या दूरदृष्टीतून। त्यानंतर दिवंगत अभिनेते, म्हणजे खरंच हे मनाला मान्य होत नाही आहे, परंतु गेल्या 2 दिवसापासून मनाला तेवढ्याच त्रास होतो आहे, परंतु आज हा शब्द, या शब्दाचा उल्लेख करावा लागतोय, ते म्हणजे दिवंगत अभिनेते नाना पाटेकर यांचं गाजलेलं मराठी नाटक म्हणजे पुरुष। याच शिवाजी मंदिर नाट्यगृहात पहिल्यांदा जे सादर झालं ते पाहिल्यानंतर प्रसिद्ध दिग्दर्शक विदू विनोद चोप्रा यांनी त्यांना त्यांच्या परिंदा चित्रपटासाठी फायनल केलं होतं। किती मोठी गोष्ट आहे बघा, म्हणजे आपल्या खऱ्या या हिंदी चित्रपटसृष्टीसाठी एक परिंदा नाना पाटेकर यांच्या माध्यमातून लाभला आणि तो सगळ्यांना लोकप्रिय झाला। नानांच्या स्मृतींना या निमित्तानं उजाळा देताना, त्यांच्या निमित्तानं, त्यांच्या संपूर्ण कार्याच्या निमित्तानं आमच्या FM रेनबोच्या परिवारातर्फे मनपूर्वक खऱ्या अर्थानं भावपूर्ण श्रद्धांजली। त्यांच्या स्मृती कायम आमच्या सगळ्यांच्याच, भारतातल्या प्रत्येक लोकांच्या स्मरणात राहतील। आणि रंगभूमीचं जेव्हा जेव्हा आपण कधीही उल्लेख करू तेव्हा नाना यांचं हे काम उल्लेखनीय आहे, ते कायम स्मरणात राहील। त्यानंतर प्रसिद्ध बालनाट्य अलबत्त्या गलबत्त्या नाटकाचा महाविक्रम एकाच दिवसात याच एकाच मंचावर आणि त्याच कलाकारांसह 6 प्रयोग झाले आणि विश्वविक्रम या ठिकाणी झाला, म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहामध्ये। त्यानंतर पु ल देशपांडे, बालगंधर्व, आचार्य अत्रे यांच्यापासून ते आस्था गायत पिढीतले प्रशांत दामले, भरत जाधव, महेश मांजरेकर यांच्यासारख्या दिग्गज महान कलाकारांच्या अभिनयाने आणि टाळ्यांच्या कडकडाटाने ही वास्तू दुमदुमली आहे। हाऊसफुलची पार्टी गेली अनेक वर्ष या नाट्यगृहाने पाहिली आहे। कसं जायचं इथे? तर हे नाट्यगृह अगदी जवळ आहे दादर स्टेशनपासून आणि प्लाझा चित्रपट गृहाच्या अगदी समोर आहे, 10 मिनिटाच्या अंतरावर। तर कुणालाही तुम्ही विचारलात की छत्रपती श्री शिवाजी महाराज नाट्यगृह कुठे आहे, तर कुणीही तुम्हाला जाऊन सोडेल। आणि आता वेळ झाली आहे एक सुंदर पद ऐकायची, ज्यांनी आपल्याला फरमाईश केली आहे, ते आहे दत्तात्रय यांनी। तर त्यांचं एक सुंदर गीत ऐकूया।

0: नमस्कार, मी मृणाल कुलकर्णी आणि आपण ऐकत आहात इंद्रधनुष्याचे सात रंग FM रेनबो वाहिनी 107.1 MHz।
1: खूप छान वाटतं जेव्हा आपल्या कामाची कुणीतरी खरंच दखल म्हणूया नको प्रतिक्रिया आपल्या कामाबद्दल सांगतात आणि तुमच्या माध्यमातून, श्रोत्यांच्या माध्यमातून आम्हाला जेव्हा आरजेंना सगळ्यांना जेव्हा एक उभारी मिळते की कार्यक्रम छान होतोय हे सांगणं सुद्धा खूप महत्त्वाचं असतं। आणि असाच एक छान एक फोन आला होता वसुमती ठोसरताईंचा, ज्यांनी कामाप्रती माझ्या छोट्या मोठ्या ज्या काही गोष्टी छान छान होत्या त्याप्रती एक छान मला कॉम्प्लिमेंट दिली आणि मला ती कॉम्प्लिमेंट खूप प्रचंड आवडली। मी अशीच मनात कायम स्मरणात ठेवेन ज्यामुळे पुढचे येणारे कार्यक्रम अजून छान छान करता येतील। त्यामुळे असंच प्रेम देत राहा प्रत्येकाला, मलाच एकट्याला नाही सगळ्यांना द्यायचं आहे प्रेम, कारण प्रत्येक आरजे हा आपापल्या परीने आपापल्या प्रयत्न

ठिकाणी हा छान कार्यक्रम कसा होईल याचा उद्देश ठेवून प्रत्येक दिवस खरं तर तो प्रयत्न करत असतो, प्रत्येक दिवसाचा छान कसा, तुमचं मनोरंजन कसं होईल, तुम्हाला आनंद कसा मिळेल, हाच एक छोटासा उद्देश असतो. चला पुढे वळूया, याच दादर मधून थोडंसं पुढे जाऊया. म्हणजे दादर आणि माटुंगा काही लांब नाही आहे, पण तरीसुद्धा अगदी 10 मिनिटाच्या अंतरावर असलेलं हे स्थित असलेलं नाट्यगृह म्हणजे यशवंत नाट्य मंदिर. माटुंगा पश्चिम मुंबई येथील यशवंत नाट्य मंदिर नाट्यगृहाची स्थापना 2005 मध्ये झाली. हे नाट्यगृह प्रामुख्याने मराठी नाटक सांस्कृतिक कार्यक्रम आणि व्यावसायिक प्रयोगांसाठी अत्यंत प्रसिद्ध आहे. व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटकांचे प्रमुख केंद्र म्हणून इथे ओळख आहे. हे नाट्य संकुल अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या व्यवस्थापनाखाली चालवले जाते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विद्यमान अध्यक्ष सुप्रसिद्ध अभिनेते श्री प्रशांत दामले सर हे आहेत. ज्येष्ठांसाठी महाराष्ट्रातील, आता किती महत्त्वाची इथे गोष्ट आहे बघा, जर तुम्ही या नाट्यगृहाला कधी भेट दिला तर कळेल की ज्येष्ठांसाठी महाराष्ट्रातील पहिली सरकती खुर्ची म्हणजे स्टेअर लिफ्ट इथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. किती विचार केला प्रेक्षकांचा बघा, वयोवृद्ध व्यक्तींचा सुद्धा. यशवंत नाट्य मंदिर हे राज्यातील पहिलं असं नाट्यगृह आहे जिथे ज्येष्ठ आणि दिव्यांग नाट्य रसिकांसाठी जिन्यावर इलेक्ट्रिक सरकत्या खुर्चीची व्यवस्था केलेली आहे, अर्थात इलेक्ट्रिक स्टेअर लिफ्ट चेअर आपण त्याला म्हणतो इंग्रजीत. तर विशेष सोय त्याची करण्यात आली आहे, ज्या रसिकांना जिने चढणे शक्य नसते त्यांच्यासाठी ही सोय केलेली आहे. भव्य आसन क्षमता आणि उत्कृष्ट ध्वनी व्यवस्था या नाट्यगृहामध्ये आपल्याला दिसते. तब्बल 964 आसनांची इथे व्यवस्था केलेली आहे. नूतनीकरणांमुळे तळमजल्यावर अत्याधुनिक गोष्टींबरोबर नाटकाच्या तालमीसाठीही जागा उपलब्ध इथे आपल्याला दिलेली आहे करून. तर ज्यांना तालमीसाठी जागा मिळत नाही, अनेक नवोदित कलाकार असतात, त्यांच्यासाठी दादर माटुंगा हे स्थान खरंच महत्त्वाचं ठरेल. आणि रुपारेल कॉलेज जवळ आहे, स्टार सिटी सिनेमा इथे जवळ आहे, तुम्ही 10 मिनिटाच्या अंतरावर दादर ते माटुंगा या चालत चालत जाऊ शकता आणि भेट देऊ शकता. म्हणजे जे दादरमध्ये राहणारे आहेत त्यांना तर सांगायची गरज नाही, परंतु आपण जे मुंबईच्या बाहेर आहेत आणि दादरच्या बाहेर राहणारे रसिक आहेत, श्रोते आहेत, त्यांना आपण सांगतोय. त्यानंतर पुढचं नाट्यगृह म्हणजे रवींद्र नाट्य मंदिर आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी जे प्रभादेवीमध्ये स्थित आहे. रवींद्र नाट्य मंदिर हे मुंबईतील प्रभादेवी येथे स्थित मराठी रंगभूमीचं आणि सांस्कृतिक चळवळीचं एक अत्यंत प्रतिष्ठित असं केंद्र आहे. मराठी नाटके संगीतमय कार्यक्रम आणि विविध सांस्कृतिक घडामोडींसाठी हे सभागृह जगभरातील नाट्यरसिकांसाठी हक्काचं ठिकाण मानलं जातं. हे नाट्यगृह पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या आवारात स्थित आहे. या ऐतिहासिक नाट्यगृहाची स्थापना 1972 मध्ये करण्यात आली होती. जागतिक कीर्तीचे थोर कवी आणि नोबेल विजेते रवींद्रनाथ टागोर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ या सभागृहाला रवींद्र नाट्य मंदिर असं नाव देण्यात आलं. हा इतिहास माहीत असणं फार गरजेचं आहे एक मराठी रसिक म्हणून, मराठी श्रोते म्हणून आणि अर्थात मराठी माणूस म्हणून. पुढे 17 नोव्हेंबर 2002 रोजी याच परिसरात महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांच्या नावाने पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी सुरू करण्यात आली, ज्याचा रवींद्र नाट्य मंदिर हा मुख्य भाग आहे. याची आसन क्षमता जी आहे ती 911 एवढी जागा असून भव्य मराठी हिंदी गुजराती नाटकं इथे होतात आणि दर दिवसाला होतात. त्यामुळे असं नाही की आज सुट्टी आहे तर वेगळा प्लॅन करूया, तुम्हाला जेव्हा जेव्हा सुट्टी मिळते तेव्हा तेव्हा तुम्ही या नाट्यगृहांना भेट देऊन नाटकं पाहण्याचा आनंद घेऊ शकता. कारण मराठी नाटकं जर नाही बघितली तर आपला मराठी कलाकार, मराठी संस्कृती, मराठी परंपरा ही कशी टिकेल, नाही का? त्यामुळे एक रसिक म्हणून सुजाण असणं फार गरजेचं आहे, मराठी नाटकं बघणं गरजेचं आहे. आता अगदी बाजूला लागून असलेली वास्तू म्हणजे पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी जे महाराष्ट्रातील कला साहित्य आणि संस्कृतीचे प्रमुख आणि जिवंत केंद्र आहे. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व थोर साहित्यिक आणि बहुआयामी कलाकार पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे अर्थात आपले पुलं यांच्या स्मृतिप्रित्यर्थ महाराष्ट्र शासनाने 2002 मध्ये या अकादमीची स्थापना केली. प्रसिद्ध रवींद्र नाट्य मंदिर याच अकादमीचा संकुलक
संकुलाचा एक मुख्य भाग आहे. हे मगाशी मी सांगितलं, इथे कला आणि संस्कृतीशी संबंधित विविध गोष्टी बघायला व अनुभवायला मिळतात. आता इथे काय काय बघायला मिळतं तर खुल्या वातावरणात कार्यक्रमांचे सादरीकरण इमारतीच्या बाहेरील बाजूस खुल्या रंगमंचाची व्यवस्था केली आहे. म्हणजे ज्यांना आपले काही नृत्याचे कार्यक्रम म्हणा किंवा आपले एकांकिकेचे कार्यक्रम म्हणा किंवा इतर कुठलेही सांस्कृतिक कार्यक्रम म्हणा जे खुल्या मंचावर करायचे असतील त्याची व्यवस्था इथे अगदी दर्शनी भागात केलेली आहे. त्यानंतर पहिला व दुसरा जो मजला आहे तिथे काय तर पुलं कला दालन आहे, म्हणजे पु ल देशपांडे यांचं कला दालन आहे. येथे विविध चित्रकार आणि मूर्तिकारांच्या कलाकृतींची प्रदर्शनं भरवली जातात, आयोजित केली जातात. प्रशिक्षण व केंद्र कार्यालयसुद्धा आहे. अकादमीमार्फत चालवले जाणारे दृकश्राव्य ऑडिओ व्हिज्युअल माध्यम अभ्यासक्रमाचे वर्ग आणि प्रशासकीय कार्यालय या मजल्यांवर आहेत. चित्रपट मालिका आणि ऑडिओ व्हिडिओ निर्मितीसाठी येथे स्वरगंधर्व सुधीर फडके स्टुडिओ अंतर्गत अत्यंत प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध आहे, ज्यात क्रोमा स्टुडिओ, रेकॉर्डिंग व डबिंग स्टुडिओ, एडिटिंग आणि VFX स्टुडिओ उपलब्ध आहेत. बघा, आजकाल जसं जग बदलतं आहे तशी आधुनिकीकरणाकडे आपण वळत आहोत आणि ह्या गोष्टी सोप्या आणि पटकन उपलब्ध व्हाव्यात यासाठी हा पर्याय खूप महत्त्वाचा ठरतो. ज्या विद्यार्थ्यांना इथे आपल्या संधी उपलब्ध करून घ्यायची असेल त्यांनी नक्कीच संपर्क साधावा, जिथे आपल्या कलांना आणि अर्थात भविष्यासाठी फायदेशीर ठरेल. मुख्य सभागृह आणि मिनी थिएटर हे तिसऱ्या मजल्यावर आहे. नवीन लघु नाट्यगृह जे सुसज्ज आणि प्रेक्षकागृहांनी सजलेलं आहे ते म्हणजे अर्थात मिनी थिएटर हे तिसऱ्या मजल्यावर आहे, ज्यामध्ये अनेक प्रायोगिक नाटकंसुद्धा होतात. काही दीर्घांकही इथे सादर झालेले आहेत. त्यामुळे अनेक नाटकांचे नृत्यांचे आविष्कार इथे पाहायला मिळतात. यानंतर नृत्य दालन आणि वादन दालन हे सुद्धा इथे आपल्याला बघायला मिळतं. शास्त्रीय व लोकनृत्य तालीम, म्हणजे ज्यांना तालीम करायची आहे, सराव करायचा आहे, संगीताचा म्हणा किंवा नाटकाची जी तालीम आपण म्हणतो त्या तालमीसाठी सुद्धा इथे विशेष खोल्या आहेत. तालीम कक्ष जे आता मी उल्लेख केला ते 15 अधिक आहेत, त्याचाही आपण लाभ घेऊ शकतो. अगदी कमी दरात इथे आपल्याला हा तालीमचा रूम किंवा त्या खोल्या उपलब्ध होऊ शकतात. त्यानंतर पुढचा नाट्यगृहाचा उल्लेख करणार आहे, पण त्याआधी सुंदर गाणं ऐकूया आणि नंतर मग त्याकडे वळूया.

0: नमस्कार रसिक श्रोते हो, मी शिवाजी साटम। आपण ऐकत आहात 107.1 FM रेनबो वाहिनी, जुन्या नव्या मराठी गाण्यांची आणि गप्पांची मेजवानी।
1: आजच्या सांजेच्या परीत आपण नाट्यगृहांची सफारी करत आहोत, नाट्यगृहांबद्दल जाणून घेत आहोत माहिती। आणि जाणून घेत असताना अनेक श्रोते जोडलेले गेलेले आहेत, माफ करा मला या माहितीच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद नाही साधता आला, पण बरेच श्रोते जे मला सांगत आहेत की कुठे कुठे काय काय आहेत, नक्कीच त्यानिमित्तानं पहिल्या आपल्याला जोडले गेले आहेत। त्यांचं नाव आहे गोरेगाव वरून सुजाता जोशी, ज्यांना हा कार्यक्रम आवडतोय त्यांनी उल्लेख केला। त्यानंतर वैभव म्हात्रे परेलमधून, नक्कीच परेलमधलं मी आताच त्याचा उल्लेख करणार आहे, नक्कीच आधी आपण बाकीच्या श्रोत्यांचंही नाव घोषित करूया। प्रज्ञा वनारसे यांनी आपल्याला संदेश पाठवलेला आहे, उदय कुलकर्णी अंधेरीवरून, त्रिंबक कुलकर्णी लातूरवरून हे सुद्धा कार्यक्रम ऐकत आहेत, देवराम म्हात्रे वशणी गावामधून कार्यक्रम ऐकत आहेत, त्यानंतर दत्ता केदार पंढरपूरमधून, विजेंद्र घाटोळ अकोलामधून, चंद्रशेखर मुलेकर, पंकज तरे, दत्तात्रय आदत वेलापूरमधून, मुन्ना पुट्टजवार, सुयोग महाजन, प्रमोद राऊत धाराशिवमधून, रामदास तांबे डोंबिवलीमधून, असे अनेक अनेक अनेक कला आमचे श्रोते, त्याचबरोबर आमचे ओमकार पाटील सुद्धा जोडले गेलेले आहेत। आणि अनेक अनेक अनेक श्रोत्यांमुळे आमचा हा कार्यक्रम मला वाटतं खूप सुंदर होत आहे, आणि हा सुंदर तुमच्या सगळ्या प्रतिसादामुळे होत आहे। पुढचं नाव खरं तर ज्यांनी वैभव यांनी सुचवलं आणि ते नाव म्हणजे परेलमधील दामोदर हॉल, जे आत्ता स्थित नाही आहे तिथे कारण त्याचं नूतनीकरण सुरू आहे, पण परेलमधील जे स्थित असलेलं दामोदर हॉल काही काळाआधी इथे अनेक रसिकांसाठी अनेक मराठी कलाकारांसाठी हे हक्काचं घर होतं। म्हणजे तिथे तर मला वाटतं की जो लालबाग परळ हा जो परिसर आहे तिथे येणाऱ्या प्रत्येक किंवा महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रत्येक रसिकांसाठी अनेक अनेक अनेक कार्यक्रम तिथे होत असत, परंतु लवकरात लवकर दामोदर हॉल हा पुन्हा एकदा नव्याने उभा राहावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना करूया। पुढे जाऊया, पुढचं नाट्यगृह आहे आता पश्चिम उपनगराकडे वळूया आपण, म्हणजे वेस्टर्न लाईनकडे। त्यामधलं पहिलं नाट्यगृह म्हणजे मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, जे विलेपार्ले पूर्व इथे स्थित आहे। पार्लेकरांचे आणि मराठी नाट्यप्रेमींचे अत्यंत आवडतं हे नाट्यगृह। हे नाट्यगृह मुंबई महानगरपालिकेद्वारे चालवले जातं। याची स्थापना 1978 करण्यात आली होती। मुंबईतील विलेपार्ले पूर्व येथे असलेले मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह हे केवळ एक प्रेक्षकगृह नाही आहे, तर मराठी रंगभूमी आणि सांस्कृतिक वारशाचा एक मुख्य जिवंत केंद्रबिंदू आहे। त्याचबरोबर मुंबईतल्या इतर नाट्यगृहांच्या तुलनेत हे रेल्वे स्टेशनपासून सर्वात जवळचं नाट्यगृह आहे। म्हणजे स्टेशनला तुम्ही पोहोचलात, विलेपार्ले पूर्वेला आलात की पायऱ्या जशा उतरलात ना स्टेशनच्या, की अगदी म्हणजे समोर असं दिसतं हो, म्हणजे त्यामुळे जवळ जवळ आपण नाट्यगृहाला स्टेशनच्या ब्रिजवरून पाहू शकतो इतकं जवळ आहे। त्यामुळे याचा लवकरात लवकर ज्यांनी ज्यांनी काय म्हणूया त्याचा भाग झालेले नाही आहेत त्यांनी लवकरात लवकर जाऊन भेट द्यावी आणि नाटकसुद्धा पाहावं। मी पुन्हा सांगतोय, फक्त भेट देणं महत्त्वाचं नाही तर नाटकाला जाणंसुद्धा तेवढंच महत्त्व आहे। मराठी नाटकांना भेटी देऊन त्या नाटकांना प्रतिसाद देणं हे महत्त्वाचं आहे। यानंतर गमतीची गोष्ट म्हणजे नाट्यगृहाच्या अगदी तळमजल्याच्या जवळ प्रसिद्ध विले पार्लेची भाजी मार्केट केंद्र आहे, म्हणजे खरेदी

ठी दुकान सुद्धा आहे, त्यामुळे घरची खरेदी आणि नाटकाचा आनंद एकाच वेळी घेता येतो. अनेक मुंबईकर दर विकेंडला इथे गर्दी करतात. येथे मुख्य नाट्यगृह म्हणजे ऑडिटोरियम जे आहे ते रिहर्सल रूम सुद्धा आहेत, सेमिनार हॉल सुद्धा आहे, कॉन्फरन्स हॉल सुद्धा आहे. इथे प्रामुख्याने मराठी नाटकं आणि संगीत मैफिली, सांस्कृतिक कार्यक्रम आणि बालनाटकांचे प्रयोग पार पडतात. त्याचबरोबर पार्लेकर हे म्हणजे जे प्रेक्षक आहेत पार्लेकर हे कानसेन आहेत हे काय सांगायची गरज नाही, तरी सुद्धा असं का म्हणतोय तर नाट्यगृहातील प्रेक्षक हे प्रामुख्याने विलेपार्ले आणि आसपासच्या परिसरातील चोखंदळ मराठी भाषिक आहेत. ते केवळ नाटक बघत नाही तर ते नाटकाचे उत्तम परीक्षक म्हणून गणले जातात. म्हणजे किती महत्वाचा हा भाग आहे बघा. जर नाटकातील एखाद्या कलाकाराचा अभिनय किंवा संगीत नाटक चालू असताना गाण्याचा सूर चुकला तर येथील प्रेक्षक लगेच तो ओळखतात आणि त्यामुळे इथले प्रयोग सादर करताना मोठमोठे कलाकारही विशेष तयारी करून येतात. म्हणजे मी मगाशी म्हटलं की जसं शिवाजी मंदिर छत्रपती शिवाजी मंदिर हे नाट्यगृह जे आहे त्यात तारेवरची कसरत करताना जसा कलाकारांना दमछाक होतो, तसंच इथे प्रेक्षकांसमोर नाटक सादर करताना किंवा कला सादर करताना प्रेक्षक आज काय करतील किंवा काय बोलतील याचा भरोसा नसताना, म्हणजे चांगल्या अर्थाने म्हणतोय, त्यामुळे विलेपार्लेचा जो प्रेक्षक आहे तो अत्यंत चोखंदळ आहे आणि मला वाटतं हीच गरज असते कलाकारांना. यानंतरचं पुढचं नाट्यगृह आहे जे बोरिवलीत स्थित आहे, बोरिवली पश्चिम येते, प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह उत्तर मुंबईतील मराठी प्रेक्षकांसाठीचं हक्काचं ठिकाण. नाट्यगृहाची बांधणी 1994 ते 2000 दरम्यान झाली आणि 2001 याचं उद्घाटन झालं. नंतर 2009 आणि 2025 याचं डागडुजीचं काम झालं आणि त्यानंतर ही इमारत पूर्ण उभी राहिली. हे नाट्यगृह थोर समाजसुधारक, लेखक आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अग्रस्थानी असलेले नेते केशव सीताराम ठाकरे अर्थात प्रबोधनकार ठाकरे यांच्या नावावर उभारले गेलं आहे. नाट्यगृहाच्या मुख्य सभागृहात जवळपास 1000 अधिक प्रेक्षकांची बसण्याची सोय केलेली आहे. यात केवळ मोठे नाटक रंगवण्यासाठीच जागा नाही आहे तर लहान कार्यक्रम आणि प्रायोगिक नाटकांसाठी सुद्धा एक मिनी नाट्यगृह सुद्धा तिथे व्यवस्था केलेली आहे. कलाकारांसाठी चित्र प्रदर्शन भरवण्यासाठी आर्ट गॅलरी तसेच कॉन्फरन्स हॉल आणि कम्युनिटी हॉलचीही सोय केलेली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेलं हे नाट्यगृह इथे बुकिंगसाठी इतर नाट्यगृहांच्या तुलनेत रोख रक्कम किंवा DD ऐवजी चेक स्वीकारला जातो, जो नाट्य निर्मात्यांसाठी ना अतिशय सोयीचा ठरतो. म्हणजे बघा किती महत्त्वाचा हा भाग आहे की हे नाट्यगृह किती समजून घेतं निर्मात्यांना. मला वाटतं प्रत्येक नाट्यगृहाने हा खरं तर इच्छा आहे माझी की प्रत्येक निर्मात्यांच्या पाठीशी उभं राहणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आता ते प्रत्येकाच्या नाट्यगृहाच्या अध्यक्षांवर किंवा तिथल्या संचालकांवर महत्त्वाचा निर्णय देऊ शकतात, पण माझी इच्छा मी प्रकट केली की हा खूप सुंदर उपक्रम ठरू शकतो निर्मात्यांसाठी. त्यानंतर बोरिवली कसं जायचं तर बोरिवली पश्चिम रेल्वे स्टेशनपासून साधारण 550 मीटरच्या अंतरावर असलेलं हे नाट्यगृह आहे. तर चला उगाच वेळ वाया घालू नका, जे जे बोरिवलीकर आहेत त्यांनी पटापट जाच, परंतु जे बोरिवलीच्या बाहेर सुद्धा राहतात किंवा ज्यांनी अजूनपर्यंत हे नाट्यगृह बघितले नाही त्यांनी सुद्धा या नाट्यगृहाला भेट द्या आणि नाटकसुद्धा पहा.

0: नमस्कार, मी सिद्धार्थ मेनन आणि तुम्ही ऐकताय FM रेनबो 107.1 MHz वर।
1: आज आपण सांजेच्या पारीत जाणून घेत आहोत नाट्यगृहांच्या बद्दल। नाट्यगृह कुठे कुठे स्थित आहेत मुंबईत तरी खरं तर महाराष्ट्रभर फिरायचं होतं, परंतु मी मगाशीच म्हटलं होतं सुरुवातीला की मला जमेल तसं, म्हणजे वेळेअभावी कुठे कुठे जाता येईल। मग आपण एक काम करूया, पुढच्या ज्या वेळेला आपल्याला आपली भेट होईल त्यावेळी आपण पुढच्या शहरात जाऊया, पुढच्या शहरातली नाट्यगृह जाणून घेऊया। सध्या आपण मुंबईत पुरतंच स्मित आहोत। तर पुढचं नाट्यगृह आहे जे पूर्व उपनगरमध्ये स्थित आहे आणि ते म्हणजे महाकवी कालिदास नाट्य मंदिर मुलुंड पश्चिम येथे। आता पूर्व उपनगरातील हे सर्वात मोठं आणि अद्ययावत नाट्यगृह आहे। त्याचबरोबर दुसरं म्हणजे आपल्या सगळ्यांना माहीत असलेलं आणि ठाण्याची शान असलेलं, जे मुंबईला लागून असलेल्या शहरांमध्ये प्रचंड मराठी प्रेक्षक वर्ग अजूनही या नाट्यगृहांमध्ये पसंती दाखवतो, ते म्हणजे राम गणेश गडकरी रंगायतन ठाणे। या दोन्ही नाटकांबद्दल मी सविस्तर बोलणार आहे, परंतु आपण आधी सुंदर पद ऐकूया।

डॉक्टर सांजेच्या पारीत आज आपण नाट्यगृहांबद्दल जाणून घेतलं. वेळेअभावी आपल्याला खरंच सगळी नाट्यगृह नाही फिरता आली किंवा त्यांबद्दल माहिती नाही घेता आली. परंतु ज्या दोन मगाशी नाटकांचा नाट्यगृहांचा मी उल्लेख केला ते म्हणजे महाकवी कालिदास नाट्य मंदिर मुलुंड पश्चिम येथे स्थित असलेलं, जे उपनगरातील सर्वात मोठं अद्ययावत नाट्यगृह आहे. 1990 स्थापना झाली आणि मुंबईतलं हे जुनं नाट्यगृह आहे. मुंबईत मुलुंड येथे स्थित आहे. पुरुषोत्तम खेराज रोडवर प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुल येथे ते स्थित आहे. या संकुलात लहान मुलांसाठी खेळण्याची जागा सुद्धा आहे, स्विमिंग पूल सुद्धा आहे आणि जवळच विवियन मॉल सुद्धा आहे. त्यामुळे जात असाल तर लवकरात लवकर तिथे तुम्ही जाऊन भेट देऊ शकता, बघू शकता. आणि त्याचबरोबर पुढचं ठाण्यातलं असलेलं अर्थात सगळ्यांचं जवळचं नाट्यगृह राम गणेश गडकरी नाट्यगृह आणि त्याचबरोबर अजून एक ठाण्यातलं नाट्यगृह म्हणजे डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह. ही दोन्ही नाट्यगृह ठाणेकरांसाठी किंवा ठाणेकरांसाठी फार महत्त्वाची केंद्रबिंदू ठरतात. आणि मला वाटतं रंगायतनमध्ये जो प्रयोग रंगतो तो इतर कुठेच रंगत नाही असं ठाणेकरांचं म्हणणं आहे बाबा. कारण ठाणेकर भरगोज प्रतिसादाने नाट्यगृहात पसंती दाखवतात आणि नाट्यगृहात जातात आणि रंगायतनचा प्रयोग हा पाहण्यासारखा असतो. इथे दिवाळी दसरा अनेक सण जे उत्साहाने साजरे करणारे कलावंत तिथे हजेरी लावतात, आपली मराठी परंपरा संस्कृती जपतात आणि खऱ्या अर्थाने आपला मराठीपणा मराठमोळा बाणा हा सर्वत्र पोहोचवतात. चला वेळ झाली इथेच थांबायची. माहिती आहे मला मजा मस्ती अजून करायची होती बाकी आहे पण पुढच्या वेळेला आपण ती करूया आणि पुढच्या वेळेला नवीन नाट्यगृहांबद्दल माहिती घेऊया. तुर्तास काळजी घ्या, उष्मा वाढलेला आहे, पाणी पिया, बाहेर जाताना छत्री टोपी सगळं वापरा जेणेकरून तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही. पुन्हा भेटूया पुढच्या नव्या एका विषयासह. तोपर्यंत धन्यवाद, काळजी घ्या.

नमस्कार, मी श्रद्धा वझे। ऐकूयात काही ठळक घडामोडी। परकीय शक्तींच्या पाठिंब्याने घटनात्मक संस्था कमकुवत करण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचा आरोप केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केला आहे। मुख्य निवडणूक आयुक्तांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी दिल्लीत विरोधी पक्ष आणि इतर संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात ते वार्ताहरांशी बोलत होते। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतरमंतरवर आंदोलन करण्यासाठी निघालेल्या अनेक आंदोलक आणि राजकीय नेत्या पोलिसांनी ताब्यात घेतलं। मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदान इथं झालेल्या आंदोलनात तुषार गांधी यांच्यासह अनेक निदर्शकांना पोलिसांनी अटक केली। राज्यातल्या विविध भागात दुष्काळाची तीव्रता वाढत असून त्याचा आढावा घेण्यासाठी केंद्र शासनाच्या केंद्रीय पथकाकडून प्रत्यक्ष पाहणी होत आहे। सोलापूर आणि बीड जिल्ह्यात आज केंद्रीय पथकानं पिकांचं नुकसान, चारा आणि पिण्याच्या पाण्याच्या समस्यांचा आढावा घेतला। मुंबईसह कोकण आणि विदर्भात उन्हाचा तडाखा वाढला आहे। राज्यातल्या काही भागात 12 ऑक्टोबरपर्यंत उष्णतेची लाट येण्याचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे। अनेक शहरांमधलं तापमान 37 ते 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता असून ऑक्टोबर हीटमुळे आरोग्याच्या समस्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे। भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तिसरा T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना इंदूर इथं उद्या संध्याकाळी 7 वाजता होणार आहे। 5 सामन्यांच्या मालिकेतल्या आतापर्यंत झालेल्या 2 सामन्यात भारत आणि वेस्ट इंडिजनं प्रत्येकी 1 विजय मिळवत बरोबरी साधली आहे। बीड जिल्ह्यातल्या राजुरी इथल्या एका घरातून 30 लाख रुपये किमतीचा 60 किलोहून अधिक गांजा काल रात्री जप्त करण्यात आला। या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।

0: नऊ दिवस करू या देवीच्या नऊ रूपांची आराधना.
1: अहो पण आपल्या आजूबाजूलाही आहेत की कर्तृत्व संघर्ष आणि जिद्दीनं आपलं वेगळं विश्व घडवणाऱ्या नवदुर्गा.
0: कुणी प्रतिकूल परिस्थितीत दोन हात करतय, कुणी आपल्या कर्तृत्वाने नवा आकाश गाठतय,
1: कुणी समाजासाठी झटतय, तर कुणी आपल्या स्वप्नांना नवी दिशा देतय.
0: त्यांच्या संघर्षाची कहाणी, त्यांच्या यशाचा प्रवास
1: आणि त्यांच्या अनुभवातून मिळणारी प्रेरणा.
0: या नवरात्रीत भेटूया अशाच काही प्रेरणादायी स्त्रियांना ज्यांच्यात आहे दुर्गेची शक्ती,
1: कर्तृत्वाची ओळख आणि स्वप्नांना गवसणी घालण्याची जिद्द.
0: हॅशटॅग नवदुर्गा या कार्यक्रमात
1: दिनांक 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता आकाशवाणी मुंबई.

0: नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या आंदोलकांची दिल्लीत धरपकड. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयानं काम करावं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश. दुष्काळ परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचं आंतरमंत्रालयीन केंद्रीय पथक यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर. आणि राज्यातल्या काही भागात 12 ऑक्टोबरपर्यंत उष्णतेची लाट येण्याचा इशारा. विदर्भात पारा 40 अंशाच्या आसपास. आता सविस्तर बातम्या.

0: कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. 45 मेट्रो स्थानकांमध्ये प्रवेशावर निर्बंध लावले आहे. दिल्लीच्या सीमा रेल्वे स्थानक बस स्थानकांसह इतर संवेदनशील ठिकाणांवर गस्त वाढवण्यात आली आहे. जंतरमंतर परिसरात इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद आहे. तसंच दिल्लीला जाणाऱ्या अनेक रेल्वेगाड्याही रद्द करण्यात आल्या. दरम्यान दिल्लीत आकाशवाणी भवनाजवळ पोलिसांवर झालेल्या दगडफेकीत 2 पोलीस जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानातही आज आंदोलन होत आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी यांच्यासह इतरांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलंय. दिल्लीत शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करणं हा सरकारचा भेकडपणा असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. सरकारनं निर्बंध लादण्याऐवजी आंदोलकांशी संवाद साधावा असंही त्यांनी सुचवलं. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. शांततापूर्ण आंदोलन दाबण्यासाठी सरकार हुकुमशाही मार्गाचा अवलंब करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. परकीय शक्तींच्या पाठिंब्यानं घटनात्मक संस्था कमकुवत करण्याचा आणि नागरिकांचा लोकशाहीवरचा विश्वास तोडण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचा आरोप केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केलाय. मुख्य निवडणूक आयुक्तांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी दिल्लीत विरोधी पक्ष आणि इतर संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात ते वार्ताहरांशी बोलत होते. देशात अस्थिरता निर्माण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याची टीका भाजपाचे अध्यक्ष नितीन नवीन यांनी वार्ताहर परिषदेत केली. भारताची लोकशाही अतिशय कणखर असून हे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी देशवासी एकत्र येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विरोधी पक्षांनी या रस्त्यावरच्या आंदोलनात विनाकारण राष्ट्रपतींना ओढलं असल्याची टीका भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली त्याला 25 वर्ष झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे पंतप्रधान म्हणून सलग कार्यरत आहे. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047 दिशेनं होत आहे. या अंतर्गत विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत कडुलिंबाचे लेपन असलेल्या उपयुक्त युरियाबाबत.
1: शेतकऱ्यांना अनुदानित दरात मिळणाऱ्या युरियाचा औद्योगिक वापरासाठी होणारा गैरवापर रोखण्यासाठी केंद्र सरकारने सप्टेंबर 2015 देशात उत्पादित होणाऱ्या सर्व युरियाला कडुलिंबाचे लेपन करणे अनिवार्य केले. त्याच वर्षी डिसेंबरमध्ये आयात केलेल्या युरियासाठी हा नियम लागू करण्यात आला. यामुळे युरियाचा औद्योगिक वापरासाठी होणारा वळव रोखण्यासाठी मदत झाली. तसेच नीममुळे जमिनीत नायट्रोजन हळूहळू मुक्त होतो आणि पिकांकडून त्याचे शोषण अधिक प्रभावीपणे होते. या उपाययोजनेमुळे सरकारची सुमारे 10,000 कोटी रुपयांची बचत झाल्याचा अंदाज आहे. भारताच्या उत्पादनात 5.79% मक्यामध्ये 7.14% सोयाबीनमध्ये 7.4% तुरीमध्ये 16.88% तर ऊसाच्या उत्पादनात 17.5% वाढ नोंदवण्यात आली. कडुलिंबाच्या लेपनाच्या एका उपायाने युरियाचा गैरवापर रोखण्याबरोबरच सरकारी तिजोरीची बचत आणि शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीलाही हातभार लावला.
0: राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जलसंधारणाची कामं समन्वयानं आणि नियोजनबद्ध पद्धतीनं राबवण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. मुंबईतील वर्षा निवासस्थानी आज जलसंधारण विषयक बैठकीत ते बोलत होते. यंदा वॉटर कप अभियान लवकरच सुरू होत असून पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्पनेला प्राधान्य देण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. पहिला पाऊस पडण्यापूर्वी जलसंधारणाच्या संरचना सज्ज ठेवून भूजल पातळी वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि क्षेत्रीय यंत्रणांनी स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्यानं कामांना गती द्यावी असे निर्देश त्यांनी दिले. अभिनेते आमिर खान यांनी जलसंवर्धनासाठी लोकसहभाग वाढवण्याची गरज व्यक्त केली. जानेवारी ते मे या कालावधीत शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण आणि जनजागृती उपक्रम राबवून पावसाळ्यापूर्वी कामं पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या मोहिमेत विदर्भासाठी स्वतंत्र उपाययोजनांचा उल्लेख करण्यात आलेला नाही, मात्र राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभाग घेतला. यवतमाळ जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचा आंतरमंत्रालयीन केंद्रीय पथक आज शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचलं. या दौऱ्यात केंद्रीय पथकानं पिकांची स्थिती पीक नुकसानीची पाहणी केली. यवतमाळ तालुक्यातील मडकोना लासीना नेर तालुक्यातील लोणी मडगाव वटफळी दोनड इथल्या पीक परिस्थितीची पाहणी करून या पथकानं शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. केंद्रीय पथकानं किटा कापरा इथल्या गौरक्षण संस्थेला भेट दिली आणि चारा उपलब्धतेबाबत विचारपूस केली. त्याचप्रमाणे लासीना इथल्या लघु सिंचन प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांसोबत जिल्हाधिकारी विकास मीणा आणि अन्य विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. बुलढाणा संभाव्य दुष्काळ परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ प्रवीण कुमार देवरे यांनी

जिल्ह्यातल्या जलप्रकल्पांचा आढावा दौरा केला. मेहकर तालुक्यातल्या कोराडी मध्यम प्रकल्प आणि संग्रामपूर तालुक्यातल्या चोंडी प्रकल्पातल्या पाणीसाठ्याची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून पाणी वापराच्या नियोजनाबाबत अधिकाऱ्यांना निर्देश दिले. पाहणी दरम्यान डॉ देवरे यांनी स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांशी संवाद साधला. कमी पावसामुळे शेती संकटात असल्याचं सांगत शेतकऱ्यांनी सिंचनासाठी पाणी सोडण्याची मागणी केली. पिण्याच्या पाण्याची गरज आणि शेतीची मागणी यांचा समतोल राखून लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येईल असं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. नागपूर पदवीधर मतदारसंघात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे उमेदवार सुधाकर कोहळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अनिल सोले हे आपले गुरु आणि ज्येष्ठ नेते असून त्यांच्या भूमिकेवर अधिक भाष्य करणं योग्य नसल्याचं कोहळे म्हणाले. 2025 पासून पदवीधर मतदार नोंदणी आणि मतदारांशी संपर्कावर भर दिल्याचं सांगत त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. दरम्यान काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अभिजित वंजारी यांनी आज गोंदिया जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यात मुरुदोली देवरी आणि अर्जुनी मोरगाव इथं विविध बैठका घेऊन शिक्षक पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांनी संवाद साधला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबद्दल आमदार नितीन देशमुख यांनी केलेल्या कथित वक्तव्याविरोधात अकोला इथं भाजपा कार्यकर्ते आक्रमक झाले. माजी आमदार बळीराम सिरस्कर यांच्यासह भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि सिव्हिल लाईन्स पोलिसांना निवेदन देत आमदार देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. आकाशवाणी रायपूरचे उपसंचालक आणि भारतीय माहिती सेवेच्या 1993 तुकडीतील अधिकारी विकल्प शुक्ला यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याव्या वर्षी निधन झालं. त्यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो, दूरदर्शन आणि आकाशवाणी इथं विविध पदांवर काम केलं. दिल्ली आणि भोपाळ इथं सेवा बजावल्यानंतर त्यांनी गेली 25 वर्ष रायपूरमध्ये काम केलं. त्यांच्या निधनानं छत्तीसगडमधील माध्यम क्षेत्रात हळहळ व्यक्त होती आहे. राज्याच्या इतर भागांसह विदर्भात उन्हाचा तडाखा वाढला आहे. राज्यातल्या काही भागात 12 ऑक्टोबरपर्यंत उष्णतेची लाट येण्याचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. अनेक शहरांमधलं तापमान 37 ते 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता असून ऑक्टोबर हीटमुळे आरोग्याच्या समस्या वाढण्याची भीती व्यक्त केली जाते आहे. विदर्भात उन्हाचा कडाका वाढला असून नागपूरमध्ये 36 अंश तर अमरावती आणि अकोला जिल्ह्यात 40 अंश सेल्सिअसच्या आसपास कमाल तापमानाची नोंद झाली आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तिसरा T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना इंदोर इथं उद्या संध्याकाळी 7 वाजता होणार आहे. 5 सामन्यांच्या मालिकेतल्या आतापर्यंत झालेल्या 2 सामन्यात भारत आणि वेस्ट इंडिजनं प्रत्येकी 1 विजय मिळवत बरोबरी साधली आहे. भारतानं पहिला सामना जिंकल्यावर काल झालेल्या 2र्या सामन्यात विजयासाठी दिलेल्या 250 धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करत वेस्ट इंडिजनं हा सामना जिंकला. वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होप यानं 45 चेंडूत 102 धावा करत वेस्ट इंडिजच्या विजयात महत्वपूर्ण योगदान दिलं. धम्मचक्र प्रवर्तन दिन 2026 निमित्त नागपूर होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे नागपूर विभागातर्फे पुणे नाशिक रोड मुंबई अकोला भुसावळ आणि सोलापूर मार्गावर विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या आंदोलकांची दिल्लीत धरपकड. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयानं काम करावं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश. दुष्काळ परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचं आंतरमंत्रालयीन केंद्रीय पथक यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर. आणि राज्यातल्या काही भागात 12 ऑक्टोबरपर्यंत उष्णतेची लाट येण्याचा इशारा. विदर्भात पारा 40 अंशाच्या आसपास. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 ऐकू शकाल. नमस्कार.

0: नऊ दिवस करू या देवीच्या नऊ रूपांची आराधना.
1: अहो पण आपल्या आजूबाजूलाही आहेत की कर्तृत्व संघर्ष आणि जिद्दीनं आपलं वेगळं विश्व घडवणाऱ्या नवदुर्गा.
0: कुणी प्रतिकूल परिस्थितीत दोन हात करतय, कुणी आपल्या कर्तृत्वाने नव आकाश गाठतय,
1: कुणी समाजासाठी झटतय तर कुणी आपल्या स्वप्नांना नवी दिशा देतय.
0: त्यांच्या संघर्षाची कहाणी, त्यांच्या यशाचा प्रवास
1: आणि त्यांच्या अनुभवातून मिळणारी प्रेरणा.
0: या नवरात्रीत भेटूया अशाच काही प्रेरणादायी स्त्रियांना ज्यांच्यात आहे दुर्गेची शक्ती,
1: कर्तृत्वाची ओळख आणि स्वप्नांना गवसणी घालण्याची जिद्द.
0: #नवदुर्गा या

0: कार्यक्रमात
1: दिनांक 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता आकाशवाणी मुंबईच्या 100.1 FM गोल्ड वाहिनीवर
0: #नवदुर्गा उत्सव प्रेरणेचा।

0: आकाशवाणी मुंबई, अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई मिळण्यासाठी पीक कापणी प्रयोग वेळेत पूर्ण करण्याच्या केंद्रीय पथकाच्या सूचना. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या आंदोलकांची विविध ठिकाणी धरपकड. वैमानिक स्मित मच्छार यांच्यावरच्या हल्ल्याप्रकरणी एनआयएकडून गुन्हा दाखल. आणि मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा कायम. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी मिळावी यासाठी पीक कापणी प्रयोग वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना केंद्रीय पथकाचे प्रमुख मुक्तानंद अग्रवाल यांनी दिल्या आहेत. दुष्काळी परिस्थितीचं वस्तुनिष्ठ मूल्यांकन करण्यासाठी शेतपीक नुकसान, पर्जन्यमान, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, भूजल पातळी, जनावरांसाठी चारा आणि रोजगाराच्या संधी या बाबींचा एकत्रित विचार करावा. पीक कापणी प्रयोग वेळेत पूर्ण करून आकडेवारीची प्रत्यक्ष परिस्थितीशी पडताळणी करावी आणि शेतकऱ्यांना भरपाई वेळेत मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी असं अग्रवाल यांनी सांगितलं. केंद्र सरकारच्या आंतर मंत्रालयीन पथकानं बीड जिल्हाधिकारी कार्यालयात पीक स्थिती, पाणी टंचाई, भूजल पातळी, चाऱ्याची उपलब्धता आणि शेतकरी मदत वितरणाचा आढावा घेतला. त्यावेळी उपस्थित जिल्हाधिकारी आणि अन्य विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी अग्रवाल यांनी सूचना केल्या. बीड जिल्ह्यातल्या 1353 गावांमध्ये सुमारे 8.25 लाख शेतकरी दुष्काळबाधित आहेत. यवतमाळ जिल्ह्यातल्या दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केंद्रीय पथकानं केली. सोलापूर जिल्ह्यातही या पथकानं पाहणी करून पीक नुकसान, पिण्याच्या पाण्याची टंचाई, भूजल पातळी, पाण्याची उपलब्धता तसंच रब्बी हंगामाच्या शक्यतांचा आढावा घेतला. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयानं, नियोजनबद्ध आणि गतिमान पद्धतीनं काम करावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्पनेला प्राधान्य देऊन पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब अडवण्यासाठी जलसंधारणाची कामं प्रभावीपणे राबवावीत अशा सूचनाही त्यांनी केल्या. यावर्षी राज्यात वॉटर कप अभियान लवकर सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर वर्षा निवासस्थानी आयोजित जलसंधारण विषयक बैठकीत ते बोलत होते. पाणी फाउंडेशनसह विविध स्वयंसेवी संस्थांच्या कामांना प्रशासकीय यंत्रणेनं सक्रिय सहकार्य करून जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी समन्वयातून या मोहिमेला गती द्यावी असे निर्देशही फडणवीस यांनी दिले. आगामी उन्हाळ्यापासून जलसंधारणाची कामं सातत्यानं राबवणं गरजेचं आहे. जानेवारी ते मे या कालावधीत शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण तसंच जनजागृती उपक्रम राबवून पावसाळ्यापूर्वी जलसंधारणाच्या कामांना गती देण्यात येईल अशी माहिती पाणी फाउंडेशनचे संस्थापक अभिनेते आमिर खान यांनी दिली. जलसंवर्धनासाठी लोकसहभाग वाढवण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. राज्यातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यात सरकार चालढकल करत असल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसनं केला आहे. सरकारनं दुष्काळ जाहीर केला मात्र केंद्रीय पथकाची पाहणी, सर्वेक्षणं, पंचनामे इत्यादीमध्ये वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज जळगाव इथं केला. जळगाव आणि धुळे जिल्ह्यातल्या दुष्काळी भागाची पाहणी केल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. कुंभमेळ्यासाठीचे 36,000 कोटी रुपये आणि शक्तीपीठ महामार्ग साठीचे 80,000 कोटी रुपये हा निधी शेतकऱ्यांसाठी वापरावा आणि दसऱ्यापर्यंत दुष्काळग्रस्तांच्या खात्यात प्रत्येकी 1 लाख रुपये जमा करावेत अशी मागणी त्यांनी केली. शेतमजुरांना आर्थिक मदत तसंच स्वयंपाकाच्या गॅसचे वर्षाकाठी 12 सिलेंडर मोफत द्यावेत, जनावरांच्या छावण्या सुरू कराव्यात, कर्ज वसुलीसाठी तगादा लावू नये अशा मागण्याही त्यांनी मांडल्या. मुंबई शहरातल्या 7 कोळीवाड्यांच्या सीमांकनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य शासनानं उच्चस्तरीय समिती गठीत केली आहे. शिवडी, सायन, कुलाबा, माहीम, मांडवी, प्रिन्सेस डॉक, वरळी आणि कफ बरेड या 7 कोळीवाड्यांच्या सीमांकनाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली आहे. कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालची ही समिती सीमांकनाच्या मोजणी नकाशांवर प्राप्त झालेल्या हरकतींचा विचार करून 3 महिन्यांच्या आत शासनाला शिफारस करणार आहे. मुंबईतल्या कोळीवाड्यांच्या सीमांकनासाठी यापूर्वी प्रत्यक्ष स्थळ पाहणी आणि मोजणी करून नकाशे तयार करण्यात आले होते. या नकाशांमध्ये दर्शवलेल्या सीमांबाबत विविध प्राधिकरणांकडून हरकती नोंदवण्यात आल्या होत्या. त्यामुळे सीमांकन अंतिम करण्यासाठी शासनानं समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला आहे. ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी दोघांना अटक केली आहे. एका कथित आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्कर टोळीशी त्यांचा संबंध आहे. आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्कर सलीम इस्माली डोला आणि त्याचे साथीदार ही टोळी चालवतात. प्रवीण उर्फ नागेश शिंदे आणि ब्रिजेश मोराडिया अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. मुंबईतल्या विविध तपास यंत्रणांनी डोला आणि त्याच्या साथीदारांविरोधात नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे ईडी तपास सुरू केला आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काँग्रेस जनता पार्टीनं नवी दिल्लीत जंतर मंतर इथं पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत आंदोलकांची धरपकड सुरूच आहे. विविध ठिकाणांवरून सुमारे 3,000 आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं आहे, तर या कारवाईत 6 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: काँग्रेस जनता पार्टीचे अभिजित दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना पोलिसांनी नवी दिल्लीत विमानातूनच ताब्यात घेतलं. माणिक सरकार, पिनराई विजयन,

0: बस स्थानकांसह इतर संवेदनशील ठिकाणांवर सुरक्षा गस्त वाढवण्यात आली आहे. जंतर मंतरच्या 4 किलोमीटर परिसरात इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद आहेत. तसंच दिल्लीला जाणाऱ्या अनेक रेल्वेगाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानातही आज आंदोलन झालं. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी, सामाजिक कार्यकर्ते फिरोज मिठीबोरवाला यांच्यासह इतरांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं. ऑगस्ट क्रांती मैदान ही आंदोलनांची जागा नाही आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही प्रतिबंधात्मक कारवाई केल्याचं पोलिसांनी सांगितलं. तसंच या ठिकाणी आंदोलन करणाऱ्या साधारण 200 जणांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हुतात्मा चौकात ठिय्या आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी 50 पेक्षा जास्त जणांना ताब्यात घेतलं.
1: परकीय शक्तींच्या पाठिंब्याने घटनात्मक संस्था कमकुवत करण्याचा आणि नागरिकांचा लोकशाहीवरचा विश्वास तोडण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचा आरोप केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केला आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांनी राजीनामा द्याव्या या मागणीसाठी दिल्लीत विरोधी पक्ष आणि इतर संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात ते वार्ताहरांशी बोलत होते. पुण्यातल्या एसएम जोशी पुलाजवळ सुरू असलेल्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान विनापरवाना ड्रोन उडवल्याप्रकरणी महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे आणि इतर चौघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 5 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी एसएम जोशी पुलाजवळच्या जमावाचं ड्रोननं चित्रीकरण केलं जात असल्याचं गुप्तचर विभागाच्या एका अधिकाऱ्याच्या निदर्शनाला आलं होतं. फ्लाय दुबई कंपनीच्या विमानात वैमानिक स्मित मच्छार यांच्यावर सहवैमानिकानं केलेल्या हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेनं गुन्हा दाखल केला आहे. गेल्या 30 सप्टेंबरला झालेल्या या प्रकाराबाबत अपहरण विषयक कायदा आणि बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा युएपीए अंतर्गत काल 9 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल झाल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं. स्मित मच्छार यांच्यावरचा हल्ला हा व्यापक कटाचा भाग असल्याचा सरकारी यंत्रणांना संशय आहे. उद्यापासून राज्यात शारदीय नवरात्र महोत्सवाला सुरुवात होत आहे. यासाठी कोल्हापूरवासीय सज्ज झाले असून यंदाच्या वर्षी देवी अंबाबाईच्या स्कंदमाता देवी वैष्णवी त्रिगुणात्मिका रुपात पूजा बांधली जाणार आहे. मंदिर परिसर सुसज्ज आणि विद्युत रोषणाईनं उजळून निघाला आहे. भवानी मंडपात संध्याकाळी 5 वाजता मान्यवरांच्या हस्ते नवरात्र महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे. तुळजापूर, माहूर, आंबेजोगाईसह आदिशक्तींच्या विविध मंदिरांमध्ये नवरात्राची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मंदिराची रंगरंगोटी आणि सुशोभीकरणासह येणाऱ्या भाविकांसाठी दर्शन रांगा, पिण्याचं पाणी, वैद्यकीय सुविधा आणि इतर व्यवस्थांकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. तुळजापूर इथं उद्या पहाटे देवी तुळजाभवानी मंचकी निद्रा पूर्ण करून सिंहासनारूढ होईल. त्यानंतर घटस्थापना होऊन नवरात्रोत्सवाला प्रारंभ होईल. माहूर इथं रेणुका माता मंदिर व्यवस्थापनाच्या वतीनं या उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेनं 2024-25 या वर्षाचे वाङ्मयीन आणि वाङ्मयेतर पुरस्कार जाहीर केले आहेत. राज्यस्तरीय कविता राजधानी पुरस्कार प्रसिद्ध कवी गीतकार प्रवीण दवणे यांना दिला जाणार आहे. कथा, कविता, चरित्र, आत्मचरित्र, समीक्षा, नाटक, ललित गद्य, बालवाङ्मय, वैचारिक आणि संपादन अशा विविध क्षेत्रात एकंदर 35 जणांचा गौरव केला जाणार आहे. त्यात विवेक गोविलकर, डॉ दिलीप पांढरपट्टे, प्रज्ञा जांभेकर इत्यादींचा समावेश आहे. मुंबईसह कोकण आणि विदर्भात उन्हाचा तडाखा वाढला आहे. येत्या 2 दिवसात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. या काळात रत्नागिरीत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून राज्यात इतरत्र हवामान कोरडं राहण्याचा अंदाज आहे. अनेक शहरांमधलं तापमान 37 ते 40 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचण्याची शक्यता असून ऑक्टोबर हीटमुळे आरोग्याच्या समस्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विदर्भातही उन्हाचा कडाका वाढला असून नागपूरमध्ये 36 अंश तर काही भागात 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई मिळण्यासाठी पीक कापणी प्रयोग वेळेत पूर्ण करण्याच्या केंद्रीय पथकाच्या सूचना. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या आंदोलकांची विविध ठिकाणी धरपकड. वैमानिक स्मित मच्छार यांच्यावरच्या हल्ल्याप्रकरणी एनआयएकडून गुन्हा दाखल आणि मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा कायम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: नऊ दिवस करू या देवीच्या नऊ रूपांची आराधना.
1: अहो पण आपल्या आजूबाजूलाही आहेत की कर्तृत्व संघर्ष आणि जिद्दीनं आपलं वेगळं विश्व घडवणाऱ्या नवदुर्गा.
0: कुणी प्रतिकूल परिस्थितीत दोन हात करतय, कुणी आपल्या कर्तृत्वाने नव आकाश गाठतय,
1: कुणी समाजासाठी झटतय, तर कुणी आपल्या स्वप्नांना नवी दिशा देतय.
0: त्यांच्या संघर्षाची कहाणी, त्यांच्या यशाचा प्रवास
1: आणि त्यांच्या अनुभवातून मिळणारी प्रेरणा.
0: या नवरात्रीत भेटूया अशाच काही प्रेरणादायी स्त्रियांना ज्यांच्यात आहे दुर्गेची शक्ती,
1: कर्तृत्वाची ओळख आणि स्वप्नांना गवसणी घालण्याची जिद्द.
0: हॅशटॅग नवदुर्गा या कार्यक्रमात
1: दिनांक 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता आकाशवाणी मुंबईच्या 100.1 FM गोल्ड वाहिनीवर
0: हॅशटॅग नवदुर्गा उत्सव प्रेरणेचा.

आकाशवाणी मुंबई। मनीषा देवणे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई मिळण्यासाठी पीक कापणी प्रयोग वेळेत पूर्ण करण्याच्या केंद्रीय पथकाच्या सूचना। मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या हजारो आंदोलकांची विविध ठिकाणी धरपकड। वैमानिक स्मित मच्छार यांच्यावरच्या हल्ल्याप्रकरणी एनआयएकडून गुन्हा दाखल। बदललेल्या परिस्थितीनुसार भारत आणि अमेरिका व्यापार कराराचा अंतिम मसुदा तयार होणार। आणि रशियाने युक्रेनवर आज केलेल्या हल्ल्यात 15 जण ठार। दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी मिळावी यासाठी पीक कापणी प्रयोग वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना केंद्रीय पथकाचे प्रमुख मुक्तानंद अग्रवाल यांनी दिल्या। दुष्काळी परिस्थितीचं वस्तुनिष्ठ मूल्यांकन करण्यासाठी शेतपीक नुकसान, पर्जन्यमान, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, भूजल पातळी, जनावरांसाठी चारा आणि रोजगाराच्या संधी या बाबींचा एकत्रित विचार करावा। पीक कापणी प्रयोग वेळेत पूर्ण करून आकडेवारीची प्रत्यक्ष परिस्थितीशी पडताळणी करावी आणि शेतकऱ्यांना भरपाई वेळेत मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी असं अग्रवाल यांनी स्पष्ट केलं। राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयानं, नियोजनबद्ध आणि गतिमान पद्धतीने काम करावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्पनेला प्राधान्य देऊन पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब अडवण्यासाठी जलसंधारणाची कामं प्रभावीपणे राबवावीत अशा सूचनाही त्यांनी केल्या। यावर्षी राज्यात वॉटर कप अभियान लवकर सुरू होत आहे। या पार्श्वभूमीवर वर्षा निवासस्थानी आयोजित जलसंधारण विषयक बैठकीत ते बोलत होते। संरक्षण, एरोस्पेस आणि ऊर्जा या क्षेत्रांना महत्वाच्या खनिजांचा सुरळीत पुरवठा होत राहण्याच्या दृष्टीनं या खनिजांचा साठा

0: अटकेत असलेल्या आरोपींची नावं आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काँग्रेस जनता पार्टीनं नवी दिल्लीत जंतर मंतर इथं पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत आंदोलकांची धरपकड सुरूच आहे. विविध ठिकाणाहून सुमारे 7,000 आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं आहे, तर या कारवाईत 6 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: काँग्रेस जनता पार्टीचे अभिजित दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना पोलिसांनी नवी दिल्लीत विमानातूनच ताब्यात घेतलं. माणिक सरकार, पिनराई विजयन, ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल या 4 माजी मुख्यमंत्र्यांसह इतर अनेक नेतेही पोलिसांच्या ताब्यात आहेत. ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण, सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव, विद्यार्थी नेत्या नेहा बोरा, युट्यूबर ध्रुव राठी यांच्यासह इतरांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. सुरक्षेच्या कारणास्तव आणि प्रशासनिक कारणांसाठी पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली होती. स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनेच्या 400 अधिक कार्यकर्त्यांनाही तसंच काही आंदोलक वकिलांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. या प्रकरणी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या हस्तक्षेपानंतर वकिलांना सोडून देण्यात आलं. जंतरमंतरच्या बाहेर प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त आहे. संपूर्ण दिल्लीत पोलीस आणि निमलष्करी दलांचे जवळपास 25,000 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. दिल्लीतली 45 मेट्रो स्थानकं आज रात्री 10 वाजेपर्यंत बंद राहणार आहेत. दिल्लीच्या सीमा, रेल्वे स्थानकं, बस स्थानकांसह इतर संवेदनशील ठिकाणांवर सुरक्षा गस्त वाढवण्यात आली आहे. जंतरमंतरच्या 4 किलोमीटर परिसरात इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद आहेत. तसंच दिल्लीला जाणाऱ्या अनेक रेल्वेगाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानातही आज आंदोलन झालं. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी, सामाजिक कार्यकर्ते फिरोज मिठीबोरवाला यांच्यासह इतरांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं. ऑगस्ट क्रांती मैदान ही आंदोलनांची जागा नाही आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही प्रतिबंधात्मक कारवाई केल्याचं पोलिसांनी सांगितलं. तसंच या ठिकाणी आंदोलन करणाऱ्या साधारण 200 जणांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हुतात्मा चौकात ठिय्या आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी 50 जास्त जणांना ताब्यात घेतलं.
0: परकीय शक्तींच्या पाठिंब्याने घटनात्मक संस्था कमकुवत करण्याचा आणि नागरिकांचा लोकशाहीवरचा विश्वास तोडण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचा आरोप केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केला आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी दिल्लीत विरोधी पक्ष आणि इतर संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात ते वार्ताहरांशी बोलत होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतल्या मेट्रो आणि रेल्वेची वाहतूक पूर्णपणे बंद करू नये असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप करणारी याचिका आज दाखल करण्यात आली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. फ्लाय दुबई कंपनीच्या विमानात वैमानिक स्मित मच्छार यांच्यावर सहवैमानिकानं केलेल्या हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेनं गुन्हा दाखल केला आहे. गेल्या 30 सप्टेंबरला झालेल्या या प्रकाराबाबत अपहरण विषयक कायदा आणि बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा UAPA अंतर्गत काल 9 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल केल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं. स्मित मच्छार यांच्यावरचा हल्ला हा व्यापक कटाचा भाग असल्याचा सरकारी यंत्रणांना संशय आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातल्या अंतरिम व्यापार कराराचा मसुदा यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात तयार झाला होता, पण आता परिस्थिती बदलली आहे. त्याला अनुसरून या कराराला अंतिम स्वरूप दिलं जाईल अशी भूमिका वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी मांडली आहे. अमेरिकन बाजारपेठेतल्या इतर स्पर्धकांच्या तुलनेत भारतावरचे कर कमी करायचाही भारताचा प्रयत्न आहे, असंही ते म्हणाले. इस्रायल आखाती सहकार्य परिषद आणि रशियाच्या नेतृत्वातल्या युरेशियन आर्थिक संघटनेसह इतरही संस्थांशी व्यापार कराराबाबत चर्चा सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सुधारणा करण्याची मागणी पुन्हा केली आहे. जागतिक निर्णय प्रक्रियेत भारत आणि आफ्रिकेचं प्रतिनिधित्व कमी पडू शकत नाही, असंही ते म्हणाले. इथिओपियातल्या अदिस अबाबा इथल्या कार्यक्रमात ते बोलत होते. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत आफ्रिकेला कायमस्वरूपी आणि अस्थायी अशा दोन्ही प्रकारच्या सदस्यत्वामध्ये न्याय्य प्रतिनिधित्व मिळायला हवं, अशी मागणी जयशंकर यांनी केली. रशियाने युक्रेनवर आज केलेल्या हल्ल्यात किमान 15 ठार झाले आणि 16 जखमी झाले. मृतांमध्ये 3 मुलांचा समावेश आहे. युक्रेनच्या झापोरिझिया प्रांतातल्या निवासी इमारतींवर हा हल्ला झाल्याची माहिती लष्करी प्रशासनाचे प्रादेशिक प्रमुख मिखाइलो सेमी

किन यांनी दिली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून डिझेल खरेदीसाठी कराराची काल घोषणा केली आणि आज दुसऱ्याच दिवशी हा हल्ला झाला. या करारामुळे युक्रेनमधल्या युद्धासाठी मॉस्कोला आर्थिक रसद पुरवली जाईल असा इशारा युक्रेननं दिला होता. सुदानमध्ये झालेल्या ड्रोन हल्ल्यात काही मुलांसह किमान 40 जण ठार झाले आहेत. 2023 पासून सुदानच्या लष्कराशी संघर्ष करत असलेल्या रॅपिड सपोर्ट फोर्सेस या गटाने हा हल्ला केल्याचे म्हटले जात आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेनं कार्यकारी परिषदेच्या निवडणुकीची आज नवी दिल्लीत घोषणा केली. सध्या कार्यरत समितीचा कार्यकाळ संपायच्या 5 दिवस आधी म्हणजेच 5 डिसेंबरला ही निवडणूक होणार आहे. निवडणूक अधिकारी म्हणून संजय कुमार श्रीवास्तव यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. श्रीवास्तव हे दिल्ली आणि चंदीगडचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. भारत आणि वेस्ट इंडिज यांचा तिसरा T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना इंदोर इथं उद्या संध्याकाळी 7 वाजता होणार आहे. 5 सामन्यांच्या मालिकेतल्या आतापर्यंत झालेल्या 2 सामन्यात भारत आणि वेस्ट इंडिजनं प्रत्येकी 1 विजय मिळवत बरोबरी साधली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई मिळण्यासाठी पीक कापणी प्रयोग वेळेत पूर्ण करण्याच्या केंद्रीय पथकाच्या सूचना. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या 1000 आंदोलकांची विविध ठिकाणी धरपकड. वैमानिक स्मित मच्छार यांच्यावरच्या हल्ल्याप्रकरणी NIA कडून गुन्हा दाखल. बदललेल्या परिस्थितीनुसार भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार कराराचा अंतिम मसुदा तयार होणार. आणि रशियाने युक्रेनवर आज केलेल्या हल्ल्यात 15 जण ठार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

107.1 मेगाहर्ट्ज आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा आपण ऐकत आहात कार्यक्रम वंदन आणि या कार्यक्रमात आपल्यासोबत मी रश्मी वारंग आपणा सर्वांना रश्मीचा सप्रेम नमस्कार या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः नवरात्रीचं पावन पर्व आजच्या दिवसापासून सुरू होत असताना हा 9

रात्रींचा उत्सव आपण साजरा करणार आहोत एफएम रेनबोसह 107.1 MHz वर. आपणा सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप खूप साऱ्या शुभेच्छा.

महिषासुराला मारणाऱ्या या महिषासुर मर्दिनीच्या स्तोत्राने आपण आपल्या आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात केली. हा 9 रात्रींचा आपला संपूर्ण उत्सव आपण साजरा करतो, कारण महिषासुर आणि दुर्गा यांच्यात जे युद्ध झालं, 9 दिवस हे युद्ध सुरू होतं आणि अखेर महिषासुराचा देवीने वध केला. हे म्हणजे मुळात ही जी कथा आहे त्यात हा जो महिषासूर आहे तो कोण नेमका, तर हा एक असुर होता. त्याच्या वडिलांचं नाव होतं रंभ, आणि रंभ हे सप्तर्षींमधले एक ऋषी कश्यप यांचा मुलगा तो होता. तो असुरांचा राजा झाला आणि त्याचा हा पुत्र महिषासूर. आणि या महिषासुराचं वैशिष्ट्य म्हणजे तो हवं तेव्हा म्हैस आणि हवं तेव्हा मानवाचं रूप धारण करू शकायचा. महिषासुराने ब्रह्मदेवाची आराधना केली, ब्रह्मदेवाची भक्ती केली त्याने, आणि त्याच्याकडून वर मागितला की कोणताही देव अथवा दानव त्याला मारू शकणार नाही. पण ब्रह्मदेवाने हा वर नाकारला. मग या उन्मत्त महिषाने असा वर मागितला की त्याचा वध फक्त दैवी शक्ती असलेल्या एखाद्या स्त्रीकडून होईल जिला 4 पेक्षा जास्त हात असतील. ब्रह्मदेवाने त्याला हा वर दिला आणि त्या वरामुळे तो उन्मत्त झाला, कारण एखादी स्त्री आपल्याला मारूच शकत नाही हा अहंभाव त्याला होता. आणि देवांकडनं मृत्यू येणार नाही हा ब्रह्मदेवाकडनं वर त्याने घेतला होता. मग ब्रह्मा विष्णू महेश आणि सगळ्या देवादिकांनी आदिशक्तीची उपासना केली आणि ही आदिशक्ती यज्ञकुंडाच्या अग्नीत सर्व देवांच्या तेजातून कुमारिका वयातील एक शक्ती म्हणून प्रकट झाली. मग सगळ्या देवांनी तिला एक एक शस्त्र दिलं आणि त्या दैवी शक्तीला 18 हातांचं अष्टदशभुजा जगदंबा या स्वरूपामध्ये तिला ती साकार झाली आणि त्यानंतर तिने महिषासुराचा वध केला. हे हा वध करताना आपण फक्त देवीचं आणि महिषासुराचं युद्ध झालं असं ऐकतो, पाहतो, वाचतो, पण महिषासुराकडे सुद्धा खूप मोठं सैन्य होतं. चिक्षुर, बाष्कल आणि चामर हे त्याचे सेनापती होते आणि त्यांना पहिले त्याने देवीशी युद्ध करायला पाठवलं. त्या सगळ्यांचा देवीने वध केल्यानंतर मग महिषासुराने विविध रूप धारण करून त्याने महायुद्ध आरंभलं. आणि असं म्हटलं जातं की सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये 7 शिखरांवर देवीने हे युद्ध केलं आणि ते 9 दिवस चाललं आणि मग अखेर तिने महिषासुराला ठार केलं, त्याचा वध तिने केला. तर अशी ही सगळी कथा या नवरात्रीशी जोडलेली असताना, ज्या महिषासुराचा आणि देवीचा उल्लेख होतो त्यांच्याबद्दल अगदी थोडक्यात आपण जाणून घेतलं वंदन कार्यक्रमात FM रेनबोवर 107.1 MHz वर.

नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांची सकाळ छान प्रसन्न होते ती अंगणातल्या सड्याने, वासुदेवाच्या गाण्याने. पण आपल्या सगळ्यांची सकाळ सुमधुर होते ती FM रेनबोमुळे. ऐकत रहा, आनंद घेत रहा.

आणि अशा ह्या संपूर्ण कथेला एका गीतामध्ये सामावलेलं आपण ह्या गीतातनं अनुभवलं. आपण आपल्या वंदन कार्यक्रमात एका शब्दाचा अर्थ जाणून घेत असतो. असा शब्द आजचा नवरात्रीचा हा पावन दिवस, त्यामुळे शब्द ही भवानी. आपण अनेकदा भवानी या रूपामध्ये देवीचं आपण तिचं रूप पाहतो, तिची पूजा करतो. भवानी या शब्दाचा अर्थ जर जाणून घेतला, अर्थातच पार्वती किंवा दुर्गेचं रूप म्हणजे भवानी. पण भव या शब्दाचा अर्थ पुराणांमध्ये जीवनचक्र असा आपल्याला दिसून येतो. आणि त्यामुळे जीवनचक्राला जीवन किंवा चैतन्य देते ती भवानी. आणि दुसरा अर्थ, भव हे भगवान शिव शंकर यांचंही नाव आहे. आणि त्यामुळे भव या देवाची अर्धांगी ती भवानी असाही अर्थ दिसून येतो. आपल्याकडे महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजा भवानी हे आपण जाणतोच की ते भवानीचं रूप आहे, दुर्गेचं रूप आहे. आणि तुळजा नावाचा अर्थ आपण काही कार्यक्रमांमध्ये जाणून घेतलेला आहे. तुळजा मुळात जी तुमच्या हाकेला त्वरित धावून येते ती त्वरिता, आणि त्या त्वरिताचा अपभ्रंश तुळजा. त्यामुळे तुळजा भवानी हे संपूर्ण नाव जर आपण लक्षात घेतलं तर त्याच्यामध्ये त्याचा अर्थ जाणून घेतल्यानंतर ते रूप आपल्याला अधिक स्पष्ट होतं आणि अधिक मनाला भिडतं सुद्धा. यानंतर मल्लेश यांच्या स्वरातलं हे गीत आपण ऐकूया.